पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 FM.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे,
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.

मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले अर्नाळा या विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. गुजरातचा सुलतान बहादूर शहा याच्या ताब्यात उत्तर कोकणचा भाग होता. इसवी सन 1530 सुमारास पोर्तुगीजांचा शिरकाव या भागात झाला. वसईच्या जवळील एका बेटावर अर्नाळा हा किल्ला असल्याचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रांमध्ये सापडतो. त्यावेळी किल्ल्याला पुष्कळ घुमट आणि कमानी असल्याचा उल्लेख आहे. वसई बरोबर अर्नाळा किल्लाही पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. त्यांनी त्या सर्व कमानी पाडल्या आणि उत्कृष्ट असा भक्कम किल्ला बांधून काढला. मराठ्यांनी तो इसवी सन 1737 मध्ये ताब्यात मिळवला. हा इंग्रजांच्या इसवी सन 1781 मध्ये ताब्यात गेला. आजही हा किल्ला अत्यंत भक्कम स्थितीत वैतरणीच्या मुखावर उभा आहे. उत्तर कोकणातील वसई खालोखाल हा किल्ला प्रबळ समजला जातो. 30 फूट उंचीची भक्कम तटबंदी या किल्ल्याला लाभलेली आहे. ती अतिशय मजबूत आहे. उत्तरेकडे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असून त्यावर एक शिलालेख आहे. त्यामध्ये दरवाजाचा जीर्णोद्धार पहिल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी केल्याचा उल्लेख आहे. दरवाजाच्या दगडी चौकटीवर हत्ती, वाघ, कमळांचे कोरीव काम केलेले आहे. दरवाजाच्या समोर अथांग समुद्र पसरलेला आहे. दरवाजात प्रवेश केल्यानंतर डावीकडे वळावे लागते, म्हणजे किल्ल्याचा आतील भाग आपल्या दृष्टीस पडतो. डाव्या बाजूला कोकणातील देवळांप्रमाणे कौलारू त्र्यंबकेश्वराचे देऊळ आकर्षित करते. मंदिरासमोरच अष्टकोनी पुष्करणी हौद आहे. यातील गाळ नुकताच काढण्यात आला आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस एक श्री गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या समोरील बाजूच्या तटात श्री नित्यानंद स्वामींच्या पादुका आहेत. या ठिकाणी त्यांचे काही काळ वास्तव्य होते. या तटातच एका कमानीत वैशिष्ट्यपूर्ण अशी श्री गणेशाची मूर्ती आहे. पश्चिमेकडे भवानी देवीचे मंदिर आहे. त्याचप्रमाणे एक दत्ताचेही मंदिर आहे. शाह अली आणि हाजी अली या मुस्लिम संतांची स्मारक असून याची बांधणी मंदिराप्रमाणे कौलारू आहे. समोर एक चौथरा असून त्यावर एक उंच उभा चौकोनी खांब आहे. किल्ल्यात गोड पाण्याची विहीर आहे. त्याचप्रमाणे एक हातपंप बसवलेला आहे. किल्ल्याच्या मोकळ्या जागेत कोळी लोक शेती करतात. किल्ल्याला आणखी 2 दरवाजे आहेत. तटावरून चोहो बाजूंना पसरलेला समुद्र सुंदर दिसतो. किल्ल्याच्या बाहेर एका नव्या बांधणीचे देवीचे देऊळ आहे. या छोट्या बेटावर कोळ्यांची बरीच वस्ती आहे. ताड, नारळ आणि इतर झाडांनी हे बेट व्यापले आहे. या किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस असलेला सुटा बुरुज होय. पूर्वी याचा उपयोग टिहाळणीसाठी होत असावा. या बुरुजात प्रवेश करण्यास एक खिडकी वजा झरोक आहे. असं म्हणतात की पूर्वी येथून किल्ल्यात जाण्यासाठी भुयारी रस्ता होता. अशा या बलवान किल्ल्याचं दर्शन घ्यायचं तर मुंबईहून विरार लोकलनं विरारला या. स्टेशनच्या बाहेर अर्नाळ्याकडे जाण्याच्या बसेस सुटतात. अर्नाळा गावात आलं की तिथून 10 मिनिटं बंदराकडे चालत जावं लागतं. त्यानंतर किल्ला दिसू लागतो. कोळ्यांच्या लॉन्चेसची ये जा चालू असते. अर्नाळा गावाला वसईहूनही जाता येतं. या मार्गावर बसेस धावत असतात. रस्त्यावर केळीच्या बागा, मोगऱ्याच्या फुलांच्या बागा आणि नारळाची, आंब्याची झाडं मन मोहरून टाकतात. मुंबईच्या अगदी जवळ असलेलं समुद्र काठी वसलेलं वसई आणि अर्नाळा हे भक्कम दुर्ग आपण आवर्जून पाहिलेच पाहिजेत, नाही का? मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
आवाज तुमचा।

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

जोशी आगी दिशी भूदशी छत्रपतींचा

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे,
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

pretty angel. Oh, my heart's broken. Find her for me.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: चला भटकन दिला रसिक हो नमस्कार। स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएमच्या चला भटकन दिला या शोमध्ये मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते। आज आपण आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डीमधील साईबाबाच्या मंदिराला भेट देणार आहोत। त्यापूर्वी ऐकूयात एक छानसं गाणं।

मंडई। साईबाबांचं खरं नाव, जन्मस्थान आणि जन्मतारीख अद्याप अज्ञात आहे। ते सुमारे 16 वर्षांचे असताना शिर्डीत आले आणि 1858 सुमारास कायमचे इथंच स्थायिक झाले असं सांगितलं जातं। कथित जन्मवर्ष 1838 असं अनुमान आहे। ते एका जीर्ण मशिदीत एकांत जीवन जगत असत, भिक्षा मागून जीवन चालवत आणि येणाऱ्या प्रत्येक हिंदू मुस्लिम अभ्यागताचं स्वागत करत। मशिदीत त्यांनी एक पवित्र अग्नी म्हणजेच धुनी ठेवली होती आणि निघताना प्रत्येक भाविकाला त्या अग्नीची पवित्र राख उदी देत असत। ही राख उपचारात्मक आणि संकट निवारक मानली जायची। ते रामायण, भगवद्गीता आणि कुराण या सर्व ग्रंथांचा आदर करत आणि आपल्या अनुयायांना या शास्त्रांचं पालन करण्यास सांगत। साईबाबा मुस्लिम फकीरांसारखे राहत असत आणि मुस्लिम फकीरांसारखे कपडे घालत, परंतु त्यांना हिंदू धर्माच्या सर्व धार्मिक ग्रंथाची पूर्ण माहिती होती। ते सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना समान लेखत आणि भेदभाव करत नसत। साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी महासमाधी घेतली। त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या शिकवणी आणि प्रभाव वाढतच राहिला। श्रोते हो, आपण शिर्डीला जाणार आहोत, तेथील माहिती घेणार आहोत, त्याआधी ऐकूयात हे छानसं गाणं।

मंडई साईबाबांचं समाधी मंदिर 1917-18 मध्ये नागपूरचे श्रीमंत गोपाळराव बुटी या त्यांच्या निस्सीम भक्तानं बांधलं. बाबांच्या महासमाधीनंतर तब्बल 35 वर्षांनी 1952 मध्ये इटलीहून आणलेल्या शुभ्र पांढऱ्या संगमरवराच्या तुकड्यापासून साईबाबांची मूर्ती घडवली गेली आणि मंदिरात प्रस्थापित केली गेली. समाधी शुद्ध पांढऱ्या संगमरवरानं बनवलेली असून मंदिराची मूळ रचना अतिशय साधी ठेवण्यात आली. साईबाबांच्या जीवनातील साधेपणाचं ते प्रतीक आहे. मंदिराच्या आवारात मारुती आणि नवग्रह मंदिरही आहेत. शिर्डी मंदिराला वर्षभरात सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त भाविक भेट देतात. रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि विजयादशमीला 2 ते 3 लाखांपर्यंत भाविक इथे येतात.

शिर्डीतील साईबाबाचं जे मंदिर आहे त्या मंदिर परिसरात अनेक प्रमुख ठिकाणं आहेत. त्यामध्ये द्वारकामाई हे देखील मुख्य ठिकाण आहे. द्वारकामाई ही एकेकाळी जीर्ण झालेली इमारत होती, परंतु आता ती पवित्र तीर्थस्थान बनली आहे. साईबाबांनी इथं तब्बल 60 वर्ष वास्तव्य केलं. ते इथं येणाऱ्या दुःखी लोकांच्या समस्या ऐकत आणि त्यांना आपल्या आशीर्वादानं मार्ग दाखवत असत. द्वारकामाईत 2 मजले आहेत. पहिल्या मजल्यावर साईबाबांचं चित्र आणि त्यांचा बसण्याचा मोठा दगड आहे, तसंच रथ आणि पालखी ठेवलेल्या खोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर आंघोळीसाठी वापरलेली दगडी चौरंग आणि भिक्षेचे भांड आहे. द्वारकामाईत साईबाबांनी 100 वर्षांपूर्वी पेटवलेली पवित्र अग्निधुनी आजही तेवत आहे. या धुनीची राख उदी म्हणून भाविकांना प्रसाद म्हणून दिली जाते. मंदिराजवळ एका लिंबाच्या झाडाखाली असलेलं गुरुस्थान हे ते ठिकाण आहे जिथं साईबाबा तरुण संन्यासी म्हणून प्रथम दिसले. इथं साईबाबांचं चित्र आणि एक शिवलिंग असलेलं छोटं मंदिर आहे. चावडी ही इमारत साईबाबांच्या जीवनाशी घनिष्ठपणे जोडलेली आहे. ते एकांतात रात्री इथं विश्राम घेत असत. दर गुरुवारी द्वारकामाई ते चावडी असा पालखी उत्सव, ज्याला चावडी उत्सव म्हणतात, तो साजरा केला जातो. या मिरवणुकीत साईबाबांच्या पादुका आणि सटका असतात आणि ती समाधी मंदिरापासून निघून चावडीपर्यंत जाते. मंदिरापासून चालत जाण्याच्या अंतरावर असलेली लेंडी बाग हे ते उद्यान आहे जिथं साईबाबा ध्यान करत आणि झाडांना पाणी घालत बाबांनी लावलेला दिवा इथं अखंड तेवत असतो. त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचं ते प्रतीक आहे. मंदिर परिसरातच संग्रहालय असून इथं साईबाबांचं वस्त्र, भांडी, पादत्राणं यांसारख्या वैयक्तिक वस्तू जतन करून प्रदर्शित केल्या आहेत.

जवळच काही अंतरावर खंडोबा मंदिर आहे. हे मंदिर शिर्डीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असून इथंच साईबाबांचं महालसापती या पुजाऱ्यानं प्रथमच स्वागत केलं होतं. साईबाबांच्या मुख्य मंदिरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेलं साई हेरिटेज व्हिलेज हे कृत्रिम गाव साईबाबांच्या जीवनाचं दर्शन घडवतं आणि भाविकांना त्यांचे कठोर जीवन अनुभवण्याची संधी देतं. श्रोते हो, आपण अशीच साईबाबांच्या मंदिराची शिर्डीची भटकंती करणार आहोत. त्यापूर्वी ऐकूयात एक छानसं गाणं.

मंडई शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. शिर्डीत 3 उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात, त्यामध्ये विजयादशमी, गुरुपौर्णिमा आणि रामनवमी ही आहेत. रामनवमीचा उत्सव 3 दिवस साजरा होतो. रामनवमीच्या दिवशी संपूर्ण रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं असतं. हा उत्सव 1857 मध्ये गोपाळराव गुंड या भक्तानं सुरू केला.

मंडई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साईबाबा समाधीच्या शताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्यानिमित्त ऑक्टोबर 2018 शिर्डीला भेट दिली होती। त्यांनी समाधी मंदिरात विशेष पूजा केली, शताब्दी स्मारक ध्वज फडकवला आणि साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विकास कामांची पायाभरणी केली। या सोहळ्याचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ऑक्टोबर 2017 केलं होतं। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही डिसेंबर 2017 इथं जागतिक साई मंदिर परिषदेचं उद्घाटन केलं होतं। राजकीय नेत्याबरोबरच सिने अभिनेते, मोठमोठ्या क्षेत्रातील मोठमोठे व्यक्तिमत्व साईबाबांच्या मंदिरात भेट देतात, साईबाबांचं दर्शन घेतात। आजपर्यंत अनेक मान्यवरांनी साईबाबा संस्थानला, साईबाबा मंदिराला भेट दिली आहे आणि बाबांच्या दर्शनासाठी जे लाखो भाविक येतात त्यांचं मन नेहमी प्रसन्न होत असतं। अनेक छान छान अनुभव त्यांना येतात आणि बाबांची अनुभूती त्यांना होते।

0: मंडई. बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान यांनी आपली मुलगी सुहाना खानसोबत शिर्डीत येऊन साईबाबांची पूजा केली आणि आशीर्वाद घेतला. क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासोबत साईबाबा मंदिराला भेट दिली होती. मंदिर प्रशासनानं त्यांना विशेष शाल आणि साईबाबांची मूर्ती भेट दिली. साईबाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती धर्म पंथाचे लोक समाविष्ट आहेत. देशाचे मोठे नेते खेळाडू चित्रपट कलाकार उद्योजक शिक्षण तज्ज्ञ यांच्यासोबत कोट्यवधी लोक शिर्डीला येऊन गेले आहेत. नुकतंच उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी साईबाबा संस्थानला भेट दिली, साईबाबांचं दर्शन घेतलं. मंडई, वेळ मिळाला की तुम्हीही साईबाबांचं दर्शन घेऊन या. मंदिर परिसर पहा, परिसरातील वेगवेगळी जी ठिकाणं आहेत ती पहा, शिर्डीतील वेगवेगळी जवळची पर्यटन ठिकाणं बघून या.
1: बिस्किट बिस्किट नाव आहे आपला.

0: मंदिर ट्रस्ट अन्नदान शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या क्षेत्रात मोठं योगदान देतं. मंडई, अजूनही शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायला तुम्ही गेला नसाल तर या सुट्ट्यांमध्ये नक्की जा. आजूबाजूची ठिकाणं फिरा, भटकंती करत रहा. मात्र ऊन वाढतंय, उन्हाच्या झळाया लागतात, उष्माघात होतो आहे, म्हणून काळजी घ्या. बाहेर पडताना टोपी डोक्यात घाला, स्टोल बांधा, पाणी सोबत राहू द्यात आणि भटकंती करायला गेल्यावर आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी चला भटकंतीला या शो मध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: येतोय का? अरे चला ना.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव दीपाली संतोष वाडगे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। तो तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे गणिते उखाणे। पाण्यासारखं निर्मल असावं मन, 10 क्विंटल म्हणजे 1 टन, हत्ती समोर मुंगीचे काय भरर वजन, 12 वस्तू म्हणजे 1 डझन, बँकेतून घेता येते लोन, आयताचे 4ही कोण असतात काटकोण, हिवाळ्यात खावा काजू बदाम पिस्ता, 24 कागदांचा होतो 1 दस्ता, डॉक्टर देतात औषधांचा ढोस, 12 डझन म्हणजे 1 रोज। तोच व्यक्ती यशस्वी होतो जो काढतो संकटातून मार्ग, घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 कंसात बाजूचा वर्ग। शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो नंदी, शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो नंदी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, गोड म्हणजे स्वीट, कडू म्हणजे बिटर, 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर, देवीची ओटी भरून खणा नारळाची, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × π × उंची, जीवाला जीव देतो तोच खरा मित्र, गणित सोडवायला माहीत हवी सूत्र। बालमित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच गणिते उखाणे सांगितले। आता वेळ झाली आहे छोट्याशा म्युझिक ब्रेकची, तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.4 FM आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे.
0: कार्यकर्ते

0: ते स्नेहबाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार मौन बाळू
1: संपर्क साधा
0: 05
1: आणि 02 64 95 चितळे रस्ता आहे.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे पहाटेविषयी कविता। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। लाल रंगाचा प्रकाश पसरला, सूर्यदेवाला ही नमस्कार केला। मंद मंद तो वारा आहे, किलबिलट साऱ्या पक्ष्यांच्या काळोख्याच्या अंधारातून निघतो सूर्य पहाटेचा। कोणी केले मंत्राचा उच्चार, कोणी सुंदर फुले वाहती, पूजा अर्चा करून सर्व कामालाही जाती। दिवसाची ही सुंदर सुरुवात आयुष्याच्या वाटेवरती आनंदाई बरसत होते। बोलता बोलता दुपार ही झाली, झाडाच्या आडोशाला जेवण फस्त केले, नवीन आशाने नवीन जोशाने उद्याच्या पहाटेची वाट पाहू। बालमित्रांनो, मी तुम्हाला आताच पहाटेविषयी कविता सांगितली। आता वेळ झाली छोट्याच्या म्युझिकल ब्रेकची, तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो. मित्रांनो, माझे नाव दीपाली संतोष वडाळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे माणसाचे आयुष्य. देव मला प्रश्न पडतो, गणित आणि माणसाचे आयुष्य सारखेच नाही का रे? आता हेच बघ ना देवा, आपल्या आयुष्यातले संकट विशाल कोणासारखे विशाल असतात, तर त्याच्यावर मार्ग काढण्याचे उपाय लघु कोणासारखे अगदी लघु असतात. आपल्या आयुष्यातल्या तीन अवस्था अगदी त्रिकोणासारख्या असतात, एक बाल्य, एक तरुण, तर एक वृद्ध. या तरुण अवस्थेत माणूस काटकोणासारखा ताठपणे उभा असतो, कोणासमोरही न झुकणारा. घराच्या या चौकोनासारख्या चार भिंतीत माणूस आपले आयुष्य काढतो. खरंच माणसाचा स्वभाव हा वर्तुळासारखा असतो, कधी संतुष्ट नसणारा, काही ना काही प्राप्त करण्याची फिरत राहणारा. बालमित्रांनो, मी तुम्हाला आताच माणसाचे आयुष्य कसे असते हे सांगितले. तर आता छोट्याशा म्युझिकल ब्रेकची वेळ झाली आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

आवाज तुमचा। तर बालमित्रांनो, आपल्याला हा नेहमी प्रश्न पडतो, सूर्यमाला निर्मिती कशी झाली असेल? तर मी तुम्हाला आज सांगते। असे पुरावे आहेत की सूर्यमालाची निर्मिती 4.6 अब्ज वर्षापूर्वी एका विशाल आण्विक ढगाच्या एका लहान भागाच्या गुरुत्वाकर्षणाच्या संकुचिततेने सुरू झाली। बहुतेक कोसळणारे वस्तुमान मध्यभागी गोळा होऊन सूर्य बनतो, तर उर्वरितीय भाग प्लोटोप्लांटरही डिस्कमध्ये सपाट होतो, ज्यातून ग्रह, चंद्र, लघुग्रह आणि इतर लहान सौर मंडळे तयार होतात। नेम्ब्रल हायपोथेसिस म्हणून ओळखले जाणारे हे मॉडेल 18व्या शतकात इमॅन्युएल स्विडबर्ग, इमॅन्युएल कांट आणि पीरे सायमन लपलेस यांनी प्रथम विकसित केले होते। त्यांच्या नंतरच्या विकासामध्ये खगोलशास्त्र, रासायनिक शास्त्र, भूविशास्त्र, भौतिकशास्त्र आणि ग्रहविज्ञान यासही विविध विज्ञानाच्या विषयाचा समावेश आहे। 1950च्या दशकात अंतराळ योगाची सुरुवात झाल्यापासून आणि 1990च्या दशकात एक्सोप्लॅनेटचा शोध लागल्यापासून मॉडेलला आव्हान दिले गेले आहे आणि नवीन निरीक्षणासाठी परिष्कृत केले गेले आहे। सूर्यमालेची सुरुवातीपासूनच उत्क्रांती झाली आहे। अनेक चंद्र त्यांच्या मूळ ग्रहाभोवती वायू आणि धुळीच्या चकतीमधून तयार झाले आहेत आणि नंतर त्यांच्या ग्रहांनी पकडलेले आहेत असे मानले जाते। तरीही इतर जसे की पृथ्वीच्या चंद्र महाकाय टक्करांचा परिणाम असू शकतो। आजपर्यंत शरीरामधील टक्कर सतत होत आहेत आणि सूर्यमालेच्या उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी आहेत। नेपच्यूनच्या पलीकडे अनेक उपग्रह आकाराच्या वस्तू तयार झाले आहेत। अनेक हजार ट्रान्स नेपच्यूनियन वस्तूचे निरीक्षण करण्यात आले। ग्रहाच्या विपरीत या ट्रान्स नेपच्यूनियन वस्तू मुख्यतः ग्रहाच्या समतलाकडे झुकलेल्या विक्षिप्त कक्षावर फिरतात। गुरुत्वाकर्षणाच्या परस्पर संवादामुळे ग्रहाची स्थिती बदलली असावी। सूर्यमालेच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीसाठी ग्रहाचे स्थलांतर कारणीभूत असावे। अंदाजे 5 अब्ज वर्षापूर्वी सूर्य थंड होईल आणि त्याच्या वर्तमान व्यासाच्या कितीतरी पटीने विस्तारेल। ग्रहाच्या नेबुलाच्या रूपात झाले बाह्य तर काढून टाकण्यापूर्वी पांढरा बवना म्हणून ओळखला जाणारा तारकीय अवशेष मागे सरण्यापूर्वी दूरच्या भविष्यात ताऱ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याचे ग्रहाचे प्रमाण हळूहळू काही नष्ट होईल आणि काही तारकीय अवकाशात बाहेर काढले जाते। सरते शेवटी अब्जावधी वर्षांच्या कालावधीत अशी शक्यता आहे की सूर्यभोवती परिभ्रमण करताना मूळ शरीरापैकी एकही शिल्लक राहणार नाही। बालमित्रांनो, मी आताच तुम्हाला सूर्यमाला कशी निर्मिती झाली हे सांगितलं। बालमित्रांनो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: हाय हॅलो नमस्कार मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमचे लाडके मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळच्या वाफाळत्या चहा सोबत भरपूर अशा फरमाईशे घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला. तर आजची आपली पहिली फरमाईश आली आहे जामगाव येथून दिनेश चव्हाण यांची. त्यांनी गीताराम गोडसे, अदिती चव्हाण, मनीषा चव्हाण आणि उमेश चव्हाण या त्यांच्या खास व्यक्तींसाठी पत्ते पत्ते पर दिल का इकरार लिख दिया या गाण्याची फरमाईश केली आहे. तर मंडळी ऐकूयात दिनेश जी यांनी फरमाईश केलेलं हे सुंदरसं गाणं.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: नमस्कार, माझे नाव विधी गोसावी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मित्रांनो, माझी गाण्याची चॉईस अशी काही खास नाहीये, पण मी माझ्या घरापासून खूप दूर राहते, मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते आणि त्यासाठी मी माझ्या वडिलांना हे गाणं डेडिकेट करेन, दमलेल्या बाबाची कहाणी. मिस यू मम्मी, मिस यू पप्पा.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझे नाव ठोकळ पूजा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मला हे गाणं माझ्या आई वडिलांबरोबर, स्पेशली माझ्या वडिलांबरोबर ऐकायला खूप आवडत.
1: उरामध्ये माया त्याची काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसार.

पाण्याचा प्रत्येक जणू वाचवा पाणी वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, माझे नाव सायली राजेंद्र आढाव आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी एक सुविचार किंवा संदेश म्हणा असं सांगू इच्छिते, ज्यांनी आजपर्यंत मला प्रोत्साहित केलं. आजपर्यंत माझ्या सोबत आहेत ते म्हणजे माझे शिक्षक, आई वडील आणि माझे सोबती मित्रमैत्रिणी. झाडासारखे उंच व्हा, झाडासारखे जगा, उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी निर्मला बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझे नाव शीतल सूरज कोणजिया आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. माझे पसंतीदा गाणे आहे बहना मेरी आणि हे गाणं मी माझ्या दोघी बहिणींसोबत ऐकायला पसंत करेन.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझे नाव सुहानी सूरज कनोजा. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. मी तुम्हाला एवढा संदेश देऊ इच्छितो की मुलगी वाचवा, मुलगी शिकणे माझ्या आवडी.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

माझे नाव शिवसागर भाग्यश्री संतोष. मी आज एवढा संदेश देऊ इच्छिते की स्त्री मृणहत्या ही थांबलीच पाहिजे. आणि माझं आवडतं गाणं आहे लव यू जिंदगी.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, माझे नाव सिद्धी संदीप खेडकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 19.4 FM आवाज तुमचा। मी तुम्हाला हा संदेश देऊ इच्छिते की स्त्रियांवरील अत्याचार हा थांबलाच पाहिजे। मी माझे आवडते गीत तुम्हाला ऐकू इच्छिते, हृदयात वाजे समथिंग।

स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता फरमाईश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून. त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आईशिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळं आईची आरती हे सुंदरसं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा. तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी आईची आरती.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सांड

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वर्णन

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वर्धन

माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रंगांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: नमस्कार, मी कसबे प्रमोद. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 एफएम आवाज तुमचा. मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते पुस्तकाच्या पानांतून. या शोमध्ये आज ऐकूया अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाच्या अभिवाचनाचा पुढचा भाग. या पुस्तकातील दैव आमुचे आम्ही घडविले या प्रकरणाचं अभिवाचन ऐकूया श्रीमती उषा देशमुख यांच्या आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी.
1: आमुचे आम्ही घडविले आकांक्षे सक्षम झाले दिव्यांग. स्टीफन हॉकिंग यांनी विज्ञानाबद्दल विचार करण्याचा नवा दृष्टिकोन जगाला दिला. या थोर शास्त्रज्ञाचं वयाच्या विशीनंतरचं सगळं आयुष्य व्हीलचेअरवर गेलं. आपल्यासारख्याच दिव्यांगांना सल्ला देताना ते म्हणाले होते, जे करायला तुमचं व्यंग अडथळा आणत नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. शारीरिकदृष्ट्या अपंग आहात म्हणून मनानेही तसंच बनू नका. आकांक्षा पुनर्वसन केंद्रात आलेल्या दिव्यांगांनी हॉकिंग यांचं नाव ऐकलं होतं का? माहीत नाही. पण त्यांनी दिलेला हा अनमोल सल्ला केंद्रातल्या अनेक दिव्यांग व्यक्तींनी अंमलात आणला होता. मी त्याची प्रदीर्घ काळाची साक्षीदार आहे. आकांक्षा केंद्र त्यातला भागीदार आहे. समाजाप्रमाणेच स्वतःच्या कुटुंबातही दिव्यांगांची उपेक्षा होते. अशा वेळी काय करायचं? त्यांच्या पालकांशी सातत्याने बोलून त्यांचं समुपदेशन करून परिस्थिती बदलता आली ह्याचा मला आनंद वाटतो. दुसरीकडे केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना मानसिक आधार मिळत होता हे दिसलं. त्यातून ते सक्षम बनले. मनाचं अपंगत्व त्यांनी पार झुगारून टाकलं. ज्यांना कुणाचा आधार हवा असायचा असे हे दिव्यांग धडाडीने काम करून स्वतःच कुटुंबाचा आधार बनले. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही क्षमता असतेच असते. दिव्यांग काही शारीरिक क्षमतांपासून वंचित असले तरी त्यांच्यात एक स्फुल्लिंग नक्की असतं. आणि त्यातून श्याम काका म्हणते त्यांना. ते आधीपासून कर्णबधीर. ते श्याम काकांना घेऊन बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन आल्या. डॉक्टरांचं निदान ऐकून श्याम काकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर जणू कुऱ्हाडच कोसळली. ते स्वतः तर पुरते खचून गेले. आधी ऐकायला येत नव्हतं आणि आता तर दिसतही नव्हतं. सगळंच चित्र पूर्ण निराशाजनक. अशा परिस्थितीतल्या श्याम काकांना वाटलं, हे कसलं जगणं? कशासाठी जगायचं आपण आता? याच टोकाच्या भावनेतून त्यांनी 3-4 वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला. सुदैवानंच त्यातून वाचले ते. त्यांच्या या मानसिक अवस्थेमुळे अशा त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली. मुलं शाळेत गेली की घरातलं सारं आवरून त्या स्वयंपाकाचं काम करायला बाहेर पडत. आता श्याम काकांना अशा अवस्थेत एकटं सोडायचीही त्यांना भीती वाटायला लागली. त्यांनी स्वयंपाकाची कामं बंद केली, बाहेर जाणं टाळू लागल्या. पण मग पैसे कसे मिळणार? आणि पैसे नसतील तर घर कसं चालणार? एक ना दोन, अनेक प्रश्न. आशाताई त्यामुळे हैराण झाल्या. अशा हताश अवस्थेत असलेल्या आशाताई एक दिवस श्याम काकांना घेऊन आकांक्षा केंद्रात आल्या. किती मोठ्या तणावाखाली होत्या हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं. मला सगळी परिस्थिती त्यांनी सांगितली. मग थोडं विनवूनच म्हणाल्या, मॅम असं आहे सगळं. मी एकटी कुठे कुठे पुरी पडू हो? त्यांना रोज इथे येऊन बसू देता का? कामाला यायच्या आधी मी आणून सोडत जाईन त्यांना, आणि रोजचं काम संपलं की येऊन घेऊन जात जाईन. श्याम काकांना मी फार पूर्वीपासून ओळखत होते, म्हणूनच आशाताईंना म्हणले, येऊ द्या त्यांना इथं रोज. पाहू इथे काय करता येते त्यांच्यासाठी. काहीतरी करतील, जमेल तसं शिकतील ते नक्की. आशाताईंच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं. काही बोलल्या नाहीत त्या, तरी त्यांच्या मनातला कृतज्ञ भाव माझ्यापर्यंत थेट पोचला. श्याम काका आकांक्षा संस्थेमध्ये आले आणि पाहता पाहता रमून गेले. शिवणकाम करत असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये उपजत कौशल्य होतं. त्या कौशल्याला नवी वाट मिळाली आणि मेडिकलची पाकिटं ते अतिशय सुंदररित्या करू लागले. एक एक काम त्यांनी शिकून घेतलं. त्यासाठी फार काही वेळ पण लागला नाही त्यांना. नंतर त्या कामातले बारकावे ते अन्य दिव्यांगांनाही शिकवू लागले. काही वर्षापूर्वींचे श्याम काका हेच का असा प्रश्न पडावा एवढे बदलून गेले ते. दैवाला दोष न देता कर्णबधीर आणि

दृष्टीहीन श्याम काका रोज आनंदाने काम करत राहिले। ते माझं आणि अनेकांचं प्रेरणास्थान बनले। अशीच अजून आठवते उजू। मी तिला प्रेमाने ह्याच नावाने हाक मारायची, उज्ज्वला मस्के तिचं नाव। ही मुलगी गतिमंद होती, बोलायचीच नाही अजिबात। तिचे आई वडील दोघेही सुशिक्षित, त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती। आपल्या या मुलीसाठी शक्य असेल ते काहीही करायला दोघं तयार होते। त्यांनी तिला गतिमंद मुलांसाठी असलेल्या शाळेत घालण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं माहीत नाही, उज्ज्वला त्या शाळेत रमलीच नाही। तिला काय वाटत होतं, काय पाहिजे होतं तिला, तेच तर अजिबात सांगता येत नव्हतं ना तिला। स्वाभाविकच आई वडिलांना तिची काळजी वाटायला लागली। उज्ज्वलाची आई एक दिवस तिला घेऊन आकांक्षा पुनर्वसन केंद्रात आली। तिच्यामध्ये असलेली अतिशय असुरक्षिततेची भावना मला स्पष्ट दिसत होती, मला अगदीच जाणवली ती, कारण ती आईला अगदी चिकटून बसली होती। या पहिल्या भेटीतच तिच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला। उज्जू, आपण हे करायचं का, आपण ते बनवून पाहूया का, असं विचारलं, पण तिचा प्रतिसाद अजिबात नव्हता। आई म्हणाली, किती घरातल्या कामात थोडीफार मदत करते। ते ऐकून मी त्याला सांगितलं, रोज थोडा वेळ तरी घेऊन येत जातील इथे। उज्ज्वला आईबरोबर केंद्रात यायला लागली, सगळ्यांमध्ये बसायला लागली। मेडिकल पाकिटं बनवण्याच्या कामातलं सगळं काही ती पहिल्याच आठवड्यात शिकली। हे असं काही काम करायला तिला आवडतंय हे माझ्या लक्षात आलं। तिची आई रोज सोडायला येई आणि मग परत न्यायलाही येत असे। कसाने काय माहीत नाही, पण एकाच आठवड्यानंतर चमत्कार झाला। उज्ज्वला आईला म्हणाली, तू आता मला न्यायला येत जाऊ नकोस, मला फक्त इथे सोडत जा। हे ऐकल्यावर तिची आई एवढी खुश झाली की सांगायची सोय नाही। आधी बुजरी वाटणारी, संवाद साधायला तयार नसलेली उज्ज्वला केंद्रात राहून खुलली। पुढे ती सायकल चालवायला शिकली, त्या सायकलवरून एकटी आकांक्षा केंद्रामध्ये यायला लागली। तिची ही प्रगती आनंद देणारी होती। गतिमंद असलेली उज्ज्वला पुढे माझी पीए म्हणजे चक्क मदतनीस आणि आकांक्षा केंद्राची स्टोअर कीपर झाली। केंद्रात केलेल्या कामातून मिळालेले पैसे ती साठवायची, त्यातून मग कधी स्वतःसाठी छोटस कानातलं घे, कधी इतर काही घे, असं तिचं चालायचं। असेच पैसे साठवून तिने एक छान मोबाईल विकत घेतला। तिचे हे अनुभव खूप काही शिकवून जातात। तिच्याकडे पाहताना माझ्या लक्षात आलं, इथे येणाऱ्या दिव्यांगांना विश्वास वाटणं महत्वाचं आहे। एकदा तो वाटू लागला की मग त्यांच्यामध्ये बदल होऊ लागतात, सक्षम होण्यासाठीचे मार्ग त्यांना सापडतात। त्या दृष्टीने माझ्यासाठी उज्ज्वला म्हस्के हे एक आदर्श उदाहरण आहे। आजही ती कुठेही भेटली की मॅम अशी हाक मारत मला घट्ट मिठी मारते। आकांक्षा केंद्रात येऊन बदललेल्या दिव्यांगांची खूप उदाहरणं आहेत। यातली प्रत्येक व्यक्ती म्हणजे सक्षमतेचा ध्यास घेऊन स्वतःमध्ये मुळापासून घडवलेल्या बदलाचं सुखद दर्शन आहे। त्यातलाच एक मुलगा आठवतो, तो म्हणजे शकील शेख। पक्षाघातानी त्याचे पाय दुबळे झालेले, त्याच्या दोन्ही पायांमध्ये अजिबातच शक्ती नव्हती। आई वडील गवंडी काम करून घर चालवणारे, शकीलची काळजी करणाऱ्या या दोघांना कुठून तरी आकांक्षा केंद्राची माहिती मिळाली। त्यांना राहावलंच नाही। मग शकीलचे वडील एक दिवस त्याला उचलून घेऊन केंद्रात आले। पाहता क्षणीच मला शकील आवडला, हसतमुख आणि अतिशय आनंदी दिसणारा। पायांमध्ये नसेल ताकद, पण हातात कसब होतं त्याच्या। वडील रोज सकाळी सायकलवरून आणून त्याला इथे सोडत। अतिशय गुणी असलेला हा मुलगा पाकिटं बनवायसाठी लागणारी सगळी कौशल्य झटपट शिकला आणि मग काही दिवसातच अतिशय सुंदर पाकिटं बनवू लागला। एकदा बैठक मारली की हातातलं काम संपल्याशिवाय उठायचाच नाही तो। आमच्या सर्वांच्या प्रेमळ आग्रहामुळे दिव्यांगांसाठी असलेली तीन चाकी सायकल शकील शिकला आणि चालवायला लागला।
आकांक्षा पुनर्वसन केंद्राने दिलेली ही 3-चाकी सायकल खास दिव्यांगांसाठी असलेली. शकीलने ते चालवायची भरपूर प्रॅक्टिस केली. व्यवस्थित चालवायला लागला, आत्मविश्वास आला आणि एक दिवस त्याने ठरवलं की मी रोज सायकलनेच केंद्रात येणार आणि सायकलनेच घरी जाणार. त्याचं घर औरंगाबाद रस्त्यावरच्या वस्तीत होतं. तिथून आकांक्षा केंद्र किमान 5 किलोमीटर तरी लांब होतं. एवढ्या अंतरावरून तो यायला लागला. एका हाताने सायकल व्यवस्थित चालवता येत होती त्याला. सायकलमुळे त्याला आत्मविश्वास मिळाला. त्याला आणून सोडण्यात वडिलांचा वेळ जात असे तो वाचला. शकील केंद्रात आला की कोणीतरी त्याला सायकलवरून उतरवून घेई. जायच्या वेळी त्याला सायकलवर बसवावं लागे. एवढी मदत घेणं सोडलं तर आता तो आत्मनिर्भर झाला होता. शकील केंद्रात आला तेव्हा मला ते एक मोठं आव्हान वाटलं होतं, पण इथल्या वातावरणाशी त्यांनी लगेच जुळवून घेतलं. वेगवेगळी कौशल्य शिकला तो. अनेक कामं अगदी लिलया करायचा. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शकील खूप प्रगत झाला. व्यंगावर मात करून तो पुढे जात राहिला. इथल्या वातावरणाची जादूच म्हणायची ती. शेरोशायरी करायचा त्याला छंदच होता तो. एखाद्या दिवशी मला हाक मारून म्हणायचा, मॅम आज एक शेर लिहिलाय, थांबा ऐकवतो तुम्हाला. तो असं म्हणल्यावर इर्शाद इर्शाद असं स्वागत मी त्याचं कौतुकाने करायची. पुढे शकीलचं लग्न झालं. त्याचे आई वडील खूप खुश झाले. केंद्रातलं वातावरण चांगलं राहावं याची पहिल्या दिवसापासून आम्ही काळजी घेतली. त्याचा दृश्य परिणाम म्हणून बदललेला शकील मला सारखा आठवत राहतो. कर्णबधीर असलेली सोनिया ज्वाला ही अतिशय उत्तम चित्रकार. रंग आणि ब्रश तिला वश होते अक्षरशः. दिसायला देखणी, उत्तम राहणी असलेली, तिचं संपूर्ण व्यक्तिमत्वच छाप पाडणारं. ती आकांक्षा केंद्राची प्रशिक्षक. अगदी लहान असल्यापासून तिला ओळखत होते मी. कर्णबधिरांच्या शाळेत येत असायची म्हणून. कानावर उपचार करूनही सोनियाच्या श्रवणशक्तीत काही सुधारणा झाली नाही, त्यामुळे तिचं बोलणंही अगदी मोजकं. शाळेत असताना फळ्यावर लिहिलेलं तिला सगळं समजायचं. चित्रकलेत तिचा हात किती सरस आहे हे मी पाहिलेलं होतं. म्हणूनच 10वी उत्तीर्ण झाल्यावर सोनियाला एखाद्या कला महाविद्यालयात किंवा कलेचं शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळावा अशी इच्छा होती. त्यासाठी खूप प्रयत्न केले मी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा. तिला पुण्यात राहणं शक्य नव्हतं. तिचं व्यंग ही तिची दुर्बलता मानून संस्था तिला ऍडमिशन द्यायला तयार नव्हत्या. मी घेते तिची जबाबदारी असं सांगूनही दुर्दैवाने काही झालं नाही. तसं मी तिच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दाखवूनही कला शिक्षण देणाऱ्या कोणत्याच कॉलेजनी किंवा संस्थेनी तिला प्रवेश दिला नाही. तिला कलेचं औपचारिक शिक्षण मिळालंच नाही याचं मला आजही वाईट वाटतं. नंतर सोनिया थोडं काम करायला लागली. काही दिवसांनी आकांक्षा केंद्रात यायला लागली. इथे नियमित यायला लागल्यावर तिला जणू घरी आल्यासारखं वाटलं. कल्पक सोनियाला परिपूर्णतेचा ध्यासच होता. तिच्या अफाट क्षमतेचा आकांक्षाला मोठा फायदा झाला. दिवसाला 300 वेगवेगळी एकाहून एक सरस डिझाईन्स बनवण्याची ताकद तिच्या बोटांमध्ये आहे. ही सृजनशील कलाकार अतिशय बारीक आणि सुंदर कलाकुसर करते. आपल्या गिफ्ट एनवलपसाठी तिची ही कलाकारी फार अफलातून ठरली. आकांक्षा केंद्रात नवीन येणाऱ्या प्रत्येक दिव्यांगाला वस्तू तयार करण्याचं उत्तम प्रशिक्षण सोनिया देत असे. सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला इंडक्शन ट्रेनिंग असं म्हणता येईल. अचूक आणि उत्कृष्ट दर्जाच्या निर्मितीत तिचं योगदान कधीही न विसरता येणं असंच आहे. आकांक्षा केंद्राच्या प्रत्येक उपक्रमात दिसलेला तिचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा होता. टाकाऊतून टिकाऊ बनवण्यात तर तिचा हातखंडा. सध्या ती कागदाच्या वैविध्यपूर्ण आकर्षक वस्तू परदेशामध्ये पाठवतीये. कोरोना साथीच्या काळात मुखपट्ट्या म्हणजे मास्क याची फार आवश्यकता होती.
या गोड मुलींनी शिलाई यंत्रावर अतिशय सुंदर मास्क तयार केले आणि विकले सुद्धा. आकांक्षाच्या खाणीतला असाच एक हिरा म्हणजे अजय परदेशी. त्याला मी 2002 पासून ओळखते. कॉलनीत आमच्या शेजारी राहत होता. त्याच्या कुटुंबाचं मोठं घर होतं. अजयच्या दोन्ही पायामध्ये शक्तीच नव्हती, चालायसाठी काठी. त्याच्या कुटुंबाचं मोठं घर होतं. अजयच्या दोन्ही पायांमध्ये शक्तीच नव्हती, चालण्यासाठी काठी किंवा कुबडी देऊनही त्याचा त्याला काही उपयोग होणार नव्हता. आकांक्षा केंद्राच्या पहिल्या काही मंडळींमधला तो एक. औषधाची पाकिटं करायला शिकला, पण त्याला ती विकण्यात अधिक रस वाटायचा. मग मेडिकल पाकिटांचं मार्केटिंग करायला लागला. त्याची ह्या कामामधली आवड पाहून आणि त्याला फिरणं सोयीचं व्हावं यासाठी 3-चाकी सायकल घेऊन दिली. आकांक्षा केंद्रातर्फे दिलेली पहिली सायकल होती ती. चालण्यासाठी येणारी अडचण सोडली तर अजयची क्षमता अफाट, कोणतंही काम करण्याचा उत्साहही तेवढाच. त्याचे हे गुण ओळखूनच आकांक्षाच्या फिरत्या दवाखान्याबरोबर केंद्राचा प्रतिनिधी म्हणून तो जायला लागला. गावोगावी होणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिरात आलेल्या रुग्णांची नावं लिहिणं, त्यांची सर्व माहिती नोंदवून ठेवणं, त्यांना योग्य ती औषधं भरून देणं, अशी अनेक कामं तो करायचा. अजयच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका आला. अशा कठीण काळात तो वडिलांच्या म्हातारपणाची काठी बदलाय. ही जबाबदारी तो आनंदाने सांभाळतो. ज्याला कोणी दुसऱ्यांनी मदत करायची गरज होती, त्यांनीच कुटुंबाचा आधार बनावं, किती मोठी गोष्ट आहे ही. अजयला ती साधली. त्याला हा आत्मविश्वास आकांक्षा केंद्रामध्ये येत राहिल्यामुळे मिळाला, ही समाधानाची बाब. मला भेटलेली अशीच एक गुणी मुलगी म्हणजे अंजली सूर्यवंशी. ती छान लेखन करायची आणि वक्तृत्वही फार चांगलं. बुद्धिमत्ता विलक्षण म्हणता येईल अगदी अशी. लॉंग बोन्स न वाढल्यामुळे तिची उंची अतिशय कमी राहिली, पण शारीरिक उंचीवर मात करण्याची महत्वाकांक्षा तिच्याकडे जबरदस्त होती. मी तिला अस्थिरोगतज्ञ डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरने तपासून सांगितलं की काही उपचार करता येणार नाहीत. फार हळहळ वाटली ते ऐकून. आकांक्षा केंद्रामध्ये तिने 10-12 वर्ष काम केलं. कोविड साथीनंतर कॉम्प्युटर अवेअरनेसचा अभ्यासक्रम शिकली. MSCIT आणि अन्य काही कोर्सेस तिने पूर्ण केले, त्यामुळे तिला नोकरीची संधी मिळाली. सावेडी परिसरातील विजार्ड कॉम्प्युटर्समध्ये ती शिकवायला जायची. आपल्या कॉम्प्युटर अवेअरनेस उपक्रमात प्रशिक्षण देणारी ही संस्था होती. नोकरी मिळाली एवढ्यावरच अंजली खुश नव्हती. आहे त्याच्या पुढे जाऊन तिला वेगळं काहीतरी करायचं होतं. वडील रिक्षा चालवायचे, त्यामुळे तिच्या घरची परिस्थिती तशी बिकट होती. त्याचा परिणाम म्हणजे तिच्या स्वप्नाला बऱ्याच प्रमाणात मर्यादा पडत होत्या. अशा वेळी केंद्राकडून तिला उत्तम दर्जाचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप मिळवून दिला. त्याचा उपयोग करून ती आता जिओच्या ग्राहक सेवा केंद्रासाठी काम करते. या नोकरीसाठी तिने चिकाटीने 7-8 इंटरव्ह्यू दिले. घरून काम करण्याची विशेष परवानगी कंपनीने तिला दिलीये. या नोकरीमुळे अंजली आता महिन्याला 30-40 हजार रुपये सहज कमावते. कुटुंबाचा आधार बनलीय ही मुलगी. अंशतः अंध असलेल्या राधिका जाधव हिनं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर अंगणवाडी शिक्षिकाचा अभ्यासक्रमही नेटाने पूर्ण केला. तिच्या आईवडिलांना काय वाटलं कुणास ठाऊक, पण त्यांनी एका गतिमंद मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. राधिका 20 वर्षापासून आपल्या संस्थेत काम करते. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आपण सुरू केलेल्या हॉस्टेलचं काम ती पाहायची. विविध रुग्णालयांना नाश्ता पुरवण्याचाही व्यवसाय ती करते. सकाळी 2 तास चालणाऱ्या या कामात पतीही तिला थोडीफार मदत करतो. राधिकाचं बाळंतपण मीच आई बनून केलं. तिची मुलगी आता BA झालीये. आकांक्षा केंद्राच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक, आर्थिक गरजा भागवल्यामुळे अशी कितीतरी कुटुंब कायमस्वरूपी संस्थेशी जोडली गेली आहेत.
अशीच आठवण आली ती अजून एका मुलाची, डोळ्यात पाणी आणणारी. अभिजित पाठक त्याचं नाव. तो पॅराप्लेजिक होता. किडनीचा दुर्धर आजार झाला होता त्याला. त्यामुळे युरिन इन्फेक्शनचाही त्रास होता. त्याला घेऊन आजी आजोबा केंद्रात यायचे. त्यानं इथंच बसून काही वेळ काम केलं तर चालेल का असं त्यांनी विचारलं. माझी काहीच हरकत नव्हती. अभिजित थोडं थोडं काम करायला लागला. ह्या कामाचे पैसे मिळाले तेव्हा त्याला झालेला आनंद इतका होता की बस. अतिशय गोड मुलगा. आकांक्षा केंद्राने हितचिंतकांच्या मदतीने त्याला 3-चाकी सायकल घेऊन दिली. त्यावरून मस्त फिरायचा. त्याचं आयुष्य फार नाही ह्याची कल्पना सगळ्यांनाच आली होती. अखेर तो दिवस उजाडला. अभिजितचं निधन झालं. आम्हाला चुटपुट वाटायला लावणारी बातमी होती ती. त्यानंतर काही दिवसांनी त्याचे आजोबा एकटेच केंद्रात आले. बरोबर त्यांनी ती सायकल आणलेली. म्हणाले, आमचा नातू तर गेला पण या सायकलीचा त्याच्यासारखाच कुणाला तरी उपयोग होईल म्हणून तुमच्याकडे द्यायला आणली आहे. निशब्द झाले मी. असे अनुभव संवेदनाशील बनवतात. काळजाला अक्षरशः पीळ पाडतात. केंद्रामध्ये काम करणाऱ्या दिव्यांगांचे संबंध किती दृढ होते याचं चांगलं उदाहरण म्हणजे राजू आणि मनोज. ही दोस्ती तुटायची नाय हेच जणू त्या दोघांचं गाणं होतं. या केंद्रामध्ये नगरच्या परिसरातील छोट्या गावातून काही जण येत. त्यामधलाच एक होता राजू शेख. त्याचं गाव हिंगणगाव. तो अंध होता आणि एक पाय पक्षाघातामुळे अधू होता. असं असलं तरी राजू रोज एसटी बसने ये जा करत असे. बसमधून उतरल्यावर घरी जाण्यासाठी त्याला 3 किलोमीटर पायी चालत जाणं भाग पडायचं. त्याचा खास दोस्त मनोज गतिमंद, तो राहायचा भिंगार इथं. संस्थेला वाहन मिळाल्यावर हे दोघं त्यातून नगरमधल्या जुन्या स्टँडपर्यंत जात. ड्रायव्हर काका राजूला स्टँडजवळ सोडत त्याच्याबरोबर मनोजही स्टँडमध्ये जायचा. हिंगणगावला जाणारी बस स्टँडमधल्या गर्दीत नेमकी कुठे उभी आहे हे शोधायचा. एकदा बस दिसली की तिथंपर्यंत तो राजूला घेऊन जायचा. त्यांचा हा रोजचा कार्यक्रम. काही वेळा बसला खूप गर्दी असायची, मग मनोज पुढे सरसावायचा. प्रसंगी बसमधल्या अन्य प्रवाशांची भांडून राजूला जागा मिळवून द्यायचा. एकदा तो बसला की ऑल इज वेल अशी खूण करून मनोजराव भिंगारकडे कूच करायचे. वातावरणाचा परिणाम कसा असतो बघा. त्यातूनच एकमेकांना मदत करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये तयार झाली. मनोज गतिमंद शाळेत होता. त्याच्या अंगी विक्री करण्याचं चांगलं कौशल्य. आता उदबत्ती विकण्याचा त्याचा व्यवसाय आहे. जैन फाउंडेशनच्या मदतीने आपण त्याला झेरॉक्स यंत्र मिळवून दिलं. त्याचा छान उपयोग करत त्यांनी व्यवसाय वाढवला. दिव्यांगांना फक्त मदत करायची असा आकांक्षा पुनर्वसन केंद्राचा कायमचा एकमेव हेतू कधीच नव्हता. त्यांना सक्षम बनवून जगण्यासाठी स्वतःची वाट निवडायची सोय आपण उपलब्ध करून दिली. रोजगारासाठी अनेकांना वेगवेगळी उपकरणं साधनं दिली. त्यातून त्यांचा छोटा मोठा व्यवसाय चालू झाला आणि ते स्वावलंबी बनले. कोणालाही थेट आर्थिक पाठबळ देण्यापेक्षा वस्तुरूपानी मदत करण्यावर आकांक्षा केंद्राने नेहमीच भर दिला. अशीच एक गोष्ट आहे सीतेची. सीता चव्हाण पण तरी फार वेगळी आहे. वडिलांना चांगली नोकरी, घरात सगळं काही व्यवस्थित. ही मुलगी कन्या विद्या मंदिर शाळेत शिकत होती. तिला खेळामध्ये उत्तम गती. तिने ॲथलीट म्हणून लांब उडी आणि उंच उडी ह्यामध्ये चांगली चमक दाखवली. पण काय झालं कुणास ठाऊक, 10वीत असतानाच तिला पाठीतून अचानक कळ यायला लागली. त्याचा परिणाम असा व्हायचा की सीताचं सगळ्या शारीरिक कृतींवरचं नियंत्रण सुटू लागलं. हे सगळं एकाएकी सुरू झालं. हा त्रास सुरू झाला आणि तिचे आई वडील बिचारे घाबरून गेले. नेमकं काय होतंय हे कळावं म्हणून त्यांनी तिला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नेलं. तपासणी होई, उपचार सुरू केले जात, पण त्याचा परिणाम काहीच होत नव्हता.
खेळाडू असलेल्या सीताला या आजाराने पूर्ण बांधून टाकलं. तिला चालणं सोडा, साधी हालचालही करता येणं अशक्य झालं. उत्साहाने सळसळणारी ही शाळकरी मुलगी दिवसभर एकाच जागेवर बसून राहायला लागली. सीताची ही अवस्था आई वडिलांना पाहवत नव्हती. दिव्यांगांसाठी आकांक्षा केंद्र आहे, तिथे त्यांच्यासाठी काही केलं जातं अशी माहिती त्यांना मिळाली. नेमकं कसं आहे केंद्र, कशा पद्धतीने ते चालतं याची माहिती घ्यायला तिचे वडील एक दिवस आले. मुलीबद्दल वाटणारी काळजी त्यांच्या बोलण्यात स्पष्ट दिसत होती. माझ्याशी बोलले सविस्तर. त्यांनी विचारलं, सीताला इथे काही करता येईल का, ती आली तर चालेल का? मी म्हणाले, काही हरकत नाही, घेऊन या तिला. इथे तिला मेडिकल पाकिटं बनवायला शिकवू. ती ते शिकली आणि जमलं तर तिला करता येईल ते काम. सीता एके दिवशी केंद्रात आली. सगळं पाहिल्यावर तिला काय वाटलं कोणास ठोक. म्हणाली, मी इथे येऊनच काम करणार. इथल्या वातावरणाने, इतर दिव्यांगांबरोबर काम करण्याने तिला खूप आनंद मिळाला. केंद्राच्या टाटा मॅजिक गाडीमधून यायची ती. हळूहळू जिनाही चढायला लागली. ही प्रगती मला सांगावी असं तिला वाटायचं. माझ्याकडे यायची आणि अतिशय आनंदाने, अभिमानाने सांगायची, मॅम, आज मी 2 पायऱ्या चढले बरं का. ती सगळं काम स्वतःची स्वतः करायला लागली. तिचं बोलणं गोड आणि विक्री कला फार छान अवगत होती तिला. सीताला स्वतःचा काही उद्योग काढून द्यावा असा विचार मी केला, कारण ती राहायची कायनेटिक चौकाच्याही पुढे. आकांक्षा केंद्रापासून हे अंतर 6-7 किलोमीटर. रोज येऊन जाऊन करण्यासाठी बरंच लांब पडणारं होतं. कधी कधी बहीण तिला घेऊन यायची, एकीसाठी दोघींची चक्कर. त्यापेक्षा सीताला घरच्या घरी काही करता येईल असं वाटलं. आकांक्षा केंद्राच्या मदतीने तिला पॉपकॉर्न बनवण्याचं मशीन घेऊन दिलं. त्याचा उपयोग करून पॉपकॉर्न कसे बनवायचे हे ती रीतसर शिकली. सीता आता संध्याकाळी घराबाहेर पॉपकॉर्न मशीन मांडून तिचं छोटंसं दुकान थाटून बसते. परिसरातील किराणा दुकानदार आणि हॉटेल चालक तिच्याकडून पॉपकॉर्न घेतात. जोडीला इतर बऱ्याच वस्तू ठेवते. आधी म्हटलं तसे तिला मार्केटिंगची चांगली जाण आहे, त्यामुळे चांगली कमाई करते ती ह्यातून. या प्रवासात तिला आई, वडील, बहीण यांनी भक्कम पाठिंबा दिला. ही गोष्टही लक्षात ठेवण्यासारखी आहे. याच दुकानाच्या कमाईतून तिने स्वतःसाठी ॲक्टिवा स्कूटर खरेदी केली. तिच्या या गृहोद्योगाचं नाव आहे आकांक्षा. पुनर्वसन केंद्रातलं वातावरण ऊर्जा देणारं आहे. त्यातूनच सीताला उभारी मिळाली. आपण काहीतरी केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे अशी जिद्द तिच्यामध्ये निर्माण झाली. अडचणीतून मार्ग काढायला ती इथंच शिकली. त्याबद्दलची कृतज्ञता आणि अभिमान म्हणून तिनं आपल्या व्यवसायाला आकांक्षा हेच नाव दिलं. बहिरवाडीजवळ असलेल्या मजले चिंचोली या छोट्या गावातली सीमा आव्हाड ही अजून एक तरुणी. तिची कशी, कुठे आणि का भेट व्हावी हा वेगळाच योग म्हणावा लागेल. आकांक्षा केंद्राचा फिरता दवाखाना होता. रोज वेगवेगळ्या गावी दवाखान्याची व्हॅन जात असे. बहिरवाडी आणि परिसरातील गावातील बहुतेक सगळ्यांचा व्यवसाय शेती. फिरता दवाखाना तिथेही 15 वड्यातून एकदा जात असे. त्या व्हॅनवर आकांक्षा पुनर्वसन केंद्राचं नाव ठळकपणे लिहिलेलं होतं. रुग्णांची तपासणी झाली की मी गावकऱ्यांना भेटून आकांक्षा केंद्राचं काम कोणासाठी आहे ते निचालतं माहिती देत असे. वडिलांच्या काही दिवस ते फार गी भरपूर पदवीपर्यंत पक्षाघात आघात केलेला, त्यामुळे तिच्या मणक्याच नव्हती. सगळं झोप सुटका व्हावी म्हणून सीमाने इतक्या घेतले की शेवटी ती कंटाळली. सगळं असं म्हणायला लागली, कारण त्याचा उपयोग होत नव्हता. बसणं ही खरं तर किती सोपी क्रिया, पण सीमाला तेही शक्य नव्हतं. अशा परिस्थितीतही ती स्वस्थ राहिली नव्हती. घरी बसूनच देखणी तोरणं, आकर्षक झुंबरं वगैरे बनवायची ती. पहिल्याच भेटीत तिने मला दाखवण्यासाठी म्हणून स्वतः केलेलं झुंबर आणलं. काय कलाकुसर होती त्याची, ते पाहून मला खूप कौतुक वाटलं. पुण्यात लवकरच होत असलेल्या प्रदर्शनात
आपण स्टॉल लावणार होतो, ते नेमकं त्यावेळी आठवलं. तिला म्हणाले, सीमा, तू बनवलेली सगळी झुंबरं तोरणं मला दे.

पुण्यातल्या प्रदर्शनात ठेवते. आम्ही विकू तिथे या वस्तू. त्यानंतर काही दिवसातच पुण्यात प्रदर्शन झालं. आपल्या स्टॉलमधून झालेल्या विक्रीतून सीमाला 10,000 रुपये मिळाले. तिची तोरणं आणि झुमरं फार आवडली प्रदर्शनात. ज्यांनी ती विकत घेतली त्यांनी मुद्दाम इतरांनाही सांगितलं, हे काम करणारी मुलगी कोण आणि ती राहते कुठे वगैरे. तिच्याशी त्यांना संपर्क साधून दिला. सीमाच्या दृष्टीने हा चमत्कारच होता, त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला एकदम. आकांक्षा केंद्राच्या काही हितचिंतकांच्या मदतीने सीमाला चाकाची खुर्ची मिळवून दिली, त्यामुळे तिच्या हालचालीचा परीघ वाढला. तिचं घर तसं गावापासून लांब शेतात असलेलं, त्यामुळे नवीन काही केलं की ते दाखवायला गावापर्यंत येणं फार त्रासदायक होतं. चाकाच्या खुर्चीमुळे ती अडचण दूर झाली. आजवर झोपूनच राहावं लागणाऱ्या सीमाला त्यामुळे बसता यायला लागलं. मशीनवर काही काम करावं असं सीमाला वाटायला लागलं. तिच्या हातातली कला मी पाहिली होती, तिची क्षमताही कळलेली, त्यामुळे आकांक्षातर्फे तिला पिको फॉल करण्याचं मशीन आणि शिवणयंत्र घेऊन दिलं. तेव्हापासून तिच्या हातांना विश्रांतीच नाही. ती आता शिवणकाम करते आणि भरपूर वस्तू तयार करते. एवढ्या सुंदर वस्तू सीमा बनवते खरी, पण तिच्या पुढचा प्रश्न होता की त्या ठेवायच्या कुठे आणि विकायच्या कशा. एखादं छोटं दुकान असलं तर तिची सोय होईल असं मला वाटलं. म्हणून मग ग्रामपंचायतीने दुकानासाठी जागा द्यावी म्हणून मी पुढाकार घेत न कंटाळता पाठपुरावा केला. हे चांगलं काम आहे हे समजून गावकऱ्यांनीही मनापासून साथ दिली. तिला ग्रामपंचायतीच्या कार्यालयाशेजारी दुकान उभं करून दिलं. या दुकानामुळे खुश झालेली सीमा म्हणाली, मॅम मला लॉटरीज लागली की हो तुमच्यामुळे. आता सीमाचं काम वाढलं. ती आणि तिची बहीण दुकान चालवतात. मला आश्चर्य याचं वाटतं की एवढं सोसलेलं असूनही ही मुलगी सतत हसतमुख असते. कधीही तिच्या कपाळावर आठी दिसत नाही, दुर्मुखलेली नसतेच कधी. भेट होते तेव्हा ती नवीन काय केलं, दुकान कसं चाललंय हेच सांगते. तिच्या तोंडून रडगाणं ऐकायला नाही मिळत. दुकानात काय नवीन केलंय, बदल कसे केले, वस्तूंना मागणी कशी वाढली हे इथे केंद्रात येऊन सांगायला तिला मनापासून आवडतं. आकांक्षा केंद्रामध्ये बरीच माणसं घडली, उदाहरणं द्यावीत तेवढी थोडी आहेत. खरं तर स्वतःसाठी मार्ग शोधण्याकरता म्हणून या दिव्यांग व्यक्ती इथे येऊ लागल्या. इथल्या वातावरणाने त्यांना बदललं. त्यांनी स्वतःचा मार्ग तर शोधलाच आणि कुटुंबासाठीही वाटाडे बनले. त्यातल्या बबलू बल्ला याला विसरून कसं चालेल, हे फार भन्नाट व्यक्तिमत्व आहे. कर्णबधीर शाळेत शिकत असल्यापासून मी त्याला ओळखत होते. तिथे तो 11वी 12वीपर्यंत शिकला. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे कलेचं अंग आहे त्याला. फार चांगला अभिनेता आहे. त्याचे वडील एका कापड दुकानात नोकरी करत, आई घरी विड्या वळून संसारासाठी 4 पैसे कमावत असे. म्हणजे कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच. आकांक्षा पुनर्वसन केंद्रातल्या पहिल्या काही उमेदवारांमध्ये बबलू होता. केंद्रामध्ये काम करून त्यांनी शिक्षण घेतलं. धडपड्या स्वभाव आहे त्याचा. काही ना काही वेगळं करायचं त्याच्या कायम डोक्यात. म्हणून त्यांनी तलाठी पदासाठी असलेली परीक्षा दिली. त्यात तो पास झाला आणि तलाठी म्हणून त्याची नियुक्ती सुद्धा झाली. नोकरी लागल्यावर बबलूंनी कुटुंबाकडे लक्ष दिलं. स्वतःच्या मालकीचं टुमदार घर बांधलं. आई वडिलांच्या कष्टाची जाण असलेल्या बबलूंनी अक्षरशः त्यांचे पांग फेडले. नवी कोरी कार खरेदी केली आणि ती घेऊन बबलू पहिल्यांदा कुठे आला तर आकांक्षा केंद्रात. त्याला सगळ्यात आधी मलाच गाडी दाखवायची होती. स्वतःची कार घेतल्याचा त्याचा तो आनंद पाहून माझ्या डोळ्यात पाणी चालं. बबलूची कार म्हणजे आकांक्षा केंद्रातल्या प्रत्येकाची हक्काची गाडी. प्रत्येकाला त्याने त्या कारमधून चक्कर मारून आणली. स्वतःच्या आनंदात सगळ्यांना सहभागी करून घेण्याची त्याची ही वृत्ती अगदी लक्षात राहणारी आणि ती कायम आहे. आयुष्यातला कोणताही आनंदाचा क्षण असो तो साजरा करण्यासाठी त्याला आठवण येते आकांक्षाची. अशा वेळी
तो बायको आणि मुलांना घेऊन थेट केंद्रात येतो. सगळ्यात वेगळी असलेली दोन उदाहरणं मला आठवतात आणि ती तर सांगायलाच पाहिजेत. त्यातलं पहिलं मीनाक्षी दारुणकर हिचं. ही अतिशय बुद्धिमान मुलगी. तिचे वडील चहाची छोटी टपरी चालवायचे. लसीकरण झालं नसल्यामुळे वयाच्या 5व्या वर्षीच मीनाक्षीच्या पायातली शक्ती गेली, पण म्हणून तिनं काही हार मानली नाही. मनस्वी जिद्दी आहे ती. शिकत शिकत एम कॉम झाली. तिला आईची खंबीर साथ नेहमी मिळत राहिली.

तिने घेतलाय. MPSC च्या अभ्यासासाठी तिला ह्या लॅपटॉपचा भरपूर उपयोग होतोय. दिव्यांगांची गरज काय आहे हे ओळखून आम्ही मदत केली, त्याचाच मीनाक्षीलाही उपयोग झाला. मसाजचा व्यवसाय करणारे अनिल राऊत तसे मूळचे राहणारे आष्टी परिसरातले. त्यांचं कुटुंब वाईजवळच्या एका गावात स्थायिक झालं. अनिल राऊत अंध आहेत, त्यांना थोडं दिसतं तसं, पण चालताना वावरताना काठीचा आधार घ्यावाच लागतो. त्यांची ओळख झाली पुण्यातल्या एका प्रदर्शनामध्ये. त्यावेळी त्यांचं नगरमधल्याच अस्थिव्यंग मुलीशी लग्न ठरलं होतं. प्रदर्शनात फिरता फिरता ते आकांक्षाच्या स्टॉलवर आले. केंद्राच्या कामाची माहिती त्यांनी घेतली. त्याच ओळखीतून एक दिवस ते थेट इथे येऊन पोचले. इथलं काम बघून काही दिवस ते राहिलेही, पण वृद्ध आई वडील गावी आणि मोठा भाऊ नोकरी व्यवसायानिमित्त दुसरीकडे, त्यामुळे त्यांना वाईला परत जाणं भाग होतं. राऊत यांनी मुंबईत 2 वर्ष राहून बॉडी मसाजचं प्रशिक्षण घेतलं आणि गावात तोच व्यवसाय सुरू केला होता. त्यांना कोणत्या प्रकारे आणि कशी मदत करता येईल याचा आम्ही विचार केला. त्यांच्या चालू असलेल्या व्यवसायाला पूरक ठरेल असं वाटलं म्हणून थाळी मसाज मशीन त्यांना घेऊन दिलं. त्यांच्या व्यवसायासाठी हे मशीन व्हॅल्यू ॲडिशन ठरलं. दोन्ही मसाज एकाच वेळी करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. दिव्यांगांना अवगत असलेलं कौशल्य आणि त्यांची पालक दिव्यांग पाल्यांनी बऱ्यापैकी लवकरच ओळखलं. समाजात असं दिसतं की आपल्या मुलामध्ये अशी काही कमतरता आहे हे स्वीकारायला बहुतेक वेळा पालक तयारी नसते, कठीण जातं त्यांना आणि स्वाभाविकच आहे ते. सुदैवानी समीरच्या आईने आणि घरातल्या इतरांनी कढत कुढत बसण्यापेक्षा वास्तव मान्य केलं. त्याला सामोरं कसं जायचं हेही त्यांनी ठरवून टाकलं. स्वातीताई त्याला घरीच शिकवत. लहानग्या समीरला घेऊन त्या आकांक्षा केंद्रामध्ये आल्या. त्यानंतर तो नेहमी इथे येऊ लागला. केंद्रातली अन्य मंडळी काम कसं करतात हे पाहत बसायचा. असं पाहून पाहून तो बरंच काही शिकला असावा. या भेटीमधून समीर आणि त्याची आई आकांक्षा केंद्राशी कायमचे जोडले गेले. तो आता झेरॉक्सचं दुकान चालवतो. मला यात महत्वाची वाटते त्याच्या आईची भूमिका. कोणाला दोष न देता, हताश न होता त्यांनी पालकत्व जबाबदारीने निभावून नेलं. घरच्यांच्या मदतीने समीरला घडवलं, त्याच्या जीवनाची दिशा प्रयत्नपूर्वक शोधली. दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असतो? सर्वसाधारणपणे दिसतं की उपेक्षेचा आणि तुच्छतापूर्णच. तो बदलण्याचा प्रयत्न आकांक्षा पुनर्वसन केंद्राने केला. प्रथितयश कंपन्यांमध्ये दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्याने खूप जणांचं आयुष्य मार्गी लागलं. कमालीची जिद्द, न कंटाळता सततची धडपड, हे म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे पटकन येते ती लक्ष्मी मडूर. फार निर्धाराने प्रयत्न करत कुठून कुठपर्यंत पोचली ती. पोलिओमुळे तिचा एक पाय पूर्ण अधू झालेला आणि दुसरा पाय थोडासा ठीकठाक. 10वीपर्यंत शिकलेली होती लक्ष्मी. इच्छा असूनही तिला पुढचं शिक्षण घेण्याची संधी नाही मिळाली. एकूणच कुटुंबाने तिला झिडकारलंय असं वाटण्याजोगी परिस्थिती दिसत होती. झेरॉक्सच्या एका दुकानात ती काम करत असायची, पण तिथला अनुभवही तिला काही ठीक वाटत नव्हता. महिने तिला काम करताना पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं हे चाललेलं काम याची त्यांना जवळून माहिती होती. त्यांच्या पुढाकार कमरणा झाली. काही दिव्यांग काम नोकरी त्यांना असा रोजगार मिळावा, त्यांनी स्वावलंबी बनावं हाच तर आपल्या केंद्राचा मूळ उद्देश. त्याची पार्श्वभूमी अशी. कमिन्स इंडियाच्या नगर युनिटचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री प्रदीप भार्गवसाहेब आकांक्षा केंद्राला भेट द्यायला आले. सोबत श्री किरण जोशी होते. श्री भार्गव यांनी निवांतपणे सर्व कामकाज पाहिलं. आपलं काम आवडलेलं दिसलं त्यांना. मला म्हणाले, मी नुसतं बोलणार नाही, आम्हाला कंपनीमार्फत काही द्यायचं आहे, ठोस असं काही काम करायचं आहे. काय करू तुम्हीच सांगा, काय अपेक्षित आहे तुम्हाला? वा, केवढा मोठा प्रस्ताव. क्षणभर स्तब्धच झाले. कमिन्सनी सहकार्याचा हात

0: पुढे केला होता. काय हवं ते मीच निवडायचं होतं. त्यांना सुचवलं की संस्थेतल्या 2-4 दिव्यांग व्यक्तींना नोकरी देऊ केलीत तर फार बरं होईल, त्यांच्या आयुष्याची घडी बसेल. मी सुचवलेलं श्री भार्गवसाहेबांना पटलं. ह्या भेटीनंतरच श्री भार्गवसाहेबांचा पुढचा नोकरीची संधी देण्याचा प्रस्ताव आला. या दिव्यांगांच्या क्षमतेची कल्पना कंपनीतील अधिकाऱ्यांना कशी काय असणार? त्यांना काय काम करता येईल? नेमकं कोणतं काम त्यांना झेपेल? मग असं ठरलं की ह्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः कंपनीत जाऊन शोधायची. तिथलं सगळं कामकाज पाहायचं. कंपनीतल्या कामाची पद्धत काय आहे आणि कोणकोणती यंत्र वापरली जातात, त्या यंत्रावर आपल्या दिव्यांग व्यक्तींना काम करता येणं जमेल का, आणि ते शक्य नसेल तर त्यांना कोणत्या स्वरूपाचं काम करता येईल. मी बारकाईनी हे सगळं नजरेखालून घातलं. माझ्या डोळ्यासमोर लक्ष्मी मोडूर आली. संधी मिळाली तर तिला काय करता येईल? कोणत्याही अवजड यंत्रावर ती काम करील असं नव्हतं, तिला ते शक्यच नव्हतं. पण कार्यालयीन लेखनकाम, अकाउंट सांभाळणं, कागदपत्रांचं फायलिंग करणं हे आणि असं काम तिला सहज करता येईल असं वाटलं. लक्ष्मी मडूर हिचं नाव मी सुचवलं आणि कमिन्स कंपनीमध्ये तिला नोकरी मिळाली. एवढ्या मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाल्यावर तिच्या घरच्या मंडळींनी खरं तर खुश व्हायला हवं. पण तसं काही झालं नाही. अडचण घरातूनच आली. तिनं अशी नोकरी करावी यासाठी तिचे आई वडील मुळीच राजी नव्हते. एवढ्या लांब असलेल्या कंपनीत ती रोज कशी जाईल ही त्यांची पहिली शंका. लक्ष्मीने हे मला सांगितलं. शेवटचा उपाय म्हणून मी तिच्या घरी गेले. आई वडिलांची समजूत काढताना सांगितलं, मुलीला अशी संधी पुन्हा मिळणार नाही, तुम्ही नका अडवू तिला. लक्ष्मी ही जिद्दी होती. निर्धाराने म्हणाली, काही होऊ द्या मॅम, तुम्ही संधी मिळवून दिली आहे, आता ही नोकरी मी करणारच. लक्ष्मीची सोय व्हावी म्हणून आकांक्षा केंद्रांनी 3-चाकी सायकल दिली. त्यावरूनच ती कमिन्स कंपनीमध्ये रोज नोकरीसाठी जाऊ लागली. काम सुरू केल्यावर ती तिथे कॉम्प्युटर शिकली. तिच्या मनोबलाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. कमिन्समध्ये लक्ष्मी रुळली. एक एक पायरी पुढे जात राहिली. सध्या ती कंपनीचं एक्साइज खात्याच्या संदर्भातलं सगळं काम करते. अवघड वाटणारा तिचा हा प्रवास कंपनीतले अधिकारी आणि अन्य कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे सुकर झाला. हे सहकार्य कसं होतं हे साध्या गोष्टीवरून स्पष्ट दिसून आलं. लक्ष्मी नोकरीसाठी जाऊ लागली तेव्हा तिथे महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नव्हतं. लक्ष्मीची अडचण होत होती. HR विभागाने हे ओळखून योग्य ती सोय केली. त्यामुळे सगळ्याच महिला कर्मचाऱ्यांची महत्वाची अडचण कायमस्वरूपी दूर झाली. लक्ष्मीनी अशी मोठी भरारी घेतली. जिद्द आणि कामसूपणा याच्या जोरावर तिने हे साध्य केलं. तिच्या या प्रवासातल्या सगळ्या टप्प्यांची मी साक्षीदार आहे. कमिन्समध्ये ती 20 वर्षापासून काम करतीये. नोकरी करू नको म्हणणाऱ्या आई वडिलांना आता तीच सांभाळतीये. पूर्वीचं सगळं काही ती विसरली आणि त्यांचीच पालक झाली. घराचा आधार बनली. म्हणूनच मला तिचा खूप अभिमान वाटतो. नोकरीच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी तिने कायनेटिक स्कूटर घेतलीये. नियतीनी म्हणा, दैवानी म्हणा, दृष्टी हिरावून घेतली पण गळ्यात सूर दिले. वाद्याला बोलतं करायची कला हातात दिली. ही अशी व्यक्ती म्हणजे सौदागर लोंढे. पूर्णपणे अंध असलेला सौदागर पुणे अंधशाळेत शिकला. MA पर्यंत शिक्षण झालेला हा तरुण मुलगा उत्तम हार्मोनियम वाजवतो आणि तेवढाच सुंदर गातो. पंडित विकास कशाळकर आणि प्रमोद मराठे अशा प्रसिद्ध गुरूंकडे त्यांनी गायनाचं व्यवस्थित शिक्षण घेतलं. हार्मोनियमवरून त्याचा हात असा फिरतो की त्यातून सुरांच्या लढी उलगडतात. तबल्यावरही त्याची बोटं जणू नर्तन करताना दिसतात. चरितार्थासाठी सौदागर गाण्यांचे क्लास घेत असतो. जोडीला काही शाळांमध्ये गायन शिक्षक म्हणूनही काम करतो. व्यवसाय आणि स्वतःचं गायन यासाठी त्याला एक चांगला तंबोरा बनवून घ्यायचा होता. असंच एकदा तो मला भेटला आणि म्हणाला, मॅम, काही मदत करायची असेल ना तर मला तंबोरा घेऊन द्या चांगला, कारण ती माझी मूलभूत गरज आहे हो. मिरजेतून तंबोरा मागवायचाय. मिरज म्हणजे तंबोऱ्याचं माहेर घर. त्याची इच्छा आपण पूर्ण केली. तो आता संगीतामध्ये डॉक्टरेट करतोय. सौदागरच्या आयुष्याचा सूर लागण्यासाठी आकांक्षाची मदत झाली याचं फार समाधान वाटलं. डोळस असून जाणीवपूर्वक महेश भागवत या दृष्टीहीन व्यक्तीशी विवाह करणारी म्हणजे सुजाता. महेश आकांक्षा केंद्राचा सुरुवातीपासूनचा मार्गदर्शक होता. सुजाताचीही आपल्या केंद्रात काम करायची इच्छा होती. दूरदृष्टीने विचार करून मी त्यासाठी तयार झाले. अंध व्यक्तींना दैनंदिन अडचणी काय येतात हे तिला महेशची पत्नी या नात्याने ठाऊक होतं. संसारासाठी तिला पैशाचीही गरज होती. आकांक्षा केंद्राच्या नोकरीत ती सर्व दिव्यांगांशी प्रेमळपणे समरस झाली. विश्वासू मदतनीस आणि सुपरवायझर म्हणून तिने 15 वर्ष काम केलं. कॅन्सरमुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो आम्हा सगळ्यांवरचा मोठाच आघात होता. सौ स्मिता क्षीरसागर यांची ओळख करून द्यायची म्हणजे शांत, समंजस, मन मिळावू, निकष्टाळू. त्या आणि पती दोघेही अस्थिव्यंग आहेत. आकांक्षा पुनर्वसन केंद्रातील रोजची खरेदी विक्री, सर्व प्रकारचे खर्च याचा चोख हिशोब ठेवण्याची जबाबदारी 17 वर्ष स्मिताताई यांनी उत्तमरित्या सांभाळली. त्या केंद्राच्या अकाउंटंटच होत्या. कोविड साथीनंतर शारीरिक आजारामुळे त्यांना केंद्रात कामासाठी येणं शक्य होईना म्हणून आकांक्षा केंद्रांनी त्यांना स्वयंरोजगारासाठी आटाचक्की मिळवून दिली. त्याच्या मदतीने त्या सध्या घर बसल्या उत्तम व्यवसाय करतायत. ज्या दिव्यांग व्यक्तींच्या लग्नांमध्ये वराडी म्हणून आम्ही गेलो त्यात कधी वरमाय म्हणून तर कधी वधूची आई या नात्याने. अशा लग्नांची आठवण येते तेव्हा 2 दुर्दैवी घटनाही विसरता येत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे अंबिका पिंपळे. तिचा नवरा अतिशय गुणी. त्याला MIDC एका कंपनीत नोकरी मिळाली. दुर्दैवानी त्याचं अपघातामध्ये निधन झालं. या संकटानी पुरती कोलमुडून पडलेली अंबिका माझ्याकडे आली. तिला एक छोटी मुलगी होती. हताश अंबिकाला मी सावरलं, धीर दिला. तिची मुलगी आता 11वीला शिकतीये. असंच एक उदाहरण, ही मुलगी म्हणजे अंजली नरवडे. तिला पुण्यातलं स्थळ मिळालं. हा मुलगा कर्णबधीर होता पण त्याला एका कार्यालयात शिपायाची नोकरी होती. त्याचं गेल्या वर्षी हृदयविकाराने निधन झालं. तो धक्का तिच्यासाठी सोसण्यापलीकडचा होता. मला आठवतं की या आघातानंतर अंबिका आणि अंजली आकांक्षा केंद्रात आल्या आणि माझ्या गळ्यात पडून हमसाहमशी रडल्या. आपलं दुःख कोण समजून घेणार असं त्यांना वाटत होतं. पुढं काय करायचं हा त्यांच्या पुढचा मोठा प्रश्न होता. अशा अत्यंतिक दुःखाच्या वेळी त्यांना आकांक्षा केंद्राची आणि माझी आठवण आली. ही संस्था त्यांना आपलं माहेर वाटली. एका अर्थाने आपण केलेल्या कामाचं हे प्रमाणपत्रच म्हणावं लागेल. त्या दोघींना स्वतःच्या पायावर उभं करणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागलं. त्यानुसार अंबिका हिला केंद्राच्या माध्यमातून आटाचक्की दिली. अंजली नरवडे हिला शिवणकाम येत असल्याने शिलाईचं मशीन देऊ केलं. दोघी आता जिद्दीने उभी आहेत आणि उत्तम व्यवसाय करतायत. ही गोष्ट आहे आणखी एका लग्नाची. गोष्ट आहे 2 कर्णबधीर व्यक्तींची. शीतल आणि गोरक्षनाथ खेसे ही त्यांची नावं. इथे काम करत असताना त्यांचं प्रेम जुळलं. दोघांनी आपापल्या घरी त्याबद्दल सांगितलं. दोघांच्याही घरातून विशेषतः आईवडिलांकडून लग्नाला विरोध झाला तो त्यांनी स्पष्ट बोलून दाखवला. त्याचं कारण काय हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. गोरक्षनाथाच्या आजोबांनी तेवढी सहमती दाखवली. खरं तर शीतल फारच गुणी मुलगी होती. तिच्या आईवडिलांनी कशी कोणास ठाऊक पण काही दिवसांनी लग्नासाठी थोडी तयारी दाखवली पण तीही मोकळेपणाने नव्हती. लग्न करायचं आणि संसार थाटायचा ही गोरक्षनाथ आणि शीतल यांची इच्छा आकांक्षा केंद्राने पूर्ण केली. त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभी राहिले. केंद्रात होणारं हे पहिलंच लग्न. दोघांचेही पालक तयार नसल्यामुळे त्यांनी लग्नानंतर राहायचं कुठे? फारच मोठी अडचण होती ती. त्यावरही मी लगेच उपाय शोधला. वॉचमनसाठी असलेल्या खोलीमध्ये त्यांचा संसार सुरू झाला. शीतलचा गृहप्रवेश त्याच खोलीत झाला आणि तिथेच तिने माप ओलांडून संसारात प्रवेश केला. शीतल जशी गुणी तसंच गोरक्षनाथकडेही काही खास कौशल्य होती. ती ओळखून संस्थेचे विश्वस्त श्री अनिल साळी साहेबांनी त्याला MIDC मधल्या त्यांच्या एका कंपनीमध्ये नोकरी मिळवून दिली. त्यामुळे ह्या दोघांचा संसार छान चालू झाला. यथावकाश शीतलच्या बाळंतपणाची वेळ आली. तेही आकांक्षा केंद्रातच केलं. त्या बाळामुळे मी पहिल्यांदा आजी झाले. हे छोटं बाळ इथेच वावरू लागलं. त्याच्या बाळलीलांनी केंद्रातल्या दिव्यांगांची काही दिवस चांगलीच करमणूक केली. गोरक्षनाथ आणि शीतल यांचं बाळ 6-8 महिन्याचं झालं आणि अचानक गोरक्षनाथाचे आई वडील भेटायला आले. मुलगा, सून आणि नातू या सगळ्यांना आपल्या घरी घेऊन जाण्याची कल्पना त्यांनी माझ्यापुढे मांडली. कशामुळे त्यांनाही उपरती झाली होती कुणास ठोक. बहुतेक नातवाबद्दलचं प्रेम त्यांना इकडे ओढून आणत होतं. ते मला म्हणाले, आम्ही तिघांनाही आमच्या घरी घेऊन जातो. त्यावर मी त्यांच्याशी अतिशय सविस्तर बोलणं केलं. त्यांच्या म्हणण्याचा शांतपणे विचार केला. बाळासह ह्या दोघांचं स्वतःच्या घरात पुनर्वसन होतंय हे सगळ्यात महत्वाचं. आपल्या हक्काच्या घरात बायको आणि मुलासह राहण्याचा आनंद त्याला मिळणार होता. मला या गोष्टीचं खूप समाधान वाटलं. त्यामुळेच मी गोरक्षनाथाच्या आईवडिलांना म्हणाले, मुलगा तुमचा, सून तुमची आणि नातूही तुमचाच. तुमची ठेव तुम्हीच सांभाळा. त्यांना अवश्य घरी न्या, अगदी आनंदाने घेऊन जा. आता हे तिघही त्या घरात मनापासून रमले. त्यांचं बाळ आता 6वीत शिकतंय. पुढे संस्थेत अशी खूप लग्न लागली. त्यांची नेमकी संख्या सांगायची म्हटली तर ती 67 होते. त्यात मला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागल्या. कधी मुलाकडची तर कधी वधू पक्षाची. अशा लग्नांसाठी संस्थेनी आणि मी स्वतः व्यक्तिगत पातळीवर सर्वतोपरी मदत केली. खऱ्या अर्थाने ते पुनर्वसन होतं त्यांचं. दिव्यांग व्यक्तींचं असं लग्न लावून द्यावं का? काही जणांनी मनातली ही शंका मला थेट विचारली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा दाखला मी त्यांना दिला. या विषयावर बाबांचं अगदी आग्रही मत होतं. ते त्यांनी वेगवेगळ्या वेळी सांगितलंही आहे. ते मी कायम लक्षात ठेवले. बाबा म्हणाले होते, त्यांनाही लग्न करण्याचा अधिकार आहे, अगदी 100%. संसाराचा आनंद त्यांनाही मिळायलाच पाहिजे. एवढ्या अधिकारी व्यक्तीचं हे वक्तव्य माझ्या दृष्टीने मार्गदर्शक होतं. म्हणूनच संस्थेतील दिव्यांगांनी विवाहबद्ध होण्याचं ठरवलं तेव्हा केंद्राच्या माध्यमातून त्यांना संसारोपयोगी सर्व वस्तू, कपाट, पलंग आदी प्रेझेंट म्हणून दिल्या. संसार सुरू करण्यासाठी त्यांना आवश्यक ती सर्व मदत अगदी मनापासून केली. आवाका आणि आत्मविश्वास आहे, त्यांना संधी मिळाली की त्यांचं जीवनच बदलून जातं यावर माझा मनापासून विश्वास आहे. त्याची चांगली उदाहरणं म्हणजे आमच्याकडे असलेली 2 जोडपी. शशिकांत जाधव पायांनी अधू आहेत, त्यामुळे त्यांना उभं राहता येत नाही. त्यांची पत्नी आशा, तिच्याही पायात व्यंग, त्यामुळे तिला खाली बसता येत नाही. हे दोघंही आकांक्षा केंद्रामध्ये काम करायचे. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आशा पोरकी, तिला आई नाही की वडील नाहीत, त्यामुळे तिचं कन्यादान मीच केलं. शशिकांतचा व्यवसाय म्हणजे गाडीवरून भाजी विकायची. त्यासाठी त्याच्याकडे 3-चाकी गाडी होती, पण ती घेऊन फिरण्यात त्याला खूपच मर्यादा यायच्या. या जोडप्याला स्थैर्य मिळावं यासाठी काय करता येईल ह्याचा मी विचार करत होते. मग शशिकांतलाच विचारलं की काय पाहिजे तुम्हाला. तो म्हणाला, मॅम, मला टेम्पोसारखं काही वाहन मिळालं तर फार मदत होईल. टेम्पो सेकंड हँड असला तरी चालेल, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येईल. हालचालींना मर्यादा ही त्याची व्यवसाय वाढवण्यातली मुख्य समस्या होती. त्याचं म्हणणं पटण्यासारखंच होतं, रास्त गरज होती त्याची. एक दाता पुढे आला आणि त्याच्या मदतीने शशिकांतला हवं ते मिळालं. सेकंड हँड टेम्पो घेतला. ज्यांनी मोठ्या आपुलकीने ही मदत केली ते म्हणजे श्री माधवराव फाटक आणि त्यांची पत्नी सौ मेघा फाटक. ते ऑस्ट्रेलियात कायमस्वरूपी स्थायिक झालेले. आकांक्षा केंद्राकरिता उपयुक्त काही करायचं ही त्यांची मनापासूनची इच्छा होती. शशिकांतची गरज त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी पाहिलं, त्याच्याशी ते फोनवरून बोलले आणि मग त्यांच्यामुळे धनंजय फाउंडेशनच्या माध्यमातून शशिकांतला हवा तसा टेम्पो मिळाला. टेम्पो मिळाला आणि शशिकांत भलताच खुश झाला. त्याचं स्वप्न त्यामुळे साकार होणार होतं. या वाहनामध्ये काय हवं, कोणत्या सोयी करून घ्यायच्या हे त्यांनीच सुचवलं. टेम्पोचे गिअर पायात होते. नेमकं तेच व्यंग असलेल्या शशिकांतला त्याचा काहीच उपयोग नव्हता, कारण टेम्पो तोच चालवणार होता. त्यामुळे त्याने ते हाताने टाकता येतील अशा पद्धतीने बदलून घेतले. टेम्पोच्या मागे त्यांनी चौकट बसवून घेतली. ड्रायव्हरच्या सीटवर आरामात बसून तो भाजी विकतो. नगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 2-4 तास थांबून तो हा व्यवसाय करतो. टेम्पोमुळे त्याची गतिशीलता वाढली होती ना. टेम्पो हाती असल्याने त्याची आणखी एक मोठी सोय झाली. मार्केट यार्डमध्ये सकाळी लवकर जाऊन तो ताज्या भाज्या आणि फळं खरेदी करतो. आशालाही मग कल्पना सुचली, ह्याच गाडीत ती खाण्याच्या काही वस्तू विकायसाठी ठेवते. आकांक्षा केंद्रामुळे त्यांना हा टेम्पो मिळाला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. खऱ्या अर्थाने समृद्ध झालं. आयुष्याची गाडी रुळावरून धावू लागली. अगदी समजून उमजून मदत करावी असं आम्हाला ज्यांच्याबद्दल वाटलं ते दुसरं दाम्पत्य होतं खेड्यातलं. नेवासे तालुक्यातल्या खेडले काजळे या गावचे बाबासाहेब पाथे. ते पूर्ण अंध आहेत. त्यांची पत्नी सुनीता या अस्थिव्यंग. पायामध्ये ताकद नसल्यामुळे त्या कायम बसून असतात. पण सुनीता त्यांची खासियत आहे त्यांच्या हाताची चव. त्यांचा उत्तम स्वयंपाक परिसरातल्या गावांमध्ये नावाजलेला. त्यासाठी त्यांना गरज असते ती फक्त मदतनिसाची. तो असला की बस. त्याला हाताशी घेऊन सुनीताताई 300-300 लोकांचा स्वयंपाक एका फटक्यात करतात. त्यांच्या गावात गिरणी नव्हती. विचार केला, पाथे दाम्पत्याला आटा चक्की दिली तर? आकांक्षा केंद्रातर्फे त्यांना आटा चक्कीची भेट मिळवून दिली. पण तेवढं करून भागत नव्हतं. पुढची अडचण ही की त्यांचं घर गावापासून थोडं आडवळणी असलेलं. सोय होत असली तरी दळण्यासाठी गावकरी एवढ्या लांब कसे येणार हा प्रश्न. त्यांना गावात गिरणीसाठी जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. गावकऱ्यांनीही साथ दिली, कारण त्यांचा या दोघांवरही पूर्ण विश्वास. गावात त्यांना दुकानासाठी जागा मिळाली. गिरणी सुरू झाली. तिथेच बाबासाहेबांनी किराणा सामान ठेवायला सुरुवात केली. काही दिवसानंतर झेरॉक मशीन मिळवून दिलं पाथे कुटुंबाला. त्यासाठी मोक्याची जागा हवी होती. आकांक्षा केंद्रांनी ग्रामपंचायतीला विनंती केली. ती मान्य करत ग्रामपंचायतीने जागा दिली. व्यवसायासाठी साहित्य आणि भांडवल याकरिता आकांक्षा केंद्राने भरीव मदत केली. पाथे कुटुंबाचं आता त्या दुकानात झेरॉक्स, दळण आणि किराणा असे 3 व्यवसाय चालू आहेत. दोघांचंही उत्तम चाललंय. त्यांनी मुलाला आध्यात्मिक धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत प्रवेश घेऊन दिला. शिवाय त्यांचं नेहमीचं शिक्षणही चालूच आहे. 10वी झालेला हा मुलगा एकदम अप्रतिम रसाळ कीर्तन करतो. त्याच्या शिक्षणाचा काही खर्च आकांक्षा केंद्राने उचलला. थोडक्यात असं की गरज असेल त्यानुसार आपण सगळ्यांना मदत करतो. त्यासाठी मी फॉलोअप पण घेत राहते. संबंधित दिव्यांग गरजू अडचणी कळवतात, त्यातून आपण मार्ग काढतो. अशा काही वस्तू देण्याचा कार्यक्रम असेल तर आपण तो त्या गावात जाऊनच करतो, त्यामुळे गावकऱ्यांना त्याची माहिती होते. विश्वासात घेतल्यामुळे त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत राहतो. मुंबईत राहणारे केंद्राचे विश्वस्त आनंद लिमये यांनीही वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. एकदा ते रोटरी क्लब ऑफ माहीम ट्रस्टच्या सदस्यांना घेऊन थेट नगरला आले. आकांक्षा पुनर्वसन केंद्राचं काम त्यांना दाखवणं एवढाच उद्देश होता. ग्रामीण भागात आपल्याला काय करता येईल हे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना माहिती करून घ्यायचं होतं. त्यांनी केंद्रामध्ये चालू असलेली सगळी कामं पाहिली. आपण काय पद्धतीने काम करतो, केंद्राच्या काय काय गरजा आहेत हे मी त्यांच्या पुढे मांडलं. संस्थेतल्या काही जणांना कॉम्प्युटरवर काम करता येणं शक्य होतं. त्यासाठी गरज होती ती त्यांना प्रशिक्षण मिळण्याची. त्याचप्रमाणे कॉम्प्युटरचा वापर करणाऱ्या अंध आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी टॉकिंग सॉफ्टवेअर आवश्यक वाटत होतं. त्यानुसार रोटरी क्लबनी आपल्या केंद्रासाठी 2 मोठे कॉम्प्युटर दिले. त्याचं प्रशिक्षण घेण्याची सोय केली. कर्णबधिरांसाठी यंत्र, दिव्यांगांच्या सोयीसाठी 3-चाकी सायकल्स अशा वेगवेगळ्या वस्तू त्यांनी दिल्या. मुंबईतल्या या संस्थेने आपल्याला 15 वर्षांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपाने खूप मोठी मदत केली. महत्वाचं म्हणजे त्यात सातत्य होतं. आपल्याला मदत करण्यात त्यांना आनंद वाटत होता. आपण केलेली ही मदत योग्य जागी पोचतीये असा विश्वास त्या सगळ्या सदस्यांना मनापासून वाटत होता. दिव्यांगांना सक्षम बनवणं आणि स्वावलंबी करणं हे आकांक्षा केंद्राचं पहिल्यापासूनचं उद्दिष्ट. केवळ पैशाची मदत देण्यापेक्षा वस्तुरूपाने मदत करण्यावर केंद्राचा कटाक्ष राहिला नेहमी. कोविडच्या जागतिक साथीनंतर अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. जगण्याचे प्रश्न भीषण बनले होते. अशावेळी पुनर्वसन करण्यावर भर देणं आवश्यक होतं. 2020 ते 2025 या काळात खूप जणांना स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंची मदत केंद्रातर्फे करण्यात आली. या 5 वर्षांमध्ये केंद्रामार्फत 300 व्यक्तींना आटाचक्की देण्यात आली. महिलांना घरात राहून व्यवसाय करणं त्यामुळे सहज शक्य झालं. त्याचप्रमाणे जवळपास 200 शिलाई मशीन्सचं वाटप केलं. दिव्यांगांपर्यंत आकांक्षा केंद्राचे कार्यकर्ते पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी गरजू लाभार्थींची निवड केली. या लाभार्थी गावात प्रतिष्ठा यांच्या करण्याचा प्रत्यक्ष ती खऱ्या अर्थाने रोजगार करणाऱ्या झाल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या. मोठ्या अपेक्षा ठेवून आलेल्या दिव्यांगांची आकांक्षा पुनर्वसन केंद्रामध्ये कधीच निराशा झाली नाही. हे केंद्राचं यश आहे. अनेकांना आपण वेगवेगळे उद्योग करण्याची संधी मिळवून दिली. त्यांच्या क्षमतेनुसार काम मिळवून दिलं. काही जणांना MIDC मधल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये क्षमतेनुरूप नोकरी मिळाली. काहींनी दुकान सुरू केलं तर काही जण वेगवेगळे व्यवसाय आनंदाने करतात.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानांतून या शोमध्ये आपण ऐकलत बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकातील दैव आमुचे आम्ही घडविले या प्रकरणाचं अभिवाचन. अभिवाचक स्वर होता श्रीमती उषा देशमुख यांचा. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या शोमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. लेखक अबुल्या भेटीला या रविवार विशेष कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं खूप मनापासून स्वागत. आजच्या लेखक अबुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगरमधील अशोक कुलकर्णी सर, ज्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण बीड जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये झालं. त्या आणि बरोबर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळी मासिकं दिवसबरोबर चांदण फुलं आणि आरसे बिलोरी हे दोन कविता संग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. आपल्या अहिल्यानगर शहरातील डॉक्टर सतीश सोनावणे, कर्करोग शल्य विशारद यांच्या ब्रेस्ट कॅन्सर या विषयांवरच्या इंग्रजी पुस्तकांचं मराठी भाषांतर सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि आज आपण अशोक कुलकर्णी सरांसोबत संवाद साधणार आहोत. सर, तुमचं स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: नमस्कार आणि खूप खूप आभारी आहे.
1: नक्कीच सर, जसं मी आता सांगितलं की बीडमध्ये तुमचा जन्म झाला, तुम्हाला तुमचे बीड जिल्ह्यातले दिवस आठवतात का? तुमचं बालपण कसं गेलं?
2: मला मुख्यत्वे करून तेच दिवस जास्त आठवतात, कारण लहानपणीचे तसं कसं असलं तर रम्य दिवस असतात ते. मराठवाडा तसा शांत, थोडा मागास जरी असला तरी माझं लहानपण तिथे गेल्यामुळे मला तो कधीच मागास वाटला नाही. पण ठीक होतं, डोंगर दऱ्या आहेत, पावसाळा चांगला निसर्ग असायचा, माणसं साधी भोळी, बरं वाटायचं, चांगलं गेलं लहानपण माझं तसं.
1: नक्कीच, जसं बीड जिल्ह्यामध्ये तुमचं बालपण गेलं, तिथे प्राथमिक शिक्षण सुद्धा तुमचं झालं.
2: हो हो,
1: तर ते शाळेचे प्राथमिक दिवस
2: तसं आज तेव्हा एकाच्या दोघं जण तिथे व्यवस्थित राहतील म्हणून मी नगरला आलो. नक्कीच, मी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होतो, सोसायटीच्या जवळ जे आहे ते, आणि मग 11वी नंतर आमंत्रण मग.
1: नक्कीच, स्कूलमध्ये तुम्ही नगरमध्ये होतात, ते शाळेचे दिवस, शाळेतले शिक्षक आजही स्मरणात आहेत का?
2: हो, हिंदी शिकवायला गंदे सर होते, इंग्लिश शिकवायला बर्डे सर होते, मॅथमॅटिक्सला कुलकर्णी होते आणि घोलप मॅडम होत्या मराठी शिकवायला, तर मराठीत मला नेहमी चांगले मार्क मिळायचे. बाकी गणितात वगैरे काही मी चमकलो नाही कधी.
1: नक्कीच सर, नगर कॉलेजमध्ये मग तुम्ही पुढचं शिक्षण घेतलं, महाविद्यालयीन शिक्षण घेतलं, तेव्हाचं नगर कॉलेज कसं होतं, कॉलेजचे दिवस कसे होते?
2: मॅडम ते कॉलेज ना, मला तर त्यावेळेस, त्याच्यानंतर मी बराच फिरलो, पण नगर कॉलेजसारखं सुंदर कॉलेज कुठंच नव्हतं. फार शांत संयमी लोकांना, आमच्या वेळेस टी बानबस प्रिन्सिपल होते, त्यांना तात्या म्हणायचे सगळे, फार मोठ्या मनाचा माणूस. पण आम्ही कसं, मी ग्रामीण भागातून आलेलो, त्याच्यामुळे आमच्याकडं असं पुढं होऊन बोलणं वगैरे किंवा असं, एक तर इंग्रजी भाषेवर आमचा अजिबात प्रभुत्व नसायचं, पण सिन्स ते विषय सगळे इंग्रजीतून असायचे तर ते इंग्रजी असलं तरी टेक्निकल पुरतंच, असं त्याला संवाद म्हणतो असं काही नाही आलं. पण नगर कॉलेज अतिशय सुंदर कॉलेज होतं, आय होप अजूनही ते तसंच असेल.
1: नक्कीच, कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना लिखाणाची आवड कशी सुरू झाली तुमची?
2: कसं आहे, आमच्याकडे तसे मासिकं आणि दिवाळी अंक नेहमीच यायचे, ते मला वाचनाचा नाद होता काय माहीत नाही मला, पण त्यावेळेस करमणुकीचे फारसे साधनं नव्हती, त्याच्यामुळे वाचन हे घेतलं आणि दर्जेदार साहित्य असायचं. वाचता वाचता वाटलं की इकडं काही करण्यापेक्षा तिकडे फिरण्यापेक्षा वाचलेलं बरं, चांगलं व्यवस्थित हे व्हायचं. नगरला आल्यानंतर काय झालं, ते क्षेत्र अजून वाढत गेलं आणि नगरला आमच्या वेळेस कसं, तोरडमल होते, चंद्रकांत भोंजाळ होते आणि सदाशिव अमरापूरकर होते, ह्यांची नाटकं असायची सतत, त्याच्यामुळं काय भगवान देशमुख होते आणि बऱ्याच वेळा एकांकिका असायच्या ह्या त्यांनीच लिहिल्या असायच्या, मामांच्या तबाराच तशाच होत्या, त्याच्यामुळं वाटलं की आपल्याकडं थोडंफार जमा आहे, तेव्हा मी असंच मासिकात वगैरे किंवा शाळेच्या मासिकात असं लिहिलेलं. आवड होतीच, पण ह्याच्यामुळं थोडंसं अजून इंटरेस्ट वाढला.
1: नक्कीच, तुम्हाला तुमचं पहिलं लिहिलेलं लेखन आठवतं का?
2: हा, मी 9वीला असताना एक कविता लिहिली होती आणि त्याच्यानंतर मग मी काय करायचो, तेव्हा अशा

0: मंगलाष्टका टाईप कविता लिहायचो आणि त्या मग जर चांगली परिस्थिती असेल ते ते लोक छापून ते जे कोण लग्नाला येतील त्यांना वाटायचे, म्हणजे माझा पण उत्साह वाढायचा आणि ते एक वेगळा प्रकार म्हणून यजमानांना पण ते आवडायचं. अशी सुरुवात झाली. मग
1: नक्कीच त्याचं एक उदाहरण देऊ शकता का इथे?
0: नाही आता ते काही एवढं आठवत नाही मला.
1: नक्कीच. तुमचे पाच साहित्य प्रकाशित झालेले आहेत, पाच पुस्तकं आली आहेत, ती कधी आली?
0: पहिलं पुस्तक मला 2000 साली आलं. ते पुण्याच्या अक्षय प्रकाशननी हे केलेलं होतं. कथा अगोदरच लिहिल्या होत्या, प्रकाशित झाल्या होत्या, पण एकत्रित अशा 6 कथांचा. त्या कथा कशा कॉलेजच्या वयाच्या, म्हणजे टीनेज ते 25 अशा वयाच्या होत्या, त्याच्यामुळे त्याचा बाज थोडा वेगळा होता. परिपक्वता आपण जे लिखाणाला म्हणतो तशी कमी, पण घटनाक्रम किंवा वाचावं वाटत असं मला वाटतं तशा होत्या. त्याच्यानंतर दुसरा जो आला तो 2009 किंवा 2008 सुमारास आला. त्याच्यात अजून विचारांची परिपक्वता किंवा हे वास्तवात घडेल का असा विचार करून लिहिलेल्या काही कथा होत्या. आणि शब्दसंग्रह वाढला होता, वयाच्या हिशोबाने येणारी मॅच्युरिटी वाढली होती आणि विषय बदलले होते. हे दोन त्याच्यानंतर बराच गॅप पडला. मग मध्ये त्यांच्याशी संपर्क, डॉक्टर सतीश सोनवणे संपर्क आला, तर त्यांना मी ती पुस्तकं दिले होते वाचायला. त्यांनी किती आता त्यांच्या बिझी माणूस, त्याने म्हणाले की माझं एक काम कराल का, माझ्या अशा खूप छोट्या छोट्या पुस्तिका आहेत, त्या सगळ्या इंग्लिशमधून आहेत. तर हे ब्रेस्ट कॅन्सर हा विषय कसा की ओपनली बोलला जात नाही आणि खेड्यापाड्यात तर अजिबात बोलला जात नाही. बरं, हे लिटरेचर मराठी भाषिकांपर्यंत किंवा कमी शिकलेल्या लोकांपर्यंत कसं पोहोचेल, तर तुम्ही हे मराठीत करून द्याल का मला? तर ते चांगलं काम होतं. मग म्हणलं आणि माझ्याकडे वेळ पण, मी रिटायर झालो तर वेळ पण होता, असा योग तो आला. त्यांनी ते खूप खूप ठिकाणी पोहोचेल असं केलं. 20,000 जवळजवळ त्यांनी प्रति छापल्या होत्या त्याच्या.
1: नक्कीच. रेशीम गाठी आणि तू केव्हा कशी हे सुद्धा तुमचे दोन कथासंग्रह.
0: दोन कथासंग्रह आहेत.
1: तर या कथासंग्रहामध्ये नेमक्या काय गोष्टी होत्या?
0: पहिल्या तर सगळ्या प्रेमकथा आहेत. पहिल्या 6 मी तुम्हाला जसं म्हणलं की टीनेज मधल्या किंवा थोड्याशा पुढच्या कॉलेजच्या जमान्यात त्या बहुतेक प्रेमकथा आहेत. पण ज्याला थोडासा विनोदी बाज आहे की कधीतरी फसतकार वाटतं किंवा कधीतरी मुलांचा बराच वेळा गैरसमज होतो, अशा संभ्रमातून विनोदी प्रकारे लिहिलेल्या काही कथा आहेत त्या. आणि त्यात बऱ्याच ठिकाणी मी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तो आधार घेतलेला आहे. आणि रे ते तू केव्हा कशी ह्या अशाच आहेत, पण थोडासा त्याला रहस्याची जोड आहे की जेणेकरून वाचकांची हे वाढावी, उत्सुकता वाढावी अशी.
1: नक्कीच. दोन कविता संग्रह सुद्धा तुमचे आहेत, चांदन फुलं आणि आरसे बिलोरी. तर हे कविता संग्रह कधी प्रकाशित झाले होते?
0: एक तर 2016 सुमारास झाला चांदन फुलं, त्यात 34-35 कविता छोट्या आहेत त्या. आणि त्या काही 10-12 वर्षात मिळून लिहिलेल्या कविता आहेत त्या, कधी आता कधी नंतर, कधी 4 महिन्यांनी कधी 1 वर्षांनी अशा. दुसरा गेल्या वर्षी प्रकाशित झाला, त्याच्यात जवळजवळ 150 कविता आहेत.
1: नक्कीच. कोकणामध्ये सर तुम्ही बरीच वर्ष होता,
0: 35 वर्ष
1: कोकणात होतात. कोकण कसं होतं तुमच्यासाठी?
0: पहिली 7-8 वर्ष मी ठाणे जिल्ह्यात होतो, त्याला कोकण म्हणायचं तसं कारण तो कोकणात आहे. ते काही दिवस फारसे रम्य नव्हते, पण मी सायन्स ग्रॅज्युएट असल्यामुळे माझं क्षेत्र तेच होतं, रासायनिक कारखान्यातलं क्षेत्र होतं. तर तिथे तुम्हाला फारसे असे विचार करायला वेळ मिळत नाही आणि ते आसपास तुमच्या असतात तेही त्याच क्षेत्रातले असतात. त्याच्यानंतर मग मी रायगड जिल्ह्यात गेलो, रोहा. म्हणजे तो बऱ्याच अंशी ते कोकण वाटतं. औद्योगिकीकरण झालेलं असेल पण तरी निसर्ग, पाऊस, समुद्र, रोह्यापासून थोडा अंतरावर समुद्र आहे, तिथे खरं कोकण. तिथे खूप चालना मिळाली विचार करायला.
1: कोकणातल्या सौंदर्याबद्दल काय सांगाल सर?
0: काय आता विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला स्वर्ग आहे तो, फार सुंदर, फार सुंदर. अर्थात मी ज्या एरियात जास्त काळ राहिलो तो औद्योगिक विभाग होता, त्याच्यामुळं सौंदर्याला तिकडे फिरायला फारसा वाव नव्हता. पण आसपास अशी खूप सुंदर ठिकाणं आहेत, खूप सुंदर ठिकाणं आहेत. म्हणजे माझ्यासारखा स्वभाव असेल तर त्याला दिवस दिवस एका जागेवर बसून राहायला सुद्धा आवडेल. सुंदर, सुंदर, अतिशय सुंदर.
1: नक्कीच. कोकणातली खाद्य संस्कृती सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, किंवा महाराष्ट्रापेक्षा, महाराष्ट्रीयन फूडपेक्षा कोकणातलं फूड जास्त वेगळं आहे. तर तुम्ही बरीच वर्ष कोकणामध्ये होतात, तर त्या आणि काय फरक आहे, कशी ती संस्कृती आहे, खाद्य संस्कृती?
0: खरं सांगू का, मला जी घाटावरती किंवा नगर जिल्हा मराठवाड्यात जे खाद्यपदार्थ प्रचलित आहेत तेच मला जास्त आवडतात. कारण माझ्या खाण्यावर मर्यादा आहेत. आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे जी खास कोकणी संस्कृती आहे, खाद्यसंस्कृती, तिच्यामध्ये आम्हाला कधी शिरकाव करायला मिळाला नाही, रादर आम्ही केलाच नाही. बाकी हे उकडीचे मोदक वगैरे हे तर आता सगळीकडेच झालेले, असं कोकणात असं वेगळं काय राहिलेलं नाही. पण ती कोकणाची ख्याती वेगळी होती.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की समाजामध्ये अनेक नवोदित लेखक आहेत, अनेक कवयित्री आहेत, कविता करतात, लेखन करतात, लेखनामध्ये सुद्धा बरेचसे बदल होत आहेत. आज तरुण पिढी एक वेगवेगळ्या माध्यमातून आपला विषय मांडण्याचा प्रयत्न करते, जसं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आज ब्लॉग लिहिणं असेल किंवा एक मुक्त लेखन करणं असेल, तर हे प्रमाण आता वाढत आहे. तर याबाबत काय सांगाल?
0: कसं, कविता ह्या सरळ सोप्या भाषेत असाव्यात. अर्थात उच्च दर्जाच्या कविता लिहिणं सगळ्यांचंच काम नसतं, तेवढी बुद्धीची झेप पण नसते. पण आपण जे लिहितो ते आपल्याला पटलं पाहिजे, थोडा शब्दसंग्रह चांगला वापरून शब्दाने सजवत आलं पाहिजे, जेणेकरून वाचणाऱ्याला ते वाचावं वाटलं पाहिजे पण अर्थही समजला पाहिजे. गहन कविता खूप चांगल्या असतात पण त्या सगळ्यांना कळत नाहीत, आणि कळल्या नाही तर लोक ते वाचत नाहीत.
1: नक्कीच. तुमचे आवडते लेखक कुठले किंवा कुठली पुस्तकं आतापर्यंत खूप वेळ तुम्ही वाचली आहेत?
0: मी खूप वेळा वाचलेली पुस्तकं श्रीनाथ, आणि मला तसं थ्रिलिंग गोष्टी वाजायचा जास्त नाद आहे. तसे नाथ माधव एक जुने लेखक होते, त्यांच्या अशा कथा यायच्या.
1: नक्कीच. किंवा अनेक वेगवेगळे साहित्य प्रकारासाठी तुम्हाला सगळ्यात जवळचा वाटणारा साहित्य प्रकार कुठला आहे किंवा आवडता साहित्य प्रकार कुठला आहे?
0: मला रहस्य रोमॅन्टिक कथा लिहायला जास्त आवडतं. पण ते रहस्य असं पाहिजे की प्रॅक्टिकली हां असं होऊ शकतं वाचकाला वाटलं पाहिजे. आणि रहस्य लिहिण्यामागे एक कारण काय असतं की उत्सुकता असेल तर माणूस पुढचं पान वाचतो. आजकाल वाचायचं इतकं प्रमाण राहिलं नाही.
1: तुम्ही आता जसं सांगितलं की वाचायचं प्रमाण खरंच खूप कमी झालेलं आहे, म्हणजे आता पुस्तक हातात घेऊन वाचणारी पिढी खूप रेअर दिसते असं म्हणायला हरकत नाही. तर या कमी झालेल्या वाचन संस्कृतीबद्दल तुमचं काय मत?
0: मला वाईट वाटतं. खरे विचार लोक, आता जे सोशल मीडियावर खूप लोक लिहितात त्याला काही अर्थ नसतो. जे अनुभवाने लिहिलेलं आहे, ज्याने विचारपूर्वक लिहिलेलं आहे, ज्याला काहीतरी आधार आहे असं लिहिलेलं आहे, असं साहित्य वाचलं गेलं पाहिजे. त्याने तुमच्या बुद्धीला चालना मिळते, तुमचे विचार चांगले होतात. हे बाकी लिहिणारे खूप लिहितात हो, पण त्याला तसा साहित्यिकदृष्ट्या काही अर्थ नाही आणि सामाजिकदृष्ट्या पण काही अर्थ नाही, तो टाइमपास असतो. पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकं वाचली. खूप मुबलक साहित्य आहे आपल्याकडे. अजूनसुद्धा चांगल्या चांगल्या लेखकाची खूप चांगली पुस्तकं येतात. आणि असं प्रत्येक पुस्तक विकतच घ्यायला पाहिजे असं काही नाही. वाचणाऱ्या सगळी पुस्तके मिळतात, वाचायला पाहिजे.
1: नक्कीच. डिजिटल युगामध्ये आता आपण सध्या जगतो आहोत आणि काळानुरूप त्यासोबत जगणं ही काळाची सुद्धा गरज आहे. तर सध्याच्या या डिजिटल सोशल युगामध्ये पुस्तकांचं सुद्धा स्वरूप बदल.
0: मला तर आग्रहाने असं मला वाटतं की आपली स्वतःची पुस्तकं पाहिजेत. की जे आता मी दोन प्रकरणं वाचली, आता मला नंतर कुठेतरी कामाला जायचं, मला वेळ नाही, तर आल्यावर चार दिवसांनी मी पुढचं वाचेन. आपली स्वतःची पुस्तक आणि एवढं काही आवड नाही, लोक घेऊ शकतात स्वतःची पुस्तकं. नगण्य खर्च आहे तसा काही नाही, पण पुस्तकं वाचायला पाहिजेत.
1: नक्कीच. त्याचबरोबर आपण पाहतो आहोत की अनेक साहित्य कृती येत आहेत, अनेक वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत, तर भविष्यामध्ये तुमचे सुद्धा काय विषय असतील किंवा काय साहित्य कृती असतील?
0: मला एक तर व्यक्तिचित्र, आता माझं ह्या वयापर्यंत खूप लोक माझ्या आयुष्यात आले वेगवेगळ्या प्रकारे. आता प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. पण आता कसं आहे, 40 वर्षापूर्वी जी लोक जसे स्वभाव लोकांचे होते तसे आता राहिले नाही, त्याच्यामुळे त्या स्वभावाचा आता विचार करणाऱ्या माणसांना अप्रूप वाटतं. तर अशा माणसांबद्दल लिहिणं, आता त्यात थोडासा नाटकीपणा येतो नंतर शब्द, पण मूळ पिंड तोच राहतो, गाभा तोच राहतो. असे व्यक्तिचित्रणाचं एक माझं हे आहे. आणि आता जे ज्या कादंबरीवर काम चालू आहे ती अशी रोमॅन्टिक थ्रिलर आहे.
1: नक्कीच. त्याचबरोबर साहित्य कृती वेगवेगळ्या सध्या उपलब्ध आहेत, जसं तुम्ही सांगितलं की वाचनालयामध्ये सुद्धा आहे. तर आध्यात्मिक पुस्तकं यांवर तुमचं काय मत आहे? ते किती आपल्याला स्पिरिच्युअलिटी देतात, पॉझिटिव्हिटी देतात?
0: जे आपले ओरिजिनल अध्यात्म आहे ना, त्याने तुमचं जीवन फार प्रगल्भ होतं. पण तुमची क्षमता पाहिजे, तुम्हाला झेपलं पाहिजे. ते क्लिष्ट विषय असतात, तुम्ही अभ्यासपूर्वक प्रयत्नपूर्वक समजून घेतले आणि जर तुम्हाला

0: समजले आणि ते विचार जर तुम्ही आचरणात आणले तर बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्ही अनेक गोष्टीपासून लांब राहू शकता, पण त्याला तपश्चर्या लागते. असं दोन पानं वाचले ठेवून दिलं आलो फिरून परत असं नाही. पण आध्यात्मिक वाचायला पाहिजे.
1: नक्कीच. लेखन आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य यामध्ये तुम्ही कसा समतोल साधता?
0: खरं सांगू का, आता काही ठराविक वयानंतर माणसाकडे विचार करायला जास्त विषय नसतात. तुम्हाला जर साहित्याचा नाद असेल तर त्या विचारांवरती तुम्ही बिनधोक आयुष्य काढू शकता. म्हणजे कोणत्याही प्रतिकूल विचारातून, ठराविक वयात ठराविक विचारात असतात, 20-30 मध्ये विचार वेगळे असतात, 50 आसपास विषय वेगळे असतात, 60 पुढे विचार वेगळे असतात. तर 60 पुढे निगेटिव्ह विचार माणसाच्या, ह्याच्यापासून जर तुम्हाला यशस्वीरित्या बाजूला राहायचं असेल तर तुमच्या नजरेत किंवा मेंदूत सतत असे विचार पाहिजे, जेणेकरून तुम्ही ह्या वेगळ्या विचारापासून तुमच्या मनाला वेगळं ठेवू शकता.
1: नक्कीच.
0: आणि त्या गोष्टीचा सर्वतोपरी सगळ्या शरीरावर, मेंदूपासून कायावर, सगळीकडे पॉझिटिव्ह परिणाम होतो.
1: एक चांगला लेखक होण्यासाठी लेखकाकडे कुठले गुण आवश्यक
0: असाल? तू कुठ करायची गरज नाही, प्रत्येक वेळेस विलन

0: तर मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मुंबई आकाशवाणीवर बाळ कुडतरकर नावाचे निवेदक होते. ते दर रविवारी त्यातली एक गोष्ट सांगायचे, सारे प्रवासी घडीचे म्हणूनच. तर ते ऐकण्यासाठी एक ठराविक ग्रुप माझ्याच वयाचा 9:30 पर्यंत, हा 9:30 म्हणजे खूप रात्र झालेली असायची झोप आहे, पण ते जागायचे. त्याच्यानंतर सगळे मराठी गाणे आज जे अमर आहेत ते आम्ही तेव्हापासून ऐकतो, ना अजून तेव्हापासून जेव्हा त्या गाण्यांचा विषय नक्तो तेव्हा आमच्याकडे खूप आठवणी असतात त्या गाण्याबद्दलच्या. ते सगळ्या रेडिओमुळेच, रेडिओ टीव्हीपेक्षा रेडिओ एक नंबर.
1: नक्कीच. आज या माध्यमात सर तुम्ही आला आहात, जे नवोदित लेखक आहेत किंवा लिहू पाहत आहेत, विषय मांडू पाहत आहेत, त्यांना काय सांगाल, काय काळजी घ्यायला हवी, काय करायला हवं आणि काय नको करायला हवं?
0: तसा मी खूप छोटा आहे असं सांगायला, पण तरी आपल्या मनाला पटेल तेच लिहायचं. आपल्या मनाला पटेल म्हणजे अगदी वेगळं असं नाही की आपल्या मतासारखे जर 4 लोक असतील तर त्यांना पण ते पटलं पाहिजे. एकदम विरोध म्हणून काहीतरी वेगळं लिहायचं असं नसायला पाहिजे. सर्वसाधारण मध्यम विचार करणारे, एकदम टोकाचा कोणताही विचार न करणारे जे वाचक असतील त्यांना ते पटलं पाहिजे. मग तसं कधी कधी सोशल मीडियावर पण असतं, पण ते फार प्रमाण कमी आहे.
1: नक्कीच. आज या माध्यमात तुम्ही आला आहात आणि तुम्ही सांगितलं की अनेक मराठी गाणी किंवा अनेक वेगवेगळी गाणी तुम्ही नेहमीच रेडिओवर ऐकलेली आहेत, तर या माध्यमात आज आहात, तर कुठलं गाणं आज तुम्हाला ऐक असं वाटेल?
0: मला एक वार पंखा विरून फिरो तुझा हात हे गाणं मला भयंकर आवडतं.
1: या गाण्यामागच्या काय आठवणी आहेत?
0: काय आणि घरात असलं की वेगळं ऐकणं असायचं, ऐकायचं असल्यामुळे आम्हाला शेवटचा प्रयोग. तर ते गाणं मी कधी ऐकलं नव्हतं त्याच्या अगोदर. मी 8वीला वगैरे असताना एक मुलगी ते गाणं म्हणाली, पण ते कसं वर्गात शांत असायचं असे, तेव्हा काही असे रिबेलियस वृत्तीचे विद्यार्थी नव्हते. त्याच्या मागचा जो अर्थ आहे ना तो तेव्हा कमी कळला, पण नंतर नंतर जसा मी मोठा होत गेलो आणि ते गाणं अनेक वेळा ऐकलं तर फार हृदयस्पर्शी गाणं आहे ते. फार होते तसे तर अनेक आहेत, पण हे आता तुम्ही विचारलं एक सांगायचं म्हणून हे सांग. बाकी सुधीर फडक्यांचे सगळेच आवडतात.
1: नक्कीच सर, हे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणारं किंवा तुमच्या खूप जवळच असं भावगीत जे आहे ते मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि आज सर तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात आणि तुमच्या साहित्य प्रवासाबद्दल सांगितलं, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद, धन्यवाद.
1: थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या रविवार विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील लेखक कवी अशोक कुलकर्णी. आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमाची समापन भेटूयवारी नवीन लेखकासोबत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्वप्नांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शयतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार 00 स्नेहालय प्रकल्प पर्क क्रमांक 90 11 3072 00.

0: नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा संवाद सखींचा. हा आपला रविवार विशेष शो सुरू झालाय आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या नावाप्रमाणेच आपला शो आहे की आपण संवाद करत असतो सखींसोबत, आपल्या मैत्रिणींसोबत. आणि सखींच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि सखी जी आहे ना ती खूप गोष्टी एक सोबत सांभाळत असते, अनेक गोष्टीला तोंड देत असते, घर असेल बाहेर असेल, म्हणजे तिची प्रोफेशनल लाईफ असो या तिची पर्सनल लाईफ, यामध्ये खूप काही ती सहन करत असते, खूप काही करत असते आणि त्याचबरोबर बरेच नाती देखील ती सांभाळते. तर हे सगळं ती कसं मॅनेज करते हे खूप मोठा प्रश्न आहे, त्याचबद्दल आपण गप्पा मारत असतो. आणि स्त्री ही प्रत्येक घरासाठी किती महत्वाची हे देखील आपण जाणूनच आहोत, कारण जर घरात एक दिवस स्त्री नसेल तर घराचे काय हाल होतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर याचबद्दल अशाच काही गप्पा शप्पा आपण संवाद सखींचा या शोमध्ये करत असतो. आणि आज अशाच गप्पा टप्पा मारायला आपल्या आजच्या सखी आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत मिनल कटकोळ. नमस्कार मॅडम.
1: नमस्ते.
0: खरं म्हणजे तुम्ही आपल्या अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात मानस उपचार तज्ज्ञ आहात आणि बऱ्याच वर्षापासून तिथे काम करत आहात, लहान मुलांसाठी स्पेशली तुमचं काम असतं. तर मॅडम, खरं म्हणजे सगळ्यात महिलांचं म्हटलं की त्यांना प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ सोबत घेऊन तुलना करून ते पुढे चालावं लागतं आणि ते करत असताना अनेक अडचणी पण येतात, अनेक गोष्टी त्यांना मॅनेज कराव्या लागतात आणि बोलणे पण खावे लागतात सगळ्या. तर हे सगळं करत तुम्ही पुढे जात आहात. तर सुरुवात करूया तुमच्या शिक्षणापासून. तर शिक्षण कुठे झालं, तुम्ही कुठलच्या आहात?
1: ऍक्च्युली माझं प्रॉपर गाव जे आहे सातारा जिल्ह्यामध्ये उंब्रज म्हणून गाव आहे, मी तिकडची आहे आणि मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी लागल्यापासून मग मी इथे जॉईन केलेलं आहे. आणि माझं जे शिक्षण आहे, मी एम ए क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये केलं, त्याच्यानंतर एम फिल रिहॅबिलिटेशन सायकोलॉजीमध्ये केलं सिकंदराबादहून.
0: आणि मॅडम, खरं म्हणजे सायकोलॉजी यामध्ये तुम्ही करिअर करण्याचं ठरवलं, असं का ठरवलं, म्हणजे मानस उपचार तज्ज्ञ का व्हावं वाटलं तुम्हाला?
1: ज्यावेळी मी बी ए करत होते त्यावेळी आपल्याला एक सब्जेक्ट असतो सायकोलॉजी, तर तो सायकोलॉजी सब्जेक्ट वाचल्यानंतर मला असं वाटलं की हा आपल्याशी रिलेटेड कुठेतरी आहे, म्हणजे मनाचा अभ्यास करणं, मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र असं म्हणतात. आणि खरंच तसं आहे की लोकांच्या मनाचा अभ्यास केला जातो याच्यामध्ये. आणि ते मला खूप भावलं की ठीक आहे, बाकी सगळे विषय चांगले आहेतच.

0: नाही असं नाही, पण मानसशास्त्रामध्ये तो आपल्या स्वतःसाठी सुद्धा, आपल्या घरच्यांच्यासाठी सुद्धा आणि समाजासाठी सुद्धा खूप चांगला उपयोगाचा विषय आहे, की जेणेकरून आपण इतरांना मदत करू शकतो, एक मदतीची भावना, ह्या हिशोबाने मी हा सब्जेक्ट निवडला.
1: मॅडम, खरं म्हणजे हा विषय तुम्ही निवडलात. आणि कसं असतं ना, लहानपणी आपल्याला हे सगळे विषय माहीत नसतात, तर लहानपणी आपल्या ठराविक स्वप्न असतात की शिक्षक व्हायचं, पोलीस व्हायचं. तर तुमचं असं काही स्वप्न होतं का?
0: हो, म्हणजे माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं, कारण माझे आजोबा पोलीसमध्ये होते. सातारला त्यांची पोस्टिंग होती आणि सातारमध्ये रिटायर होऊनच ते तिथं स्थायिक झाले. तर त्यांना पाहून मी मोठी झाले, तर त्यामुळे मला असं वाटायचं की मी पण आजोबांच्या सारखीच होईन, मलाही पोलीस बनायचंय. आणि जसजसं एज्युकेशन आपण घेत जातो तसं तसं आपले स्वप्न चेंज होत राहतात. नंतर मला असं वाटलं की मी प्रोफेसर बनेन, मला लेक्चर द्यायला आवडतं. आणि तोही ट्रॅक चेंज झाला जेव्हा मग मी एम ए करायला गेले. एमफिल हा सायकोलॉजी हा सब्जेक्ट माझ्या समोर आला, मग तेव्हा मला असं कळलं की नाही, हेच आपल्यासाठी योग्य आहे. म्हणजे जिथे मी ऍज अ लेक्चरर म्हणून पण काम करू शकते, ऍज अ काउन्सलर म्हणून पण काम करू शकते, लोकांना मदत करू शकते.
1: आणि एक सायकोलॉजिस्ट म्हणून तुमची सुरुवात कशी आणि कुठे झाली?
0: सुरुवात तशी पाहायला गेलं तर ऍज अ लेक्चरर म्हणून माझी झाली. जळगावला निलेश पांडे सर आहेत, तर त्यांचं कॉलेज आहे स्पेशल डीएड बीएडचं. तर तिथं ऍज अ प्रोफेसर म्हणून मी पहिले जॉईन केलं होतं. आणि म्हणजे माझं तेही स्वप्न पूर्ण झालं. ऍज अ प्रोफेसर म्हणून मी 2 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलच्या पोस्ट निघल्या, तो इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं इथं सिलेक्शन झालं. आणि 2014 पासून मी इथे ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून आहे.
1: मॅडम, सायकोलॉजिस्ट जे आहेत त्यांना खूप मनाचा विचार करावा लागतो किंवा समोरच्याला समजून घ्यावं लागतं.
0: अगदी.
1: समोरच्या मनात काय फिलिंग्स चालू आहेत, तो कोणत्या अर्थानं बोलतोय, त्याला काय सांगायचा तो प्रयत्न करतोय, हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं असतं. तर हे कसं होतं शक्य?
0: ज्यावेळी आम्ही एज्युकेशन घेत असतो तर काउन्सिलिंगचा आम्हाला पहिला रूल शिकवला जातो की समोरचा येणारा व्यक्ती तो काय आहे, कोण आहे, कसा आलेला आहे, कोणत्या परिस्थितीमधून आलेला आहे. हा जो जजमेंटल तुमचा व्ह्यू आहे तो बाजूला ठेवायचा. तो फक्त एक सामान्य व्यक्ती आहे. म्हणजे आम्हाला शिकवणारे जे टीचर्स होते त्यांनी स्पष्ट वाक्यात सांगितलं होतं की समोरचा जरी समजा एखाद्याचा खून करून आला तरी तुम्ही हा म्हणू शकत नाही की हा खुनी आहे. तो एक व्यक्ती आहे, त्याच्यासमोर ती परिस्थिती निर्माण झाली जेणेकरून त्याला ते पाऊल उचलावं लागलं. आणि हेच शिकवलं जातं सायकोलॉजीमध्ये की समोरच्याचं मन ओळखणं, की तो त्या परिस्थितीमध्ये कसा अडकला, की त्या परिस्थितीमध्ये कसा गेला, कोणत्या कंडिशनमधून तो तिथपर्यंत पोहोचला. हा खोलवर अभ्यास करणं म्हणजेच मानसशास्त्र आहे.
1: मॅडम, खरं म्हणजे मानसशास्त्रज्ञ जो असतो किंवा मानस उपचार तज्ज्ञ जो असतो तो इतरांचे मानसिक प्रॉब्लेम सोडवतो, इतरांना मार्गदर्शन करतो, इतरांना प्रॉब्लेम मधून बाहेर काढतो. पण त्यालाही प्रॉब्लेम असू शकतात, नॉर्मल आहे, साहजिक
0: आहे.
1: तर मग ते तुम्ही कशा प्रकारे हँडल करता?
0: जिथपर्यंत आपण स्वतःला हँडल करू शकतो, ठीक आहे. माणूस आहोत आपण, सर्वांना मन आहे, सर्वांना भावना आहेत, ठीक आहे. आणि एक डॉक्टर असेल किंवा एक सायकोलॉजिस्ट असेल, तो डॉक्टर होण्यापूर्वी तो पहिले माणूस होता, सायकोलॉजिस्ट होण्यापूर्वी तो एक माणूस आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे इतर सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये जे काही चेंजेस होतात किंवा जे काही उतार चढाव असतात त्याच्यामुळे माणूस जसा कोलॅप्स होतो तसं आम्ही सुद्धा कोलॅप्स होत असतो. परंतु फरक इतकाच आहे की ज्यावेळी आम्ही समोरच्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करत असतो त्यावेळी त्यांना ज्या आम्ही टेक्निक सांगत असतो, आम्हाला वेगवेगळ्या थेरपी टेक्निक्स वगैरे माहिती असतात, तर ते सांगत असताना आम्हालाच इंटरनली कुठेतरी क्लिक होत असतं की अरे हां, आपलाही प्रॉब्लेम हाच आहे, सेम अशा पद्धतीचाच आहे, तर हे आपल्यालाही सूट होतं, आपणही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ते आम्ही स्वतःवरती सुद्धा अप्लाय करत असतो ह्या गोष्टी.
1: काउन्सिलर आहात तुम्ही, तर एका काउन्सिलरला कधी दुसऱ्या काउन्सिलरची गरज पडू शकते का?
0: पडू शकते. परिस्थिती कशी आहे, समजा आपण एखादी परिस्थिती, म्हणजे जास्त टफ नाही म्हणत आहे आपण, सामान्य जीवनामध्ये जी काही परिस्थिती आहे तो त्या परिस्थितीमध्ये हँडल करू शकत असेल तर ठीक आहे. परंतु जर एखादी त्याच्यापेक्षा हायर लेवलची कंडिशन आली, सिच्युएशन आली, जसं की डॉक्टरांचं असतं, स्पेशलायझेशन आहे, है की नाही. समजा कोणी गायनाकोलॉजिस्ट आहे, कोणी ऑर्थोपेडिक आहे, मग जो ऑर्थोपेडिक आहे तो स्वतःचा उपचार करू शकत नाही, जरी केला तर ऑपरेशन करू शकत नाही. ऑपरेशन करण्यासाठी त्याला दुसऱ्या डॉक्टरचीच गरज लागणार आहे. आमच्या फील्डमध्ये सुद्धा तसंच असतं. सायकोलॉजिस्ट जरी आपण असलो, आम्ही थेरपी स्वतःवरती यूज करतो, पण कुठेतरी बॅरियर्स आम्हालाही असतात. आपण स्वतः आपले ट्रीटमेंट करायचं म्हटलं की आपलं मन आहे, आपले मन परत आपल्या ह्याच्यामध्ये शंका घेत असतं की हा मग हे बरोबर होतंय का, हे व्यवस्थित होतंय का. एक ठराविक लेवलपर्यंत आपण योग्य पद्धतीनं करू शकतो आणि ज्यावेळी समजा मध्ये अडथळे यायला सुरुवात होतात त्यावेळी आपण दुसऱ्याची हेल्प घ्यायला काहीच हरकत नाही. जे की आपल्यापेक्षा हायर एज्युकेशनवाले आहेत, जे की आपल्यापेक्षा हायर एक्सपिरियन्सवाले आहेत, आपण त्यांची मदत घेतलीच पाहिजे. आम्हीही घेत असतो.
1: असं काही नाहीये की डॉक्टर तर डॉक्टरांना आजार होत नाही, तर आजार सगळ्यांना होतो, डॉक्टरांना देखील होतो,
0: सगळ्यांना होतो.
1: आणि सगळ्यात मोठा आपल्या समाजामध्ये गैरसमज म्हणजे की जे ज्यांना काउन्सिलिंगची गरज असते, आपण सांगतो की काउन्सिलिंग घ्या किंवा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या, लगेचच त्यांच्या डोक्यात चाला लागतं की मला लोक वेडे म्हणतील. हा खूप मोठा गैरसमज आता सध्या समाजात आहे. तर अशा वेळी रुग्णांना तुम्ही कसं समजावून सांगता?
0: आम्ही सगळ्यात सुरुवातीला हे सांगतो की जसं आपल्या शरीराला आजार होतो तसं आपल्या मनालाही आजार होत असतात. मानसिक आजार म्हणजे मन डिस्टर्ब होतं त्यावेळीच ते मानसिक आजाराला बळी पडतो व्यक्ती. मग हे त्यांना पहिलं समजून सांगितलं जातं की शरीराचे आजार जितके आपण कुरवाळत बसतो की जितकं आपण त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण की प्राऊड फील करतो की माझं हार्ट ओपन हार्ट सर्जरी झाली आणि आम्ही इतका इतका पैसा खर्च केला, हे लोकांना एकदम प्राऊड फील वाटतं त्याच्यावरती, नाही का. मग ते सगळ्यांना सांगत बसतात की आमचा एवढा खर्च झाला, आमच्या पायाचं ऑपरेशन झालं, आणखीन काय काय गोष्टी असतील त्या. पण मनाचं ज्यावेळी तुम्हाला डिस्टर्ब होतं, मन मानसिक आजाराला तुम्ही जेव्हा तिकडे वाहवत जाता त्यावेळी तुम्ही का नाही ॲक्सेप्ट करू शकत आहे. शेवटी ते मन आहे, मनालाही त्रास होतात, हे ना. भले ते अवयव नाही आहे, जर तुम्ही शरीराचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये जसं आपल्याला हार्ट दिसतं, किडनी दिसतात, त्यांचे प्रॉपर प्लेसेस दिसतात, तसं मनाचं कुठं प्लेस अजूनपर्यंत सापडलेलं नाही आहे, पण आहे, ते फील होत आहे. मग ते जर डिस्टर्ब होतं त्याच्याने मग माणूस आजारी पडतो, हे काम नाही आपण ॲक्सेप्ट करायचं.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्यासोबत घडत असतात तेव्हा मला वाटतं समाज जो आहे ना त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडतात. कारण आपलं असं बुद्धिमत्ता आहे की आपण समाजाचा जास्त विचार करतो आणि महिला म्हणून तर आपल्याला या गोष्टी जास्त फेस कराव्या लागतात. आणि तुमचं आता एवढ्या वर्षाचं करिअर आहे, एवढ्या वर्षापासून तुम्ही घरचं करून बाहेरचं पण पाहत आहात, तर महिला म्हणून समाजात हे सगळं काम करताना काही अडचणी आल्या का?
0: अडचणी तर भरपूरच येतात. त्या अडचणीतून मात करत असताना खूप अशी तारेवरची कसरत होत असते. कधी कधी असं वाटतं की ठीक आहे आपण जॉब सोडून द्यावा, पण परत असं वाटतं की नाही, आपण जे काम करतोय ते खूप एक चांगलं काम आहे, त्याच्यामुळे लोकांची मदत होतीये. म्हणजे काही काही असे अनुभव आम्हाला आलेले आहेत की काही काही पेशंट असतात ज्यावेळी आम्ही काउन्सिलिंग वगैरे करतो की त्यांना इतकं समाधान वाटतं की त्यांच्या पेशंटमध्ये इतके चांगले फरक दिसायला लागतात त्यांना की ते अक्षरशः आपल्या वयापेक्षा मोठे असले तरी आमचे पाय पडतात. आपल्याला ते फील होतं नाही का, अरे मोठे व्यक्ती आहेत आणि ते आपले पाय पडतात. तर ते आणि कधी कधी मग असे पण असतात की ते आपल्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद देऊन जातात की तुमचं भलं हो बाबा, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली. मग हे प्रसंग आठवले की असं वाटतं की ठीक आहे, आपलं दुःख किंवा आपला त्रास आहे तो याच्या समोर काहीच नाही आहे असं वाटून जातं.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे कधी तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला असं वाटलं का आता ही सायकोलॉजिस्ट होती आणि सायकोलॉजिस्ट म्हटलं की वेड्यांचे डॉक्टर असं खूप म्हटलं जातं, तर भीती होती का ती की काय होईल पुढे जाऊन?
0: अगदी. म्हणजे माझी आई मम्मी तर तिला आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत तर त्यांनी सजेस्ट केलं होतं की सायकेट्री फील्डमध्ये कसं वेड्यांच्या वेडे पेशंट आहेत त्यांना हँडल करावं लागतं, तर आपल्या मुलीला नको बाबा ते फील, नाही का. अशा पेशंट म्हणजे अग्रेसिव्ह होतात, डॉक्टर्स नाही मारू शकतात, तर मग अशा रिस्की फील्डमध्ये कशाला गेलं पाहिजे, नाही का. तर त्यामुळे माझी मम्मीच माझ्या मागे लागली होती की तू दुसरं काहीतरी कर, हे नको करू, आपण दुसरा जॉब बघू, नाही तू तिथं बसको, तू मागे ये, आपल्या डोक्यात येत पटकन लक्षात येत नाही. ती म्हणती नाही, रिस्क आहे याच्यामध्ये, धोका आहे, तुलाही काही होऊ शकतं, काही घडू शकतं. म्हणजे हे डोक्यांच्या म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये अजूनही आहे, समाजामध्ये आहेच आहे.
1: पण मॅडम, खरं म्हणजे खूप जण म्हणतात किंवा आपण पण समाजात चित्र पाहतो की जे असे लोक आहेत जे रस्त्यावर मानसिक रुग्ण फिरतात ते कधी कधी अग्रेसिव्ह होतात, मग जेव्हा ते लोक तुमच्याकडे येतात तुम्हाला खरंच भीती नाही का वाटत?
0: ऑनेस्टली सांगायचं तर हो, परंतु काय राहतं की आम्हाला त्यांना कसं हँडल करायचं हे टेक्निक माहिती असल्यामुळं आम्ही व्यवस्थितरित्या त्यांना हँडल करू शकतो. कसं आहे की त्या पेशंट्सना भास होत असतात, त्यांच्या कानामध्ये जे काही आवाज येत असतात की त्यांना असं वाटत होतं त्यांच्याशी कोणीतरी बोलत असतं आणि

0: आवाजाला ते रिस्पॉन्स देत असतात आणि आपण काय म्हणतो की अरे तो एकट्यातच बडबडतोय आणि मग आपण त्याला चिडवायला लागतो. म्हणजे काही जशी मुलं असतात किंवा लोक असतात की त्याला चिडवतात किंवा त्याच्याकडे जाण्यासाठी किंवा त्याला हावभाव करतो म्हणून त्याच्याकडे बघून हसतात. मग तो काय करतो की हा हा आणि एक त्यांच्यामध्ये एक संशयितपणा खूप असतो की समोरचा व्यक्ती माझ्याकडे बघितला ना तरी त्यांना असं वाटतं की हा माझ्याबद्दलच काहीतरी बोलतोय किंवा मला मारण्याचाच काहीतरी प्लॅन करतोय, माझ्याविषयीच काहीतरी प्लॅन चालू आहे. तर ह्या ज्या शंका असतात त्यांच्या मनातल्या की त्यांनाच ते छळत असतात. त्या बिचाऱ्या त्या विचारांमध्ये इतके गुरफटलेले असतात की त्यांना असं वाटतं की मी ह्याला मारेन तरच मी बरा होईन किंवा हा मला त्रास देतोय म्हणून मला ह्याला मारलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी आपण त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करतो किंवा त्यांच्या त्या वर्तनाला आपण जर चुकीचा रिस्पॉन्स दिला तर ते हल्ला करू शकतात. पण आपण जर प्रॉपर वेनी त्याला हँडल केलं तर ते बिलकुल आपल्याला काही करत नाहीत.
1: पण तुमच्या या करिअरमधला सगळ्यात भयंकर किंवा नेहमी आठवणीत राहणारी केस कोणती आहे?
0: भयंकर आणि आठवणीत राहणारी केस, एक 23-24 वर्षाचा मुलगा होता, चांगला एज्युकेटेड, कोरोना काळातलीच केस आहे ती. ज्यावेळी लॉकडाऊन पिरियड अगदी चांगला म्हणजे जोरावरती होता त्यावेळी तो पेशंट आपल्याकडे आला होता. 23-24 वर्षाचा यंग मुलगा आणि त्याला ते गेमचं इतकं वेड लागलं होतं. तो सिव्हिलमध्ये ओपीडीच्या बाहेर बसून सुद्धा हातामध्ये मोबाईल नसताना सुद्धा गेम खेळत होता. आम्ही समोर पाहिलं होतं त्याला आणि त्या गेम खेळताना तो जो बोलायचा की धर धर धर मार मार मार ह्या पद्धतीचे ऍक्शन करून तो त्या पद्धतीनं वागायचा. ते गेम खेळून खेळून त्याच्या ब्रेनवरती इतका तो इफेक्ट झाला होता त्या गेमचा की त्याच्या सायकोसिसमध्ये त्याचे सिम्टम्स निर्माण झाले होते. म्हणजे ही कधीही न विसरणारी, म्हणजे इतका छान एज्युकेटेड मुलगा आणि यंग आहे, 23-24 वर्ष म्हणजे वय काहीच नाही ना, तर त्या वयाचा मुलगा ह्या अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करत होता.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे असे केसेस आता सध्या आपण पाहतो की खूप जास्त होतात, मग हे जे मुलं आहेत ते नंतर कव्हर होतात का, त्यांचं आरोग्य पहिल्यासारखं होतं का?
0: हो, 100%. मानसिक आजारावरती मेडिसिन आणि काउन्सिलिंगनी 100% इफेक्ट होतो. पहिल्यासारखा माणूस नॉर्मल लाईफ जगू शकतो. आपल्या समाजामध्ये एक चुकीचा गैरसमज आहे की हा आजार कधीच बरा होत नाही, असं बिलकुल नाही आहे. मानसिक आजार 100% बरा होतो, व्यवस्थित त्याला काउन्सिलिंग आणि मेडिसिन दिलं गेलं तर तो नक्कीच बरा होऊन त्याचं नॉर्मल लाईफ सुद्धा जगू शकतो. आपण कितीतरी असे सेलिब्रिटी पाहिलेले आहेत की ज्यांना मानसिक आजार होता परंतु आता ते नॉर्मल लाईफ जगतायत. सेलिब्रिटी आहेत ते, बरेच मोठे व्यक्ती आहेत.
1: मग ह्यांना पूर्ववत आणण्यासाठी काय प्रक्रिया केली जाते किंवा कशाप्रकारे काउन्सिलिंग केली जाते आणि कशाप्रकारे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते घरच्यांनी?
0: कसं आहे, सुरुवातीला ज्यावेळी व्यक्ती मानसिक आजाराच्या आहारी जातो तर आपण काय करतो की त्याला वेड लागलंय म्हणजे काय झालंय की त्याला बाहेरचं काहीतरी झालेली आहे बाधा, हा पहिला आपला समज होतो. म्हणून मग लोक काय करतात, एकतर मंदिरात घेऊन जातात, बाबांच्याकडे घेऊन जातात, धागेदोरे करण्यामध्ये वेळ घालवतात. त्याच्याने काय होतं की त्या आजाराचे सिम्टम्स आणखीन वाढायला लागतात, जे की सुरुवातीला तुमच्या लक्षात आल्यानंतर हॉस्पिटलला येता तुम्ही तर त्यावेळी ते लवकर कव्हर होऊ शकतात. पण हे उपाय करत बसलं की मग त्याच्यामध्ये वेळ जातो आणि ते सिम्टम्स रिकव्हर करायला वेळ जातो. मानसिक आजार होतो म्हणजे काय की आपल्या ब्रेनमध्ये जे केमिकल्स असतात, न्यूरॉन्स असतात, तर ते त्याचं जे प्रमाण आहे ते एकतर कमी होत असतं कधी कधी वाढत असतं. ते जर बॅलन्स राहिलं तरच माणूस योग्य प्रकारे राहू शकतो. मुन्ना भाई MBBSच्या भाषेमध्ये म्हटलं तर केमिकल लोचा होतो त्यामुळे माणसाचं पूर्ण बिहेवियर बिघडलं जातं आणि मग माणूस मानसिक आजाराला बळी पडतो. मग आपले जे सायकॅट्रीचे मेडिसिन आहेत, हे मेडिसिन जे आहे तर ते केमिकल्स बॅलन्स करण्यासाठी त्याचा वापर होत असतो. म्हणून मग माणसांना काय वाटतं की तो कंटिन्यू झोपूनच राहतो. जर अग्रेसिव्ह पेशंट आहे मग तो कोणाला हार्मफुल बिहेव करू नये किंवा कोणाला त्यांनी त्रास दिला नाही पाहिजे म्हणून कधी कधी त्याला शांत झोपणं हे गरजेचं राहतं. ठीक आहे, किंवा कधी कधी असं होतं की ते मेडिसिन सूट होईपर्यंत, बॉडीला सूट होईपर्यंत, कारण आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या निर्माण होणारे केमिकल्स आहे ती आपली बॉडी ॲक्सेप्ट करते. पण जर समजा बाहेरून आपण ते घेत असेल तर बॉडीला ॲक्सेप्ट करायला थोडा वेळ द्यावा लागतो, है ना. आणि मग लोकांना काय वाटतं की ह्या मेडिसिनचा चुकीचा वापर होतोय किंवा चुकीचा परिणाम होतोय शरीरावरती, म्हणून लोक मेडिसिन मध्येच बंद करतात. कधी कधी असं होतं की पैसा नसतो व्यक्तींकडे, कारण खूप लॉंग टर्म ट्रीटमेंट असते, त्याच्यामुळे त्यांना पैसा कमी पडला लागतो म्हणून ते मेडिसिन बंद करतात, आणि मग काय होतं की ते सिम्पटम्स आणखीन जास्त वाढायला लागतात, जे की त्यांना ट्रीटमेंट बंद करायची नसते. मग याच्यावरती एकच उपाय आहे, तुम्ही प्रायव्हेटमध्ये जर मेडिसिन घेऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन मेडिसिन फ्रीमध्ये घेऊ शकता. प्रत्येक हॉस्पिटल्स आहेत आणि हॉस्पिटलमध्ये बरे करण्याची ओपीडी आहे, सायकॅट्री ओपीडी आहे, तुम्ही तिथे जाऊन मेडिसिन घेऊ शकता, फ्रीमध्ये आहेत.
1: आणि मॅडम, आपण जर मुलगा आणि मुलगी या दोघांचा जर विचार केला तर मुलांच्या केसेसमध्ये गेमिंग असेल, व्यसनाधीन ब्रोकन असं केला तर कोणत्या प्रकारच्या केस आढळतात?
0: तसं आता आपण हे करू शकत नाही बरं का, मुलींमध्ये वगैरे हा प्रकार वाढतच आलेला आहे, म्हणजे मोबाईल पाहत नाही असं आपण म्हणू शकत नाही, त्या सुद्धा गेम खेळत आहेत आणि लव ब्रेकअप वगैरे ह्या गोष्टीमध्ये ते एक्सपिरियन्स करत आहेत. सेमच रही मुलींच्या बाबतीतही, थोडंफार एक होऊ शकतं की जो काही मुलींच्या आता तितका स्ट्रिक्ट पण आपण पॅरेंट्समध्ये राहिलेला नाही आहे. पूर्वी जसं मुलींच्यासाठी एक स्ट्रिक्ट वातावरण असायचं की बाहेर जास्त फिरायचं नाही, मुलांशी मैत्री करायची नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, रिस्ट्रिक्शन्स असायचे. आता तितके रिस्ट्रिक्शन नाही आहेत, थोडेफार कमी झालेले आहेत, आपण म्हणत नाही की बंद झालेले आहेत, थोडेफार कमी झालेले आहेत. परंतु मग हा जो काही फ्रीडम आहे, ह्या फ्रीडम मधून ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, ठीक आहे, तर त्या त्या सुद्धा कुठेतरी इफेक्ट होत आहेत मेंटल हेल्थ बिघडण्यासाठी.
1: आणि मुलींच्या मेंटल हेल्थवर समाजाचा पण परिणाम होतो का? कारण बऱ्याचदा असं होतं की समाजात वावरताना त्यांना खूप विचार करावा लागतो, किंवा वाढतं गुन्हेगारीचं प्रमाण जर पाहिलं मुलींच्या बाबतीत त्यातही मुलींच्या मनात कुठेतरी एक भीती असू शकते, तर असंही काही कारणं जाणवतात?
0: हो, कधी कधी काय होतं की लहानपणापासून, म्हणजे एक पहिली दुसरीची मुलगी असेल तर तेव्हापासून जर समजा तिच्या लाईफमध्ये एखादे बॅड एक्सपिरियन्स येत असतील, वाईट अनुभव येत असतील, बॉडी टचिंग असेल किंवा आणखीन काही पाहणं असेल, तर त्याच्यामुळे ती काय करते, आईला ह्या गोष्टी सांगते. जर घरातून तिला व्यवस्थित रिस्पॉन्स नाही भेटला मग ती काय करते, ह्या गोष्टी सांगणं बंद करून देते, आणि सांगणं बंद केल्यानंतर काय होतं, एक तिची घुसमट व्हायला लागते, आणि ती घुसमट ती कोणासमोर बोलू शकत नाही, ठीक आहे, हे एक्सपिरियन्स तिला पुढे चालून येतच राहिले कंटिन्यू, तर ती व्यक्त होत नाही कोणापुढे, ठीक आहे. काय होईल केस भविष्यामध्ये ती नक्कीच मानसिक आजार शकते. कारण काय की समजा एखाद्या मुलानी शाळेतल्या मुलीला काही चुकीचं वर्तन केलं तिच्यासोबत आणि तिने समजा आईला सांगितलं, तर आई आणि वडिलांनी त्या प्रॉपर ऍक्शन घेतली पाहिजे, मुलाच्या बाबतीत असेल किंवा मुलीच्या बाबतीत असेल. आपल्याकडे काय होतं की मुलीला सांगितलं जातं की जाऊ दे गप्प बस, पप्पांना नको सांगायला, पप्पा काहीतरी बोलतील, पप्पा रागवतील, किंवा ह्याच्या विरुद्ध पण कधी कधी होतं, पोलीस केस असेल किंवा भांडण असेल, ठीक आहे, तर समाजामध्ये होणारी बदनामी किंवा समाजामध्ये होणारं नाव आपलं खराब होऊ शकतं किंवा आपली इमेज खराब होऊ शकते, याच्यामुळे घाबरून ह्या गोष्टी दाबून ठेवल्या जातात. मग ती जी घुसमट आहे ती मुलगी बाहेर काढू शकत नाही, आणि मग काय होतं, एक कुठेतरी इनसिक्युरिटी तिच्या मनामध्ये कायमस्वरूपी बसली जाते, मग ती बाहेर गेली ती इनसिक्युअरच फील करते स्वतःला, आणि तो ती तिची मानसिकता मग शेवटी पुढे तिला एखाद्या मानसिक आजारामध्ये नक्कीच घेऊन जाऊ शकते.
1: आणि मॅडम, जेव्हा आपण हे अत्याचार करणारे नराधम किंवा गुन्हेगार बघतो तेव्हा पण एक सायकोलॉजिस्ट असतात, त्यांचा विचार किंवा त्यांचं सांगणं असं असतं की त्याच्यात त्याचीही काही चुकी नसू शकते, कारण त्याच्यावर देखील काही मानसिक परिणाम झाला असेल किंवा त्याची मेंटल हेल्थ खराब झाली असेल, तर असंही काही असू शकतं का, म्हणून तो माणूस असं वारंवार करतो?
0: अगदीच अगदीच, म्हणजे ज्यावेळी आई गरोदर असते, बाळ गर्भामध्ये असतं, तेव्हापासूनचे संस्कार त्या मुलावरती घडलेले असतात. आपण वाचतो की अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याने चक्रव्यूह भेद करण्याचा जे काही टेक्निक आहे ते मातेच्या गर्भामधून शिकला होता त्याने, ठीक आहे. आणि तसंच आहे की आई कोणत्या वातावरणामध्ये राहते, कोणत्या वातावरणामध्ये वाढतीये, राहिलेली आहे, कोणासोबत तिचं बसणं उठणं आहे, किंवा ती कोणत्या गोष्टी वाचतीये, कोणत्या गोष्टी करतीये, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हळूहळू तिथून व्हायला सुरुवात होतो. नंतर मग बाळ जन्माला आल्यानंतर तो कोणत्या मुलांमध्ये मिक्स होतोय, त्याचं फ्रेंड सर्कल, ठीक आहे, तिथून पुढे गेल्यानंतर मग आणखीन मोठा झाल्यानंतर मग तो कोणत्या वयोगटाच्या मुलांमध्ये मिक्स होतोय आणि त्या मुलांचं वर्तन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींमधून त्या मुलाचं एक तो व्यक्ती घडत असतो. म्हणून आपण म्हणतो ना की बाळाला

0: संस्कार लहानपणीच दिले पाहिजेत, त्याच्यावरती संस्कार लहानपणीच केले पाहिजेत, हे याचं कारण हे आहे. की जर समजा तुम्ही लहानपणापासूनच योग्य अयोग्याचा फरक त्याला समजून सांगितलात की काय केल्याने तुझं भवितव्य चांगलं होणार आहे आणि काय केल्याने तुझं भवितव्य खराब होऊ शकतं, हे जर लहानपणापासूनच त्याच्यामध्ये तुम्ही भरत केलात, सांगत केलात, तर कुठेतरी त्याला भविष्यामध्ये चांगलं आणि वाईटाचा फरक करण्यामध्ये मदत होईल ह्या गोष्टींची. आत्तापासूनच आपण सगळ्या गोष्टीची सूट देत गेलो तर मग ते चुकीचंच आहे कुठेतरी.
1: आणि मॅडम, जेव्हा मुलींवर असे अत्याचार होतात किंवा मग असेच नाही तर कधी कधी घरातून पण खूप जास्त प्रेशर असतं, किंवा एखादी मुलगी काही गोष्टी करत नाही तरी पण तिच्यावर ब्लेम केला जातो की तू अशीच वागतेस, तू हेच करतेस, तर याचाही परिणाम त्या मुलीवर होऊ शकतो का आणि त्याचा शेवट काय होऊ शकतो?
0: याचा परिणाम नक्कीच त्या मुलीच्या बिहेवियर आणि मेंटल हेल्थवरती तर नक्कीच पडत असतो. एक राहतं की मी जर व्यवस्थित वागते, मी जर सगळं बरोबर करते तर मला ब्लेम का केला जातो, आणि मग मी जर नेहमीच चुकीची आहे तर मग मी चुकीचं करूनच चुकीची ठरते ना. मी योग्य करून जर चुकीची ठरत असेल तर मला योग्य वागायची गरजच नाहीये, मी चुकीचं वागून चुकीचं ठरलेलं योग्य राहील असंही मुलगी विचार करू शकते. आणि दुसरं असं आहे की तिच्यामध्ये ट्रस्ट इश्यू निर्माण होणार, मग ती कोणावरतीच विश्वास ठेवू शकत नाही, मग खोटं बोलणं, ऐकणार नाही, लक्ष देणार नाही, किंवा मग एक ॲरोगंट बिहेवियर करून घेईल की हां ठीक आहे फरक नाही पडत मला काही करा तुम्ही, हे अशा पद्धतीचं तिचं वर्तन चेंज करून घेते ती स्वतःचं.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे मुलीच नाही तर आजकालच्या बायकांना देखील मानसिक ताणतणाव आहे, किंवा जरी त्या घरात असल्या तर घरच्यांना वाटतं की काय करतेस तू घरातच, असंच फक्त घरचं काम करतेस, तुला आजारी पडायला नको, तू काहीच करत नाहीस, तर मग तू काय या सगळ्या करतेस, किंवा असं कसं काय होतं तुझ्यासोबत. अशा अनेक गोष्टी एका महिलेसोबत घडत असतात की तिचं कोणी ऐकून घेणार नाही, तिला मन मोकळं बोलता येणार नाही. आणि काउन्सिलिंग करणं म्हणजे काय तर मन मोकळं आपण फक्त बोलतो, बोलणं ही थेरपी खूप
0: महत्वाची.
1: तर महिलांना सध्या कोणकोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं या सगळ्या, आणि ते जर थांबवायचं असेल तर काय करता येईल?
0: पहिले बघा, एकत्र कुटुंब पद्धती होते, एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे प्रत्येक काम डिवाइड व्हायचं. घरामध्ये भरपूर लोक असायचे, काम भरपूर असायचं, परंतु प्रत्येक काम डिव्हाइड व्हायचं. डिव्हाइड झाल्यानंतर प्रत्येक कामाचा लोड डिव्हाइड व्हायचा, स्ट्रेस डिव्हाइड व्हायचा, आणि त्या डिव्हायडेशनमुळं प्रत्येक व्यक्तीला थोडा थोडा स्ट्रेस यायचा. आता घरामध्ये काम करणारी एकच व्यक्ती, घरगुती काम करणारी एक स्त्री, बाहेर जाऊन नोकरी करणारे एक पुरुष, बाहेरच्या सगळ्या गोष्टी पुरुष सांभाळतो, घरातल्या सगळ्या गोष्टी स्त्री सांभाळते, ठीक आहे. त्यामुळे पुरुषांना असं वाटतं की मी जॉब करतो, मला बाहेरच्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, त्यामुळे मी खूप मोठं काम करतो, मला स्ट्रेस येतो. स्त्रीला असं वाटतं की घरातले मी सगळ्या गोष्टी हँडल करते, घराचं काम, मुलांना सांभाळणं हे मी करते, त्याच्यामुळे माझ्यावरती खूप स्ट्रेस येत असतो. दोघांनाही सेमच फिलिंग असतं स्ट्रेसच्या, ठीक आहे. परंतु जर विचार करायला गेलं तर दोघंही एकाच गाडीचे दोन चाकं आहेत आणि दोघांच्यावरतीही सेमच भार आहे. फक्त फरक इतकाच आहे की तो समजून घेणं हा फरक इतका आहे. ज्यावेळी एखादा पुरुष स्त्रीला म्हणतो की तू घरात बसून काय करते, त्यावेळी त्या बिचारीनं सकाळपासून काम केलेलं असतं तिचं घरामधलं काम आणि आधीच डोकं फिरलेलं असतं, ज्यावेळी हा असा प्रश्न येतो ते आणखीन चिडचिड करायला लागते. मग आणखीन त्याच्यामधून प्रश्न निर्माण व्हायला लागतात की माझं काही घरामध्ये स्थानच नाही, मला महत्वच दिलं जात नाही, माझ्या भावना समजूनच घेतल्या जात नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात, ठीक आहे. पण हे आधी काय व्हायचं की काम डिव्हाइड झाल्यामुळं लोकांना स्ट्रेस कमी जाणवायचा आणि मुळात लोकांच्या गरजाही कमी होत्या. आत्ताचं कसं आहे, गरजा खूप वाढलेल्या आहेत, अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. माझ्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, अटेन्शन सिकिंग वाढलेलं आहे की मी कोणीतरी आहे, माझं अस्तित्व ग्राह्य धरलं पाहिजे, मला ग्राह्य धरलं पाहिजे. ह्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे ती अपेक्षा जर पूर्ण नाही झाली किंवा त्याच्या विरुद्ध काही बिहेवियर घडलं तर मग त्या समोरच्या व्यक्तीमध्ये स्ट्रेस यायला लागतो. समजा पती पत्नी आहेत, पत्नीला अपेक्षा राहते की पतीनं थोडंसं तरी माझ्याबद्दल चांगलं म्हणावं, आणि पतीला कामाचा स्ट्रेस असतो त्याच्यामुळं त्यांनी तिथं बोल खाल्लेला असतो त्यामुळं तो रागतो इथं काढतो, है ना. पत्नीला असं वाटतं की हा माणूस माझ्यावरती नुसता ओरडत राहतो, ठीक आहे. पत्नीला कामाचं टेन्शन असतं त्यामुळं पतीला असं वाटतं की हिनं थोडस घरातच बसते, हिला कोण बोलणार आहे, मग हिनं मला समजून घ्यावं थोडस, ठीक आहे. मग ह्या अपेक्षा राहतात की हिनी मला समजून घ्यावं, ह्यानी मला समजून घ्यावं. मग हा थोडासा फरक जर आपण लक्षात घेतला, ओळखला, तर मग नक्कीच नातेसंबंधामध्ये दुरावा येणार नाही, मतभेद वाढणार नाहीत आणि हॅपी फॅमिली नक्कीच होऊ शकते.
1: आणि मॅडम, या सगळ्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो का?
0: हो, ज्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद होत असतात, ज्या घरामध्ये पालकांमध्ये मतभेद होत असतात, इमोशनल बॉन्डिंग नसतं, त्या मुलामध्ये एक मेंटल हेल्थ खूपच ढासळलेली असते. ॲग्रेशन, चिडचिडेपणा, कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यासामध्ये, मार्क्स कमी पडतात, अभ्यास करू शकत नाहीत, म्हणजे इतके प्रॉब्लेम्स जाणवायला वाटतील तुम्हाला की आपण जर पाहिलं तर तो मुलगा पूर्ण डिस्टर्ब असतो, पूर्ण असा चंचल, एका ठिकाणी बसणार नाही, शांत राहणार नाही. याच्या विरुद्ध पण होऊ शकतं, काही मुलं जी ॲक्टिव्ह असतात ती एकदम स्लो होऊन जातात, एकदम शांत होऊन जातात, कोणामध्ये मिक्स व्हायचं नाही, घाबरट होतात. म्हणजे दोन्ही प्रकारचे इफेक्ट होतात, एकतर तो खूपच चंचल होईल, म्हणजे त्याचं बिहेवियर अगदीच ॲग्रेसिव्ह किंवा इरिटेबल होईल, आणि एकतर वेगळा होईल की तो एकदमच शांत होऊन जाईल. म्हणजे हा घरच्या वातावरणाचा, हा मुलांच्या मानसिकतेवरती हा इफेक्ट होतोच 100%.
1: आणि मॅडम, अशा प्रकारे स्वतःची
0: कुठेतरी पुसून करे स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हणजे काय? तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर, आता असे पण आहेत काही महिला की ज्यांच्या मुलांचं 7 वाजताच शाळा असते, 7 वाजता त्यांना निघावं लागतं, काही काहींना 6:30 वाजताच निघावं लागतं. तर मग अशा वेळी मग महिलेने उठायचं किती? 6:30 वाजेपर्यंत तिला स्वयंपाक तयार करून ठेवायचा आहे, मग तिला 4:45 वाजता उठावं लागेल, आणि 4:45 वाजता किंवा 3 वाजता उठून तर ह्या सगळ्या गोष्टी ती करू शकत नाही. आपण हेही म्हणजे बघितलं पाहिजे की ह्या सगळ्या म्हणजे धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये तिला स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे खूप असं एक मोठं टास्क आहे. मग तो वेळ कधी काढायचा आणि कशासाठी काढायचा? वेळ काढायचा म्हणजे काही रील्स पाहण्यासाठी किंवा मोबाईल पाहण्यासाठी वेळ नाही काढायचा, कारण आई मोबाईल पाहते ते मुलं ऑब्झर्व करतात, आणि आईला मग मोबाईल मागितला की आई जेव्हा नाही म्हणते तेव्हा त्यांना उलट उत्तर आईला काय देतात? तू पाहते तेव्हा. बऱ्याचदा मुलं असं मी ऐकलेलं आहे की मग तू कशी मोबाईल बघते, मग आम्हाला का देत नाही, है की नाही? मग आपणच पहिले आपल्यावरती एक बंधन लावलं पाहिजे की मुलांच्या समोर आपण मोबाईल न वापरला पाहिजे, किंवा चुकीच्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे, चुकीच्या गोष्टी वागल्या नाही पाहिजेत. ठीक आहे, मग आपण वेळ काढायचा म्हणजे कशासाठी वेळ काढायचा? एक तर तुम्ही मेडिटेशन करा किंवा योगा करा, ठीक आहे, किंवा तुम्ही तुमच्या स्वतःचे छंद जोपासा, मग त्याच्यामध्ये डान्सिंग असेल, सिंगिंग असेल, ड्रॉइंग काढणं असेल, कलरिंग करणं असेल, काही छंद असू शकतात. हे काय होतं, हे छंद जोपासल्याने आपल्यामधली जी काही मेंटल स्ट्रेस आहे तो रिलीफ होण्यासाठी, आणि आपलं होणारं चिडचिड आहे किंवा एक कुठेतरी धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपल्या मनाला सुद्धा एक घाईमध्ये झालेली आहे, प्रत्येक गोष्टीची घाई, सकाळी लवकर उठण्याची घाई, काम पटापट करण्याची घाई, मुलांना पटापट आवरून सोडून शाळेला सोडण्याची घाई, आणि ती घाई कंटिन्यू आहे अशी शांतता तुम्ही कधीही फील करून पहा, तुमच्या लक्षात येईल की मनामध्ये ती शांतताच नाही आहे, उरलेलीच नाही आहे कुठे, म्हणजे कोणाच्याच नाही हल्ली. कुणीही तुम्ही स्वतःला जज केलं तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या मनामध्ये ती जी शांतता होती आधीची मी आणि आत्ताची मी, ती शांतता मला भेटतच नाही आहे कुठे. ती जी घाई आहे, ती घाई आपल्या पूर्ण बॉडीला तिने कव्हर केलेलं आहे, ती कट प्रत्येक गोष्टीमध्ये ती घाई आपल्याला दिसते. मग ती रिलीफ केली तुम्ही तर तुमचा मेंटल स्ट्रेस कमी होणार आहे, तुमची होणारी चिडचिड कमी होणार आहे, आणि याच्यामुळे काय होणार आहे की तुमचा घरातला कामाचा जो वेळ आहे, वेग आहे, तो ॲटोमॅटिकली वाढणार आहे, क्वालिटी वाढणार आहे कामाची, रिलेशनमधली क्वालिटी वाढणार आहे, नॅचरली तुमचं सगळ्या गोष्टी अँगर इश्यू वगैरे हे कमी कमी होत जातील, तर हॅपी लाईफ तर तुमच्याकडे आकर्षित होणारच आहे.
1: आणि मॅडम, आता सध्या जर आपण पाहिलं तर आपण सगळे आहारी गेलो त्या स्क्रीनच्या, की मूवीज असतील किंवा फोन असेल, मग त्यामध्ये रील्स असतील, वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, गेमिंग आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाईफवर इम्पॅक्ट करतं ते म्हणजे मूवीज. आणि त्या मूवीजमध्ये काहीतरी दाखवलं जातं आणि आपण इमॅजिन करतो की मलाही तसं मिळावं किंवा माझ्या लाईफमध्येही असंच असावं, तर हे कितपत योग्य आहे? कारण खूप जण तर असेच म्हणतात की बऱ्याच मुली किंवा मुलांच्या डोक्यावर परिणाम होतो, किंवा ते एक इमॅजिनेशन, त्यांची पॉवर वेगळीच होते ती फक्त मूवींमुळे किंवा मग या ज्या गोष्टी आहेत, स्क्रीनिंग असेल, रील्स असेल, त्यामुळे. तर हे याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: मोबाईल, टीव्ही, मूवी ह्या सगळ्या एंटरटेनमेंटचा भाग आहे, तर त्याच्याकडे फक्त आपण एंटरटेनमेंट म्हणूनच पाहिलं पाहिजे. काही काही महिला पहा सिरियल्स पाहत असतात किंवा मूवी पाहत असतात

0: तर ते मूव्हीमध्ये सिरियलमध्ये एखादा इमोशनल सीन लागला की हा सुद्धा रडायला लागतात. म्हणजे ते इतक्या त्याच्यामध्ये मग्न होतात. आणि सिरियल्स पाहणाऱ्या महिलांच्या मध्ये आजचा एपिसोड पाहिला आणि तो अशा पॉइंटला सिरियल्स वाले आणून ठेवतात, संपवतात की तर पूर्ण दिवसभर त्या महिलेच्या मनात तेच राहिलं पाहिजे की उद्याच्या एपिसोड मध्ये काय होणार आहे नेमकं, आता ती काय करेल, आता तो काय करेल. म्हणजे पूर्ण मेंटॅलिटी तुम्ही कुठे घालवताय, तुमची एनर्जी कुठे घालवताय, त्या एपिसोडवरती, त्या सिरियलवरती, जी की काहीच गरजेची नाही आहे. की ज्या त्या एपिसोड मध्ये काय होणार आहे त्या विचाराने ना की तुमच्या घरामध्ये किराणा येणार आहे, ना की तुमच्या मुलांचे मार्क्स वाढणार आहेत, ना की तुमच्या हस्बंडचा पेमेंट वाढणार आहे, किंवा त्यांच्यावरती काही इफेक्ट होणार आहे, काहीच नाही होणार आहे. पण तरी सुद्धा विनाकारण आपण त्या गोष्टींचा विचार करत होतो की का बरं काय होईल त्या सिरियलमध्ये, आणि असं का बरं तिनं केलं असेल, आणि तिची सासू अशी कशी वागली तिच्याशी. म्हणजे मला कधी कधी हसायला येतं की ते एक एंटरटेनमेंट म्हणून आपण न पाहता की त्याला आपल्या जीवनाचा भाग म्हणून आपण घेतो आणि त्याच्यावरती इतके इमोशनल होऊन आपण विचार करत राहतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या बॉडीवरती, आपल्या ब्रेनवरती, आपल्या ब्रेनमध्ये निर्माण होणाऱ्या केमिकल्सवरती सुद्धा इफेक्ट होत असतो. आपला ब्रेन सुद्धा कन्फ्यूज होत असतो. तुम्ही एक रील्स पहा, तुम्हाला एक रील्स कॉमेडी दिसेल, एक रील्स त्याच्यानंतर अशी दुःखद दिसेल, इमोशनल करणारी दिसेल. मग आपण लगेच हसायला लागतो, हसून झालं की लगेच रडायला लागतो. असे पटकन इमोशन चेंज होतात ना आपले त्याच्यामध्ये रील्स पाहता पाहता. तर हे याच्याने कुठेतरी बॉडी आणि ब्रेन जो आहे तो डिस्ट्रॅक्ट होतोय की मला करायचंय की नेमकं, मला हॅपी राहायचंय की मला इमोशनल व्हायचंय. ज्यावेळी आपण हॅप्पी रील्स पाहायला लागतो आपली बॉडी ब्रेन हॅप्पी होणार असतो तेवढ्यात आपण काय करतो, इमोशनल रील्स पाहतो आणि आपण रडायला लागतो, आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. मग ह्याच्यामुळे काय होतंय की आपल्या ब्रेनवरती, आपल्या कॉन्सन्ट्रेशनवरती, इव्हन आपल्या पूर्ण बॉडीवरती ह्याचा इफेक्ट होतोय. आणि जे की आपल्या लक्षातच येत नाही आहे. याच्यामुळे इतके इमोशनल डिस्टर्बन्स वाढलेले आहेत. व्यक्ती व्यक्तीशी कनेक्ट होऊ नाही शकत आहे. इमोशनली तुम्ही घरच्यांशी बोलू शकत नाही आहे. तुम्ही स्वतःला व्यक्त नाही करू शकत आहे. तुमचं जग आपण सगळं आपण मोबाईल बनवून बसलेलो आहे. एखादे इमोशन सुरुवातीला घरांमध्ये किती संवाद व्हायचा, सगळे एकत्र जेवायला बसायचे, एकत्र जेवण करत असताना हसी मजाक व्हायचं, दिवसभरामध्ये काय काय चाललेलं आहे एकमेकांशी बोलून आपण सगळे व्यक्त व्हायचो. परंतु आता हे सगळं बंद होत चाललेलं आहे. आई आईच्या वेळेमध्ये जीवन घेते, मुलं मुलांच्या वेळेमध्ये जीवन घेतात, वडील वडिलांच्या वेळेमध्ये जीवन घेतात. आणि जेवण करतानाही प्रत्येकाच्या हातामध्ये फोन असतो, कधी कधी आईच्या हातात नसतो पण मुलांच्या आणि वडिलांच्या हातामध्ये नक्कीच फोन असतो, नाही तर टी व्ही तरी चालू असतो. टी व्ही पाहत पाहत, मोबाईल बघत बघत आपण जेवण करतो. याच्याने संवादच संपत चाललेला आहे नात्यांमधला. आणि नात्यांमध्ये संवाद होणं हे खूप गरजेचं आहे. नात्यांमध्ये संवाद होईल तरच ती इमोशनल बॉन्डिंग जी आहे ती तशीच राहणार आहे, कनेक्टिव्हिटी राहणार आहे.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे ना आपण म्हणतो की अभ्यास करा किंवा अभ्यास करायला हवा दिवसात 4 तास 8 तास, किंवा कारण स्पर्धा परीक्षा देणारे मुलं तर खूप 8-8, 10-10 तास अभ्यास करतात. पण मी असंही पाहिले जर त्या या अभ्यास करतात, खूप मनापासून करतात, आणि जर फेल्युअर आलं, त्यांना कुठेतरी खचावं लागलं, तर ते तेव्हा देखील त्यांचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. तर असं का होतं आणि अशा वेळी कशा प्रकारे त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांच्यावर मॅटर करत असते?
0: एक फोर्स राहतो त्यांना घरून, आणि त्यांचा स्वतःचाही स्वतःवरती फोर्स राहतो की मी एमपीएससी यूपीएससी करतोय आणि मी हे एक्झाम देतोय तर मला पास व्हायचंय. ठीक आहे, कधी कधी पासच व्हायचंय असं पण राहतं, एक कंपल्शन राहतं. पण आपण जितकं कंपल्शन करतोय त्या कंपल्शनच्या नुसार आपण तितकं स्वतःची तयारी करतोय का, किंवा आपली तितकी कॅपॅसिटी आहे का, ठीक आहे, हे जज करणंही तितकं महत्त्वाचं आहे. कधी कधी अवाजवी अपेक्षासुद्धा आपल्याला त्रास देत असतात. समजा मी फक्त 10 किलोच वेट उचलू शकते, हातामध्ये कॅरी करू शकते, पण माझा हट्ट आहे की मी 30 किलो आणि 50 किलो वेट उचलायचं आहे मला, तर हा हट्ट माझं शरीर पेलवू शकतं का? नाही, ते माझ्याकडून होणारच नाही. ब्रेनचंही तसंच आहे. जर आपली कॅपॅसिटी तितकी नाही आहे आणि आपण हट्ट करतोय की नाही मला हे करायचंच आहे का, तर माझा मित्र करतोय, माझ्या नातेवाईकांमध्ये कुणीतरी केलेलं आहे, माझ्या आई वडिलांचा हट्ट आहे, आणि याच्यामध्ये नोकऱ्या चांगल्या भेटतात, हा एक महत्वाचा उद्देश राहतो यूपीएससी एमपीएससी करणाऱ्यांचा, की याच्यामध्ये परमनंटच्या नोकऱ्या पटकन भेटतात आणि अधिकारी बनायच्यासाठी वगैरे, नाही का? तर ह्या गोष्टीमुळे आपण कुठेतरी आपल्यालाच कंपल

0: हा ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तू करू शकतेस म्हणून. आणि ज्यावेळी लग्नाचं ठरत आलं तर त्यावेळी मला असं वाटायचं की माझं सासर पण साताऱ्याकडचंच आहे, असं फील व्हायचं की या गोष्टी मुलीवरती खूप जबाबदाऱ्या पडतात ना. ते बायकांना सगळे फोन आहे, मग तुम्ही ह्या ह्या जबाबदाऱ्या पाडल्या पाहिजेत. मग ते कुठेतरी असं फील व्हायचं की बाबा आपल्या ह्या विचारामध्ये फुल सिच्युएशन मध्ये होते मी त्यावेळी. तर लग्न झालं स्वतः सासूबाईंनीच सांगणं हँडल कर, मला रिलीफ
1: वाटत. जेव्हा थोडस काय करता
0: ते तर मग माझ्या

0: मध्ये आहे. आध्यात्मिक पुस्तक वाचायला मला खूप आवडतं. पहिल्यापासून वातावरण घरचं असं असतं जे आवड होते आणि आजोबांच्या जास्त शिकले. आजोबा पुस्तक वाचणं ते आम्हाला पिकायच्या असून ती आवडते. काय नाही आवडते ययाती वाचलेली आहे, राधे गीती आहे मी आता आणि बरेचसे म्हणजे बाकी जे मोठे त्यांचे पण बिबियोग्राफी ती सुद्धा वाचलेली आहे. असे पुस्तक वाचलेले आहेत.
1: अच्छा. आणि मॅडम खरं म्हणजे हे सगळं करताना तुम्ही पेशंट जेव्हा हँडल करता तेव्हा असं होतं का कधी की पेशंट असेल रुग्ण असेल जो तो तुम्हाला किंवा ती तुम्हाला तिची गोष्ट सांगते किंवा तिच्या लाईफ मधलं काहीतरी सांगते तर ते तुम्हाला तुमच्या लाईफशी रिलेट होतं असं कधी होतं?
0: हो लग्नाचंच. एक पेशंट होती माझ्याकडे आलेली आणि सेम माझ्यासारखेच तिचे विचार होते. तिलाही लग्न सध्या तरी करायचं नव्हतं आणि लग्न म्हणजे खूप मोठी जबाबदारी आणि जे मी विचार करत होते सेम ती तेच विचार करत होती. आणि त्यावेळी मला असं वाटलं की आता मी हिला कशी काय हँडल करू शकते, हे तर ही तर मीच आहे, मी हिला नाही हँडल करू शकणार आहे. मग मी तिचं ऐकून घेतलं सगळं, पहिले तिचे विचार ऐकून घेतले आणि मी थोडासा पॉज घेतला. तिला म्हटलं एक 10 मिनिट तू थांब, फक्त मला 10 मिनिट दे. मी थोडीशी तिथून उठून बाहेर गेले आणि मी स्वतःला जाणीव करून दिली की ही मी नाहीये, ती माझी पेशंट आहे आणि मी सायकोलॉजिस्ट आहे, तर मला तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता मला माझे विचार बंद करायचे आणि माझे ते विचार तिच्यामध्ये मला बघायचे नाहीयेत आणि मला स्वतःला तिच्यामध्ये बघायचं नाहीये. हे मी स्वतःला प्रिपेअर केलं, आत आले, तिच्या समोर बसले, तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी मी तिला मग सजेशन दिलं आणि काही महिन्यानंतर मला जेव्हा कळालं की तो तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता आणि म्हणजे तिनं छान निर्णय घेऊ शकली ती तिच्या लाईफमध्ये. म्हटलं चला बेस्ट आहे.
1: हे मोल्ड करणं खूप कठीण जात असेल ना?
0: अगदी.
1: मग ते कसं होतं शक्य?
0: काय होतं की कधी कधी माणूस आहे म्हटल्यानंतर आपण इमोशनल होतो. समोरचा व्यक्ती ज्यावेळी आमच्याकडे त्याचे इमोशन्स व्यक्त करत असतो तर त्याचे इमोशन्स ऐकून आम्हाला सुद्धा असं आम्ही इमोशनल व्हायला ज्यावेळी सुरुवात होतो त्यावेळी आपल्या आतमध्ये एक क्लिक होतं की एक सायकोलॉजिस्ट आमचा जो असतो तो जागा होतो की अरे नाही नाही आपल्याला त्याच्या इमोशनशी जास्त अटॅच नाही व्हायचंय. डिटॅच राहून आम्हाला त्याच्याशी कम्युनिकेशन करायचं असतं. जर आम्ही त्याच्याशी इमोशनल कनेक्ट झालो तर आम्ही तिथं थेरपी व्यवस्थित देऊ शकत नाही त्याला.
1: तुमची दिनचर्या कशी असते?
0: रुटीन असं आहे 9 वाजता जॉब आहे, 9 ते ओपीडी टायमिंग पर्यंत मी करत असते. वाचन असेल किंवा गाणी ऐकणं असेल ह्या करत असते.
1: आणि मॅडम खरं म्हणजे हे सगळं तुम्ही मॅनेज करता आहात, त्यासोबतच आता एक मुलगी म्हटलं की 2 फॅमिली तिला मॅनेज करावी लागते. इकडची फॅमिली असते, तिकडची असते, तिकडच्यांच्या वेगळ्या इच्छा आकांक्षा असतात, इकडच्या वेगळ्या इच्छा आकांक्षा असतात. मग त्याचा ताळमेळ कसा बसवता?
0: खूपच ताळमेळ बसवायला प्रॉब्लेम येतात. म्हणजे एक सून म्हणून सासरच्यांच्याकडून खूप अपेक्षा असते की त्यांचे प्रोग्राम्स अटेंड केले पाहिजेत, त्यांच्या पाहुण्यांच्याकडे मी गेली पाहिजे, मिक्सअप झालं पाहिजे. आणि इकडे कसं होतं, ज्यावेळी लग्न झालं नव्हतं माहेरी त्यावेळी सगळी सूट होती, कोणते कार्यक्रम असले मला सुट्टी नाही भेटली, सगळे मॅनेज व्हायचं की हा मम्मी म्हणायची ओके ठीक आहे ना येऊ शकत आहे ना काही अडचण नाही आणि ते ऍडजस्ट करायचे. पण आता मी असं सांगू शकत नाही, मग मला काहीतरी ऍडजस्ट करावं लागतं. इथं सुट्टी टाकायची, मग इथून धावपळ करत तिकडे जायचं, प्रोग्राम अटेंड करायचं आणि सुट्ट्याही मग 1-2 दिवसाच्याच घ्यायच्या, परत इकडे यायचं धावपळ करत. म्हणजे थोडासा ताण होतो पण ठीक आहे, होतं मॅनेज.
1: आणि मॅडम खरं म्हणजे ना या सगळ्यामध्ये ना महिलांचं एक असं असतं की ते स्वतःसाठी स्टँड घेत नाहीत की मला काय हवंय हे नाही बघत, पण सगळ्यांना काय हवंय हे बघतात. आणि बऱ्याचदा ना याच्यातून मग पुन्हा मानसिक आरोग्यावर ताण होतो, कारण मला पुढे जाऊन रिग्रेट राहतं, मला हे करायचं होतं मी करू शकले नाही. आणि आपण बऱ्याच बायका बघतो की टोमणे मारत असतात घरच्यांना की तुमच्यामुळेच झालं, मी आज कुठे असते पण आज मी इथेच आहे. सो अशा महिलांनी कशाप्रकारे स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे जेणेकरून ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होतील?
0: याच्यावरती उत्तर दिलं तर वादविवादाचे प्रश्न निर्माण होतील. कारण काही काही घरामध्ये असं राहतं ना की महिलांनी जास्त बोललं नाही पाहिजे आणि काही काही म्हणजे असतात की ओके ठीक आहे तुझ्या मतालाही मी महत्व देतोय अशा पद्धतीनं. काय होतं की आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं, आईनी पण आजीनी पण हेच सांगितलं असतं की तू मुलगी आहेस, तू असं नाही बोलायचं, तू असं नाही वागायचं, तू समजून घे, तू माघार घे, है ना. हे पहिल्यापासून फीड केलं जातं आपल्याला की

0: तू मुलगी आहे आणि तू माघार घेतली पाहिजेस. तर हे विचार आपल्याला मोठेपणी सुद्धा हेच डोक्यामध्ये राहतात. मग सासरी गेल्यानंतर आणखीन मग हा आणि एक राहतं की सासरी गेला मग आई वडिलांचं नाव खराब होईल. मग आई वडिलांचं नाव खराब नाही झालं पाहिजे म्हणून मग मी शांत राहिलं पाहिजे किंवा मग मला बोललं नाही पाहिजे. मी जर उलट उत्तर देईल समोरचा माणूस चुकतोय किंवा समोरचा माणूस चुकीचा वागतोय हे माहिती असून कळत असून सुद्धा काही काही स्त्रिया उत्तर देत नाहीत बोलत नाहीत का तर तिथं आई वडिलांचं माहेरचं नाव खराब होणार किंवा लहानपणापासून हे जे संस्कार केलेले असतात तू मुलगी आहे आणि तुला माघार घेतली पाहिजे हे कुठं पिरियड येतो की त्याच्यामध्ये तो पूर्ण ब्लास्ट होऊन जातो तो बॉम्ब फुटून जातो आणि मग म्हणतात की हा ही आधी अशी नव्हती आता अशी कशी काय बनली आता सगळ्यांना बोलते उलट उत्तर देते. ठीक आहे तिला इमोशन्स आहेत तुम्ही पहिल्यापासून तिचं ऐकत आला नाहीत किंवा तिला तितकं महत्व दिलं नाहीत ते कधीतरी होणारच आहे. जोपर्यंत माणूस सहन करू शकतो तोपर्यंत तो सगळ्या गोष्टी सहन करतो. एकदा का सहनशीलतेच्या बाहेर गोष्टी जायला लागल्या की मग तो काय करतो समोरच्याला उत्तर प्रतिक्रिया द्यायला प्रयत्न करत असतो. पण आपल्याला तिथपर्यंत नाही जायचंय बघायचं की थोडं समंजसपणे आपण आपले विचार कसे काय मांडू शकतो. आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही डायरेक्टली भांडायला वादविवाद करायला सुरुवात करा हे तर अयोग्यच आहे. पण मग तुमचं म्हणणं की समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही शांततेमध्ये किंवा असे खर्च करतो जिम लावतो योगा करतो मेडिटेशन करतो सगळं करतो आणि फिजिकल आपण खूप राहील चांगलं कमी खाणं सांभाळण्यासाठी आणि जे कित्वाचं आहे खूप महत्व तर त्याला आपण सांभाळलं पाहिजे ते सांभाळलं आणि हॅपी हॅपी लाईफ आहे.
1: मी काउन्सिलर कडे असं वाटतं बोलत आज तुम्ही इथे आले सगळं थोडक्यात या कार्यक्रमामध्ये अनस अटकोळ यांच्याशी सुंदर जिल्हा रुग्णालयात आहेत आणि अतिशय सोपशी महत्वाची माहिती भेटूयात पुन्हा पुढच्या रविवारी एका नव्यामुळे कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: समासलेले संत कबीर त्यांच्या दोह्यातून प्रेम समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली. अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली. घोषवाक्य लिहिलं आहे जगप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शकता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन, रेशन, गरजू स्नेहादार या प्रकल्पामध्ये लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 सोडवून त्यांना स्वघर प्रमाणेच पुणे येथेही सुरू करण्यात आला. सुमारे 5 फुटांचे पुनर्वसन संचता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मध्ये स्कूल स्नेह वात्सल आणि डे हा ऍडमिशन जी आहेत प्ले ग्रुप 3 वर्ष आणि 10 वर्ष विशिष्ट इंडोर आणि हस्तकला आणि संस्कृत मीडियम स्कूल स्नेहपूर आणि त्यासाठी पत्ता F Block 39 MIDC अहिल्या नगर 90 11 90 किंवा 98 90 56 तुम्ही सदा

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार शुभ संध्या काळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आपला सण तुम्हाला एका मस्त अशब्द आणि आत जोराप्रिय स्तरावरती मोठे सिल्ड मेडल पटकावणारे स्नेहल भोसले नेहल, तुझं रेडिओ नगर मध्ये तर मनापासून स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुझ्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन। सर्वात आधी तू मला तुझ्या स्वतःबद्दल आणि तुझ्या प्रवासाबद्दल थोडं सांगशील का?
1: मी जेव्हा पहिल्यांदा मलखांब मध्ये गेलते तेव्हा म्हणजे मला भीती वाटत होती ते सगळं बघून, आपल्याला जमल का नाही, पण जेव्हा जमायला लागला हळूहळू तेव्हा कळलं की आपण पण काहीतरी करू शकतो। म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच भीती असते की आपण करू शकल का नाही, पण जेव्हा आपण त्या क्षेत्रात पाऊल टाकतो तेव्हाच कुठेतरी आपल्याला तिथल्या ठिकाणची माहिती कळते आणि आपल्याला योग्य ती दिशा भेटते।
0: आणि मग तू लहानपणी कशी होतीस? म्हणजे आता तू खेळामध्ये गेली आहेस रोप मलखांमध्ये, मग लहानपणापासूनच ते स्वप्न होतं की नंतर आलं ते?
1: नाही, आधी जेव्हा मी म्हणजे आमच्या इथं एक नागेश्वर मंदिर म्हणून ठिकाण होतं जामखेडमध्ये, तिथं मी असंच मंदिरामध्ये पाया पडायला जायचे प्रत्येक सोमवारी। त्या ठिकाणी शंभू सूर्य मर्दानी खेळ आणि मलखांब प्रशिक्षण संस्था, इथं मी मलखांबचे प्रशिक्षण घेतले। तिथं बबलू असता टेकळे ते मलखांबचे धडे शिकवत होते आम्हाला। ते आधी मर्दानी खेळ मध्ये होते, मर्दानी खेळ म्हणजेच शस्त्रविद्या, लाठीकाठी, दांडपट्टा, ते मी पहिल्यांदा त्याची पण नॅशनल प्लेयर आहे। आणि ते शिकत शिकत मग मला ह्या खेळाकडे आवड जोपासली आणि मी म्हणजे आमच्या सरांनी सांगितलं की तू ह्याच्या बरोबर मलखांबचा पण सराव कर, म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये घुसले। लहानपणी एवढी म्हणजे बघून वाटायचं की नाही जमणार, पण जसं जसं योग्य गुरुचं मार्गदर्शन भेटल्यावर कळलं की आपण पण करू शकतो।
0: मग आधी तुझं खेळायचं वेगळं होतं, रोप मलखांब नव्हतं, मग तो खेळ तू आता पूर्णच सोडलाय की तोही चालू आहे?
1: नाही, आता माझी पुढच्या महिन्यात परत एकदा खेलो इंडियासाठी निवड झाली आहे, तर मग नॉर्मली प्रॅक्टिस चालू आहे माझी स्पर्धा परीक्षा सोबत ती पण।
0: तू कॉलेजमध्ये आहेस आणि तुझं स्टडी पण असणार आहे, तर मग अभ्यास आणि स्पोर्ट्स जे आहे हे मॅनेज करणं दोन्ही कठीण जातं की कसं करतेस तू मॅनेज?
1: आमचं जे जामखेड महाविद्यालय जामखेडे, त्या ठिकाणी आमचे मोहिते सर म्हणून आहेत खेळाचे, ते योग्य मार्गदर्शन करते तर आणि त्यांच्यामुळे मी कॉलेज पण मॅनेज करू शकते आणि मलखांबचा खेळ देखील।
0: आणि आता तू कॉलेजमध्ये नेमकं तू काय शिकतेस, कोणता विषय अभ्यासतेस सध्या?
1: मी BSC ला सेकंड इयरला सध्या।
0: BSC सेकंड इयर, मग आता या अभ्यासाच्या माध्यमातून पण तुला पुढचं काही करिअर करायचं की आता स्पोर्ट्समध्येच?
1: नाही, स्पोर्ट्समध्ये स्पर्धा परीक्षा।
0: अच्छा, जेव्हा रोप मलखांबकडे तू वळालीस, आता ऑब्व्हियसली आपल्याला आधी भीती वाटते की आता एवढ्यावरती मुली चढतात, मुलं चढतात रोपवरती, मग जेव्हा तू पहिल्यांदा चढायचा प्रयत्न केला तेव्हा तुझी फिलिंग काय होती?
1: तेव्हा म्हणजे रोप एकदम बोटात पकडल्या बोटाची आग व्हायची, एकदम म्हणजे सालपटा निघायचे, रक्त निघायचं, त्याच्यात खूप हाल व्हायचे। पण आता जेव्हा जेव्हा सराव व्हायला लागला तेव्हापासून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जसे, त्या पद्धतीने मग हळूहळू काय नाही वाटत।
0: आणि मग आता तुझ्या सहकारी कोण कोण आहेत आणि आता तुझ्या मैत्रिणी असतील त्या क्षेत्रांमधल्या वगैरे, तुम्ही एकमेकींना कशा सपोर्ट करतात?
1: म्हणजे एखादी आता आम्ही कॉम्पिटिशनला गेलो आहोत, सगळीकडेच आपण स्पर्धा म्हणलं तर भीतीचा

0: वातावरण असतंच, मग एकमेकीला मोटिवेट करणं ते असतंच, मग त्याच्या बरोबरच मग तसंच जमलं आमच्या मैत्रिणी, ते सगळे त्या प्रकारेच मैत्रिणी गोळा झाल्या.
1: आता आपल्या समाजात कसं आहे की त्यांचं होतं की अभ्यास आहे की अभ्यास बाबा, म्हणजे खेळाकडं वगैरे ते ठीक आहे आवड म्हणून कर काही प्रॉब्लेम नाही, पण एक ऍज अ करिअर म्हणून तू अभ्यासाकडेच लक्ष दे असं असतं अनेक आई वडिलांचं. तर मग आता तू जेव्हा रोप मल्लखांबकडे वळालीस तेव्हा तुला घरच्यांकडून असेल, लोकांकडून किंवा समाजाकडून काही वेगळ्या प्रतिक्रिया आल्या?
0: हा अनेक वेळा आलेल्या आहेत अशा, म्हणजे आमच्या खेळामध्ये एकदम टाईटीवर म्हणजे हाफ पॅन्टवरच सराव करावा लागायचा. मग लोक म्हणायचे काय, माझ्या आईला स्वतः म्हणायचे की तुमच्या मुलीला काय पाठवता काय नाही त्या खेळामध्ये, आणि एवढी मोठी मुलगी झाली तरी पण तुम्ही हे असं तिला सपोर्ट करतात म्हणून असे खूप कमेंट्स आले लोकांचे काय काय.
1: आणि मग त्या काळामध्ये मग कुटुंबाने कशी साथ दिली तुझी?
0: माझ्या आईने त्यांना काहीच प्रतिउत्तर दिलं नाही. जेव्हा मी स्पर्धेमध्ये नंबर आला तेव्हा त्यांना स्वतःहून प्रतिउत्तर भेटलं की ह्याच्यातून काहीतरी आहे बाबा.
1: आता तू जसं स्पोर्ट्सकडे वळाली आहेस, तसं तुझा फॅमिली बॅकग्राऊंड स्पोर्ट्समध्ये होता का काही त्यांचा?
0: नाही असं काहीच नाही, आम्ही एकदम शेतकरी कुटुंबातून आहेत. माझी आई कापड दुकानात काम करती, माझे वडील पण जामखेडला मोटरच्या दुकानात काम करते, तर माझ्या आईचा मला सगळ्यांपेक्षा जास्त सपोर्ट आहे. आणि मी कुठल्या पण परिस्थितीत असो माझी आई मला तेवढा सपोर्ट करती.
1: अरे वा नक्कीच. आणि आजकाल कसं आहे की मुलींना फॅमिलीचा सपोर्ट महत्वाचा आहे, भले लोक काही का म्हणेनात पण कसं आहे की फॅमिली आपल्याला सपोर्ट करते ना ते जास्त गरजेचं आहे. खास करून मुली लखांबसारख्या खेळात येणं जरा आजही थोडं चॅलेंजिंग मानलंच जातं, मग तुला याबद्दल काय वाटतंय सध्या?
0: नाही सध्याची परिस्थिती पाहता म्हणजे जर घरचा आणि बाकीच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तर मुलींनी खरंच या करिअरमध्ये उतरावा. आज मुलांबरोबर मुली देखील त्या क्षेत्रामध्ये नाव गाजू शकतात आणि आज मुली कुठंच कमी पडू शकत नाहीत. जसं घर मूल चूल याच ठिकाणी फक्त मुलीं जातो नसायला पाहिजे, आणि मुलींनी देखील वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव गाजवलं पाहिजे.
1: अगदीच अगदीच. आणि अशी तुझ्या

0: त्या क्षेत्रामध्ये नाव गाजू शकतात आणि आज मुली कुठंच कमी पडू शकत नाहीत. जसं घर मूल चूल याच ठिकाणी फक्त मुलींना जातो नसायला पाहिजे आणि मुलींनी देखील वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव गाजवलं पाहिजे.
1: अगदीच अगदीच. आणि अशी तुझ्या कोणत्याही आता प्रॅक्टिस करताना कधी असा क्षण आला का की नाही यार बास आता माझ्याकडून नाही होणार?
0: नाही, म्हणजे जेव्हा माझी ऑल इंडिया स्पर्धेचं सिलेक्शन होतं ज्या चेन्नईमध्ये झालेल्या आहेत, त्याच्या आधी आमचं विभागाचं सिलेक्शन असतं आणि तेव्हा त्या आमची जेव्हा स्पर्धा म्हणजे स्पर्धा उद्या आणि आज प्रॅक्टिस करत होते तेव्हाच एकदम असं पायाला लागलेलं माझ्या, म्हणजे मला चालता पण येत नव्हतं उठता पण येत नव्हतं इतकी बेकार कंडिशन झाली होती. तेव्हा वाटायचं नाही होणार आपल्याच्यानी आणि त्याच्यानंतर ती जखम मी कशी तरी रिकवर केली ते पण अवघ्या 4 दिवसात. त्या जखमेवर मी खेळले आणि माझा पहिला नंबर पण आला होता पुणे विभागातून. मी पुणेची कॅप्टन होते आणि प्रथम क्रमांक होता माझा.
1: आणि मग ते इंजुरी कशामुळे झाली होती तुला?
0: म्हणजे रोप खेळत प्रॅक्टिस करतानाच पडलेली मी, जखम झाली ती, खाली कोणी नव्हतं सपोर्टला त्याच्यामुळे.
1: रोप मल्लखांब जे स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते मग तिथे सेफ्टीचं काय असतं नेमकं तुमच्या?
0: म्हणजे आमच्या सेंटरमध्ये तर असे भरपूर मॅट आहेत, 4-5 मलखांब आहेत, 2 रोप आहेत टांगता मलखांब आणि त्याच्यासाठी म्हणजे क्रॅश मॅट पण उपलब्ध आहे आमच्या सेंटरमध्ये आणि सगळ्यांच्या सेफ्टीसाठी आणि प्रत्येक ठिकाणी एक एक कोच उपलब्ध असतो. म्हणजे ते दवाखान्याचा खर्च तर तेच करते
1: त्यांच्याकडून. कधी कधी असं होतं की आपणच डिप्रेशन मध्ये असतो, पर्सनल प्रॉब्लेममुळे असू दे किंवा कॉलेजच्या काही गोष्टींमुळे असू दे किंवा स्पर्धांमुळे, मग स्वतःला मोटिवेट कशा पद्धतीने करतेस तू?
0: असं काय कधी काय झालंच नाही. म्हणजे मलखांबमध्ये गेलं एकदा म्हणजे गेमची आवड लागली तर सगळं काही विसरून फक्त गेमकडे लक्ष जातं.
1: अच्छा, म्हणजे तिथेच कॉन्सन्ट्रेट ठेवावं लागतं माइंड. चांगली गोष्ट आहे. आता राजस्थान जयपूरमध्ये गोल्ड मेडल तू जिंकलीस तर तेव्हा तू त्यासाठी तयारी काय काय केली होतीस, केव्हापासून केलीस आणि कशा पद्धतीने तुला ती तयारी करावी लागली?
0: मी सकाळी 5 उठायचे आणि त्याच्यानंतर आमचं रुटीन असायचं की 5:30 ते 6:00-7:00 ग्राउंड असायचं, त्याच्यात एकदम हार्ड वर्कआउट घ्यायचे आणि 6 वापस प्री वर्कआउट आणि अगदी म्हणजे 4 सकाळी आणि संध्याकाळी 4 रात्री 10 तिथंच असायचो आम्ही किंवा काही काही वेळेस तर आम्ही तिथं मुक्काम केलेला आहे. म्हणजे बरेच वेळा जेव्हा माझ्या पायाला इंजुरी झाली तेव्हा पण आम्ही तिथं मुक्काम केलेला आहे. म्हणजे घरून मला डब्बा यायचा, तिथं झोपायचे मी, प्रॅक्टिस करायचे.
1: आणि मग त्या स्पर्धेचे लेवल्स कसे असतात, कशा पद्धतीने ती ऑर्गनाईज केली जाते आणि कशा पद्धतीने ती स्पर्धा भरवली जाते, तुम्हाला कोणकोणत्या भागातून तिथे जावं लागतं आणि फायनल पर्यंत पोहोचावं लागतं?
0: पहिल्यांदा नगर जिल्ह्यात म्हणजे जिल्ह्यातले जेवढे मलखांब खेळाडू आहेत तेवढे सगळे युनिव्हर्सिटीचे असतात ते आणि ते सगळ्यांची स्पर्धा होती. त्याच्यातून पहिले 6 विद्यार्थी घेतले जातात, त्या 6 सिलेक्शन वरती होतं, ते नगरचं प्रतिनिधित्व करतात वरती एकदम पुणे विभाग. मग नंतर विभागाची कॉम्पिटिशन येते, पुणे विभागामधून नाशिक कोल्हापूर असे 4 असतात, त्याच्यातून प्रत्येक 6 विद्यार्थी आणि त्या सगळ्यांमधून 6 x 36 अशा सगळ्या विद्यार्थ्यांमधून वापस 6 घेतले जातात, ते आपल्या पुण्याचं नेतृत्व करतात.
1: ओके.
0: आणि मग ऑल इंडियाला सिलेक्शन होतं आणि ऑल इंडिया मधून पण जेवढे इंडियामधले तेवढे सगळे प्लेयर देत असतात आणि त्याच्यातून नंबर काढले जातात.
1: मग ती स्पर्धा कशी होते, म्हणजे लेवल वाईज होते की तिथं एकच पडाव असतो तुम्हाला फायनल?
0: ती पण असते, पॉईंट असते, तसे रोप मलखांबचे 10 असतात आणि पोल मलखांबचे 10 असतात. पोलमध्ये आपल्याला 10 8 or 7.5 पर्यंत ॲव्हरेज रेंज असते आणि मग इकडं पण रोपमध्ये पण तेवढीच रेंज, एकदम टोटल 16-17 झाली तरी आपण कॉम्पिटिशन कुठेतरी लेवलमध्ये असतो. मलखांबमध्ये रोप मलखांबमध्ये प्रामुख्याने बघितलं तर 18 करावं लागतात 1.5 मिनिटात आणि पोल मलखांबमध्ये 17 करावं लागतात.
1: त्यातला कोणता पॉईंट तुला आवडतो? तू आता 18 वेगवेगळ्या योगासन असतील जे की रोप मलखांबवरतीच तुम्हाला करावे लागत असतील, त्यातला तुझा आवडता प्रकार कोणता की ऑल टाइम फेवरेट आहे तो?
0: माझा चक्रासन, म्हणजे ज्या प्रकारात आपण मानेत पाय घालून वरती बोंडावर हात धरून एकदम पाय पुढं करत सरळ असतो तो प्रकार माझा आवडता
1: आहे. ओके ओके. आता त्याचसोबत आपल्या करिअर मध्ये किंवा स्पोर्ट मध्ये सगळ्यात मोठी भूमिका असते ती म्हणजे आपल्या कोचची. कारण कोच नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. अनेकदा अनेक विद्यार्थ्यांना कोचिंग सुद्धा व्यवस्थित मिळत नाही. तर कशा पद्धतीने तुला कोचिंग मिळाली? कोच कोण होते तुझे?
0: जामखेडचे बबलू असतात ते काय, हे माझे आधीपासूनच कोच होते. त्यांनीच मला मर्दानी खेळायचे धडे दिले. पहिल्यापासूनच त्यांनी मला शस्त्रविद्या ते सगळं शिकवलं आणि त्यांनी माझ्यातली कला ओळखून तेच मला म्हणले की तू मलखांबमध्ये देखील एवढेच

0: प्रॅक्टिस करू शकते आणि मोठं शिखर गाठू शकते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मलखांबमध्ये प्रवेश घेतला. आणि जसे म्हणजे आधी मी जेव्हा स्पर्धा म्हणजे सुरुवातीला कोणी हारतं कोणी जिंकतं अशा अनेक वेळा खचून गेलेली मी, त्यांनीच मला वापस प्रोत्साहन दिलं नाही तू करू शकतेस म्हणून. त्यांच्यामुळेच आज मी या क्षेत्रापर्यंत आणि इथपर्यंत पोहोचू शकले.
1: आणि आता कॉलेज लेवलमध्ये कोण करतं तेच की वेगळे?
0: नाही, कॉलेज लेवलमध्ये आमचे कॉलेजचे प्राध्यापक स्पोर्टचे मोहिते सर आहेत, ते कॉलेजचे सगळे खेळायचं बघतात आमचं.
1: आता तू तुझ्या कोचकडून कोणती एक विषय तुझ्या
0: त्यांच्याकडून म्हणजे कितीही अडचणी आल्या तर त्यांना घाबरून न जाता एकदम फेस करायचं, कोण काय म्हणाल ह्याच्याकडे दुर्लक्ष करता आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने करायला हवं.
1: नक्कीच. आता आपला हा शो आहे कॉलेज कट्टा, म्हणजे कॉलेजच्या गमती जमती आपल्या या शो मध्ये असणारच आहेत. तर प्रॅक्टिसमुळे आणि तुझ्या स्पोर्ट्समुळे कधी कधी असं झालंय का की फेस्टिवल्स असतील, ट्रिप्स असतील किंवा फ्रेंड सोबतचा जो टायमिंग असेल एन्जॉय करण्याचा तो हुकलाय किंवा तो कधी मिस झालाय?
0: अनेक वेळा झालंय असं. म्हणजे मैत्रिणी काय काय वेळेस तर तू नुसतं गेमवरच फोकस करती, आमच्याकडे लक्ष देत नाही, तुला माहित पण नाही तुला मैत्रिणी आहेत म्हणून. म्हणजे एकदम असं मैत्री तोडायसारख्या बोललेल्या आहेत काही काही वेळेस, पण त्यांचं पण ऐकून घेतलं, त्या पण कधी कधी समजून घेतात मला. त्यांच्यासाठी टाइमच नसतो, ते सगळे एकत्र फोटो काढतात, हे करतात, तुम्ही कधी गेलात हे सुद्धा मला कळत नाही. त्यांनी फोन केलं तर माझ्याकडे आधी फोन पण नव्हता आणि जेव्हा मी प्रॅक्टिसला होते तेव्हा आता मी आल्यापासून इथं फोन घेतलाय.
1: आणि कॉलेजमध्ये तू गेल्यानंतर तिथलं लाईफ कसं असतं, तिथलं फ्रेंड झोन कसं आहे तुझा? म्हणजे स्पोर्ट्स मधलाच आहे की प्रत्येकाचं वेगवेगळं करिअर आहे?
0: प्रत्येकाचं वेगवेगळं करिअर आहे. आता मी जास्त तर कॉलेजला जातच नव्हते, पण माझ्या गेममुळेच माझं नाव पडलं तिथं. मलखांब म्हणलं की सगळ्यात पहिलं आमच्या कॉलेजमधून मी एकटीच होते, त्याच्यामुळे माझी ओळख पडली आणि तिथं पण भरपूर मोठं फ्रेंड सर्कल झालंय माझे. म्हणजे मी जरी त्यांना ओळखत नसले तर सगळं कॉलेज मला माझ्या गेममुळे ओळखतं.
1: नाही, आणि हे नाव कमवणं फार गरजेचं आहे. आपण कशा ना कशामध्ये आपली कला जोपासणं, अनेकांना वेगवेगळ्या कला असतात प्रत्येकाच्या मध्ये, आणि तुझ्यामध्ये ही खेळाची कला आहे, खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि आता एक महत्वाचा प्रश्न येतो की रोजचा प्रॅक्टिस आणि फिटनेस रुटीन कसा होता तुझा, डाएट प्लॅन काय होता त्यांनी दिलेला असेल?
0: आम्ही सकाळचा डाएट घ्यायचो, त्याच्यामध्ये भिजलेले कडधान्य असायचे, मटकी मूग हुलके असे इतर पदार्थ, शेंगदाणे हरभरा. ते आमच्या वस्तांनी सांगितलं की रोज प्रॉपर डाएट घ्यायचा, ते आमच्याकडे स्वतः बसून खाऊन घ्यायचे, जर खाल्लं नाही तर छडीने मार पण द्यायचे.
1: अरे वा. आता त्याचसोबत एक महिला खेळाडू म्हणून, तू एक मुलगी आहेस आणि एक महिला खेळाडू म्हणून फिटनेस आणि त्याचसोबत सेफ्टी ह्या दोन्ही सांभाळताना काय काळजी घ्यावी लागते?
0: म्हणजे अनेक वेळा अशा अडचणी आलेल्या आहेत की नाही खेळामध्ये आपण म्हणजे शॉर्टवर वापस म्हणजे इनसिक्युअर फील झालेलं आहे, पण आम्ही जेव्हा बाहेर कार्यक्रमाला जायचो तेव्हा पण आपल्या गेमवर फोकस असल्या त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरी आपण आपल्या एमकडं लक्ष देऊन त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तरी असं काय.
1: बरोबर. आता आत्ताचं जे जग आहे ते सगळं सोशल मीडियाचं जग आहे. अनेक वेळा काय होतं की अनेक जण म्हणतात की अरे यार हा असा असा स्पोर्ट आहे का काही नाही, आम्ही युट्यूबवर बघून शिकतो किंवा सोशल मीडियावरून शिकतो. पण तू त्यांना काय सांगशील की ऍक्च्युअल सोशल मीडिया आणि रिअल लाईफ यातला काय फरक आहे?
0: म्हणजे या खेळामध्ये योगासन आपण ते सगळं करणं गरजेचं आहे, आणि खेळामध्ये घुसलं तरच आपल्याला त्याच्यातली भूमिका कळू शकते, आणि ऑनलाईन बघून हे सगळं शक्य नाही होऊ शकत.
1: तेवढं डेडिकेशन आपण ऑनलाईन मध्ये नाही करू शकत, कारण कोणी ऍक्च्युअल पाहिला तर नसतंच आपल्याला तिथे. ओके. आता आज सुद्धा अनेक मुली आहेत, ग्रामीण भागातील असतील शहरी भागातील असतील, की त्यांना स्पोर्ट्समध्ये यायचं आहे, अनेक वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये त्यांना यायची इच्छा आहे, पण अजून सुद्धा काही ठिकाणी त्यांना चान्स मिळत नाही. तर मग याबद्दल तुझं मत काय आहे?
0: त्यांचा जर फॅमिलीचा सपोर्ट असेल तर त्या करू शकतात, आणि त्यांचीच इच्छा असेल तर ते आई वडिलांना देखील म्हणू शकतात. आपल्या आई वडिलांचा सपोर्ट असेल तर आपण कोणती पण गोष्ट हासिल करू शकतो, ते त्यांना सांगणं
1: सगळ्यात महत्वाचं आहे. आई वडिलांचं मन वळवणं आपल्याकडे.
0: 700-800 रुपये घेतले जातात, तेच आमच्याकडे म्हणजे निःशुल्क फक्त शिकवलं जातं 200 रुपयात.
1: आता गव्हर्नमेंट सुद्धा मुलींच्या आणि त्याचसोबत स्पोर्ट्स मध्ये ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी आता ते सुद्धा जागरूक झालेलं आहे. मुलींनी आता तू तुम्हाला ना फॅ खूप गरजेचं आहे, पण अनेकांचा प्रॉब्लेम असतो आर्थिक प्रॉब्लेम, अनेकांना फक्त शेती आहे, शेतकरी कुटुंबातली व्यक्ती आहेत वगैरे,

0: मग त्यांच्यासाठी अशी कोणती वेगळी संस्था काम करते का, की स्पोर्ट अकॅडमी असेल किंवा काय असेल असं?
1: म्हणजे आमच्या संस्थेतूनच एखाद्या गरीब मुलं आले त्यांना फ्रीमध्ये शिकवलं जातं, आणि संस्थेतून म्हणजे आता आम्हाला कधी कॉम्पिटिशनला जायला पैसे कमी पडले तर ते पैसे देखील आमची संस्था भरती.
0: बरोबर. आणि एक महिला खेळाडू म्हणून लोकांच्या एक्सपेक्टेशनचं जे प्रेशर आहे ते कधी जाणवतं का तुला, की बाबा आता खूप प्रेशराईज केलेलं आहे आता त्यांनी आणि आता त्यांच्यावरती खरं उतरायचं आहे तुला, असं कधी आलंय का दडपण?
1: खूप वेळा आलेलं असं, म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार आलेला आहे. आपण कॉम्पिटिशनला वापस गेल्यावर टेन्शन, जिंकू की नाही, मग नाही जिंकलो तर लोक काय म्हणतील, जिंकलो तर काय म्हणतील. पण माझ्या आईचा सपोर्ट होता, काही पण हो, लोकांचं काय नाही, आपलं आपण करायचं.
0: या स्पोर्टमुळे पर्सनली तुझ्यामध्ये काय चेंजेस आलेत?
1: हा, अनेक वेळा म्हणजे या गेममुळेच माझी ओळख निर्माण झालेली आहे. आणि मलखांब म्हणलं की आमच्या जामखेडमध्ये नक्कीच माझं नाव घेतलं जातं, कुठेतरी आमच्या संस्थेचं नाव घेतलं जातं, असे अनेक बदल झालेत. म्हणजे आधी जेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं आणि या गेममुळे मला तेवढी ओळख निर्माण झाली.
0: किती वर्षापासून करतेस हा, म्हणजे शाळेत असल्यापासून की कॉलेजला आल्यापासून?
1: मी 11वीला होते तेव्हापासून, आता मी 2nd year ला आहे. म्हणजे आपण बघितलं तर मुंबई पुण्याच्या मुली ज्या असतात त्या पहिली दुसरीपासून करतात, पण मी अगदी 4 वर्षात तिथपर्यंत पोहोचले, ते रोजच्या नियमित सरावामुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे.
0: आणि योग्य मार्गदर्शन मिळणंच फार गरजेचं आहे, तर मार्गदर्शन व्यवस्थित नाही मिळालं तर मग आपला रस्ता कुठेतरी हुकतो. तर त्याचसोबत मुलींना स्पोर्ट्समध्ये येताना सगळ्यात मोठा अडथळा कोणता वाटतोय तुला?
1: लोक काय म्हणतील हाच सगळ्यात मोठा प्रश्न असतो, पण जर आपण करायचंच ठरवलं तर आपण खरंच करू शकतो.
0: मग असे सांगितल्याप्रमाणे की स्पेशली स्पोर्ट्समध्ये त्यांना करिअर करायचं आहे मुलांना, मुलींना, पण कधी कधी असं असतं की नाही, त्यांना पर्टिक्युलर एका क्षेत्रातच करायचं असतं. जसं की आता रोप मल्लखांब, अनेक मुली मी पाहिल्या आहेत माझ्या आयुष्यात सुद्धा की त्यांना रोप मल्लखांबमध्ये जायचं आहे, पण मग ते जर त्यांना करिअर करायचं असेल तर सुरुवात नेमकी करायची कशी, स्टेप बाय स्टेप कसं करायचं त्यांनी?
1: म्हणजे पहिल्यांदा तर आपण जिथं सराव घेतो ते ठिकाण बघून यायला हवं, आणि जर आपल्याला ते योग्य वाटलं तर आपण रोज तिथं जायला हवं, आणि जे कोच सांगतील त्यांचा योग्य सराव, म्हणजे प्री वर्कआउट असेल, योगासन असेल, ह्या सगळ्यांचा सराव करून आपण वापस त्या क्षेत्रात उतरू शकतो. हळूहळू जमल, एक एक प्रकार जसं जसं शिकल तसं हळूहळू आपण करू शकतो.
0: जर तू आज रोप मल्लखांबमध्ये नसतीस तर तू कोणतं करिअर निवडलं असतंस?
1: मला खरं तर नीट करायची होती, पण घरची फायनान्शियल कंडिशन बघता मी जरा टर्न अप घेतला गेम, आणि गेम क्षेत्रातून वापस मी स्पर्धा परीक्षा करायला लागले आता. आणि मी आज कुठेतरी, मग जर नीटमध्ये असते तरी कुठेतरी डॉक्टर फील्डला असते.
0: आणि मग आता तू स्पर्धा परीक्षा तर करतेच, आता त्या स्पर्धा परीक्षेतून तुला साध्य काय करायचं आहे पुढे जाऊन?
1: म्हणजे आता माझी पुढच्या महिन्यात खेलो इंडिया कॉम्पिटिशन आहे, अशाच म्हणजे अनेक स्पर्धा खेळून मला खेळाडू कोट्यातून कुठेतरी जॉब लागायचा, असं गव्हर्नमेंट पोस्ट घ्यायची.
0: गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करतेस? ओके. आता मोबाईल आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये कसं आहे की ज्या आता तरुण मुली आहेत त्यांचं लक्ष खेळापासून दूरच गेलंय. आता आहे तर काय की बाबा एकतर सोशल मीडियावरती तुम्ही रील्स बनवा. आपण पाहतोय की स्पोर्ट्समध्ये कल मुलींचा फार कमी आहे, तर जर त्यांना आता स्पोर्ट्सकडे वळवायचंय तुला तर तू त्यांना काय सांगशील, त्यांचा इंटरेस्ट कसा त्याकडे वळवशील तू?
1: जर आपण फोनचा वापर कमी केला तर ग्राउंडवर कुठेतरी गेलोत तर आपली देखील आवड निर्माण होऊ शकते त्या बाबतीत. आणि जर आपण दुसऱ्या करताना बघितलं तर कुठेतरी आपल्याला पण वाटतं की नाही आपण पण करायला हवं, मग असे म्हणजे दुसऱ्या फोनवर काही न बघता की आपल्याला क्षेत्रातील म्हणजे ॲथलेटिक्स असू, कोणचे रनर असू, ह्यांच्या बाबतीत थोडीफार माहिती बघितली तर आपण गेमकडे जाऊ शकतो, ओळू शकतो.
0: ओके. तुझ्या कायम आठवणीत राहणारा एखादा किस्सा सांग स्पोर्ट्स बाबतीतला, की जो तू कधीच विसरू शकणार नाहीस.
1: तो जेव्हा मला स्पर्धेला जायचं होतं, माझ्या पायाला पूर्ण जखम झालती, आणि तेव्हा मला कोणी सपोर्ट केला, आणि मी कशाप्रकारे तिथं खेळले, म्हणजे इतकी जखम होऊन पण, म्हणजे माझ्या पायातून रक्त थांबत नव्हतं एवढं दुखापत झालती मला. अगदी मला उठायला सुद्धा येत नव्हतं, मला म्हणजे आमचे सर हाताला धरून चालवत होते, एवढी माझी कंडिशन झाली. तरी 4 दिवसाची जखम मी रिकव्हर करून वापस स्पर्धेत नंबर आणला, हे एकदम असं म्हणजे खोटं बोलल्यासारखंच आहे पण हे खरं आहे.
0: नाही नाही ऑब्विसली अनेक वेळा असं असतं की जेव्हा तुम्हाला मोठं काहीतरी गाठायचं असतं अशा अडचणींना तुम्हाला सामोरं जावंच लागतं. आणि त्याचसोबत मग कॉलेज लाईफ मधली एखादी कोणती आठवण आहे?
1: कॉलेज मधली म्हणजे अनेकदा फॉर्म भरताना खेलो इंडियाचा काही काही वेळेस अडचणी आलेल्या आहेत, तेव्हा सरांनी पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे मला. म्हणजे खूप वेळा फॉर्म चुकलेला असला तरीही सरांनी म्हणजे न कोणता काम काढता, म्हणजे स्पोर्टची विद्यार्थी म्हणून प्रत्येक सरांनी माझ्याकडे लक्ष दिलेलं आहे कॉलेजच्या. आता आमच्या कॉलेजला पुरस्कार देखील भेटलेला आहे जिल्ह्याचा.
0: लहानपणी तुझा स्वभाव कसा होता? आता जशी शांत आहेस तशीच शांत होतीस की खोडकर होतीस तू?
1: मी आधीपासूनच खोडकर असं सगळं म्हणते. आणि लहानपणी मला म्हणजे असलं झाडावर चढायचं, कुठं पळायचं असल्या गोष्टीच इंटरेस्ट होता.
0: म्हणजे लहानपणापासूनच धाडची आहेस तू. आता आपण पाहतोय की समाजामध्ये अनेक गोष्टी होतात मुलींबाबतीत. आत्ताच रिसेंटली नसरापूरची घटना तुला माहित असणार आहे, लहान मुलीवरती अत्याचार झाला होता, तिचा खून करण्यात आला. अशा घटना थांबवण्यासाठी मुलींनी फिजिकली किती फिट पाहिजे?
1: मुलींनी शस्त्रविद्या शिकली पाहिजे, ज्या प्रकारे तलवार असू काठे असू म्हणजे योग्य आपल्याला योग्य ठिकाणी योग्य तो वापर करायला हवा त्या कलेचा किंवा त्या युद्धाचा. म्हणजे शस्त्रविद्येकडे जरा लक्ष द्यायला हवं. म्हणजे त्यांचं राहणीमान त्याच्यावर पण बरंच काही डिपेंड असतं. आपण कसं राहावं याच्यापासून सगळा विचार केला जातो.
0: बरोबर आहे. आणि आता तुझं पुढचं भविष्यातलं विजन काय आहे? पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे पाहतेस?
1: मी PSIच्या ठिकाणी पाहते. मला MPSC द्यायची ह्याच्यातून. म्हणजे सध्या तर मी गव्हर्नमेंट पोलीस भरतीच करणार आहे, त्याच्यानंतर मग मोठे काहीतरी पोस्ट हासिल करायची मला. म्हणजे आमच्या सगळ्यांनी गुरु असू, माझे मम्मी घरचे सगळे असू, सगळ्या फॅमिलीला वाटतं मी काहीतरी मोठं करून. सगळ्यांनी माझ्याकडून खूप काही अपेक्षा ठेवल्यात. आणि नक्कीच म्हणजे छोटी पोस्ट घेतली तर नंतर मी कधीतरी 2 वर्षात ती पोस्ट देखील गाठन, 5 वर्षात मी कुठेतरी मोठ्या पोस्टला असेल
0: नक्कीच. आणि हे तुझं स्वप्न पूर्ण होणारच आहे, कारण एवढ्या कष्टातून तू पुढे येतेस आणि एवढ्या कष्टातून तू अनेक गोष्टीमध्ये तुझा जो सराव आहे तो पूर्ण करतेस, कॉम्पिटिशन आहे हे तू पूर्ण करतेस. माझ्याकडून तुला ऑल द बेस्ट आहे. आणि तर शेवटी आपल्या रेडिओ नगरच्या श्रोत्यांना, खास करून मुलींना आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलींना तू काय संदेश देशील?
1: तुमची घरची कंडिशन असेल तर खरंच तुम्ही गेममध्ये उतरा. कुठेतरी योग्य मार्गदर्शन भेटल तर खेळामध्ये तुम्ही देखील करिअर करू शकता. प्रत्येक क्षेत्रात खेळाडूंना 5% आरक्षण आहे. आणि आपण आपल्या गेममध्ये फोकस केला तर आपण नक्कीच कुठेतरी यशाची शिखर गाठू शकतो. एवढं.
0: थँक्यू सो मच स्नेहल. तुझ्यासारख्या मुली आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहेत. मेहनत आणि जिद्द असेल ना तर मुली कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाही. आणि हे तू सिद्ध करतेस, पुन्हा पुन्हा तू सिद्ध करतेस. एवढे मेडल्स तू घेतलेस त्यावरून हे सिद्ध होते की तू खूप एक मेहनती आणि जिद्दी मुलगी आहेस. तर तुझ्या पुढील वाटचालीसाठी आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आताच आपण स्नेहल हिच्याशी भरपूर अशा गप्पा मारल्या, खूप गोष्टी आपण जाणून घेतल्या. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी कॉलेज कट्टा या आपल्या लाडक्या शो मध्ये, संडे स्पेशल शो मध्ये, पुन्हा एका नवीन व्यक्तिमत्वासोबत आणि भरपूर अशा नवनवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. किस्से नाटकातले या रविवार विशेष शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, किस्से नाटकातले या शो मध्ये आज आपण ऐकणार आहात अहिल्यानगर येथील डिजिटल क्रिएटर, अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विराज औचिते यांच्याशी महेश खताळ यांनी मारलेल्या गप्पा.
1: नमस्कार, मी महेश खताळ. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपला शो चालू झालाय किस्से नाटकातले, आणि आज आपल्यासोबत असे नाटकातले वेगवेगळे किस्से सांगायला अहिल्यानगरचा कलाकार विराज औचित्य, ज्याला आपण सगळेच ओळखतात की त्याने आधी खूप नाटकामध्ये एकांकिकेमध्ये काम केलंय, आणि आज इंस्टाग्रामवर ज्या रील्स येतात तर अहिल्यानगरचा रील स्टार असा विराज औचित्य आपल्यासोबत आहे. तर नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: तर आपण एक सुरुवातच अशी करूयात, आता तू रील स्टार म्हणून काम करतोय, बऱ्याचशा सिनेमामध्ये पण तू काम केलंय, पण एक नाटकाचा प्रवास कसा होता तुझा?
2: मला नाटकापर्यंत यायला जरा 3-4 वर्ष लागली. म्हणजे जेव्हा मी शाळेत असताना एकांकिका मला विशेष नव्हता माहीत, पण ती गॅदरिंग असायचं, त्यात नाटक असायचं. मी त्यावेळेस लहान होतो आणि जो आजूबाजूचा जो काही सर्कल आहे का, त्यांना हे नाटक आहे हे माहीत नाही, फक्त हे काहीतरी गॅदरिंगचा कुठला तरी भाग आहे, याला डान्स म्हणतात, आणि छोटंच स्किट असं त्याचं नाव होतं. ते करायचो. 10वी नंतर डायरेक्ट सिनेमाचे स्वप्न पाहायला लागलो. आता नाटकाचा जर विषयच होतोय हा, तर मला सांगायला म्हणजे अभिमान वाटतो की माझ्या आजोबांचा आहे ना, सखाराम जानाजी औचित्य यांचा तमाशाचा फड होता.
1: म्हणजे असं म्हणता येईल की आजोबांपासूनच कलाकार आहे म्हणून.
2: पण तो खूप जुना काळ होता, त्यांचा काळ होता, आणि त्यावेळेस TV वगैरे होते पण नॉर्मलच असावेत. 100 घरांमध्ये एखादं कुठेतरी टीव्ही असायचं गावात, बघा ते सरपंच एकच टीव्ही लावायचं, अख्खं गाव यायचं पाहायला. त्या काळातली गोष्ट आहे, तालुक्यात जिल्ह्यात की आजोबांचा तमाशा असायचा, सगळे गण गवळण वग हे सगळे घरातच असायचं. खूप लहान होतो आणि मला ते घरी अजून पण पायनी पेटी वाजवतात, जुनी ढोलकी
1: पायपेटी म्हणायची,
2: पायपेटी.
1: बरोबर.
2: स्पष्ट काय बोलतो, कारण जे लोक ऐकत असतील त्यांना माहित नाही ना. आता ते जुन्या गोष्टी आत्ता नाहीत, आत्ता काही स्टेज शो सुरू झालेत, म्हणजे ना फोक आख्यानसारखे, तिथं आपल्याला पाहायला भेटतात की तुंतन पण वाजवतेत आणि ती पायपेटी पण वाजवतेत. ते सगळ्या गोष्टी होत्या, मी जवळून पाहिलेल्या आहे. आणि घरात त्यांच्या नंतर मग कुणी असेल कलाकार तर तुम्ही, वडील जेव्हा कॉलेजला होते तेव्हा ते करायचे छोटे मोठे गॅदरिंगला इकडे तिकडे काम करायचे, पण ते खूप नाही, एक छंद म्हणून. पण त्याच्यानंतर मी आलो, आजोबा गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी थांबल्या आमच्या, आणि नगरमध्येच केडगाव भागात राहतोय मी. आणि मी 7वी 8वी असतानाच मी अंबिका शाळा आहे नगरमध्ये केडगावमध्ये, तर तिथे शिकायचो, तिथून मी हे सगळ्या गोष्टी करायचो, डान्स वगैरे या सगळ्या गोष्टी. 10वी नंतर आपल्याला करायचं याच्यात काम, पण आपल्याला डायरेक्ट सिनेमात काम करायचं, काहीच नाही माहितच नाही कसं असतं, कुठून घुसायचं काय. पेपरला ऍड आली होती की सिनेमासाठी कलाकारांची गरज आहे, तर परिस्थिती आमची खूप काही ही नव्हती, जेमतेमच होती. तर गेलो ऑडिशनला, 6वी भागात ऑडिशन होतं. किस्से म्हणजे ते नाटकच होतं, ते म्हणजे जिथं गेलो का ते पण नाटकच होतं,
1: म्हणजे सिनेमाच्या नावाखाली
2: ते वेगळेच अभिनेते होते.
1: बरं,
2: पुढं कळलं तुम्हाला काय. तिथं गेलो आणि असे छान छोटासा हॉल होता, सगळ्या कलाकारांचे फोटो लावले होते, निळू फुले झाले, मकर नानसपुरे, अशोक सराफ, आणि बसवलं मला, माझे आई वडील दोघं पण होते. मला म्हणजे काहीतरी सादर कर. त्या काळात 9वी 10वीच्या दरम्यान मी मिमिक्री करायचो, निळू फुले यांचे त्यांचे आवाज काढायचो, पण याला मिमिक्री म्हणतात हे मला कळत नव्हतं. ते म्हणले काहीतरी सादर कर, म्हणलं मला आहे ना दादा कोणकेचा आवाज येतो. मी सादर केलं त्यांच्यासाठी, अरे वा तुझी गरज आमच्या सिनेमात, गावातलेच पोरं घ्यायचेत आपल्याला, असं त्यांनी त्यांच्या पुणेरी स्टाईलने जरा बोलबच्चन मारले, आणि ते भारी वाटलं, चला कुणाला तरी आपल्या कलेची कदर
1: आहे.
2: त्यांनी पैसे मागितले की 25,000 रुपये भरावं लागतील. आपलं शूटिंग डोंगरगण माहिती, नगर जिल्ह्यातलं डोंगरगण आहे, त्या भागात आपलं शूटिंग असणार आहे, पैसे द्या, कारण ते रोल फक्त तुमच्यासाठी. पैसे दिल्यानंतर काय होतं, तुम्हाला कळतं की बाबा आपण कुणासोबत काम करतोय, काहीतरी दिल्यावरच आपण ते मनापासून काम करतो, असं त्यांनी मला त्यावेळेस पटवून सांगितलं. परिस्थिती एवढी हे होती की काय पैशांचा काहीच विशेष नव्हता. घरच्यांनी इकडून तिकडून काहीतरी जुगाड करून 5,000 रुपये जमा केले, त्यांच्यापर्यंत पोहोच केले, हे मला नंतर कळलं. मग त्यांनी बोलवलं की आता तुम्ही तुमची कॉस्ट्युम हे करा, तुम्ही आता शूटिंगला जाणार आहे, नवीन कपडे घ्या. इकडे कसे त्याचे कसे तरी 5,000 देऊन टाकले, त्याच्यात नवीन आता हे की आता कपडे असे मॅनेज केले. मला हॉकी स्टिक आणायला लावलं होतं, हॉकी स्टिक आणलं, हॉकी स्टिक पण गेलो घेऊन, आणि तिथं गेल्यानंतर समजलं की माझ्यासारखे खूप लोक आहे
1: की ज्यांनी पैसे भरले.
2: 50-60 लोक होत आम्ही, 7-8 दिवस शूटिंग सुरू झालं आमचं. जो डिरेक्टर होता तो आजही डिरेक्टर आहे, आजही तो त्याचे सिनेमे येतात, तोही मला चांगला ओळखतो, मी त्याला अत्यंत जवळून ओळखलेलं आहे, पण तो काही माझी नादे लागत नाही, राम राम हाय हॅलोच पर्यंत आहे आमचं. आणि तो होता तिथं डिरेक्टर, त्यावेळेस तो काहीच नव्हता, मला वाटतं त्याची प्रॅक्टिसच असावी हे सगळं जे आम्ही होतो ते लोक. शोले सिनेमाचा रिमेक केला मराठीत आम्ही.
1: बरं.
2: माझ्यासाठी म्हणजे स्वप्न होतं ना आपल्याला सिनेमा,
1: शोले एवढा मोठा सिनेमा आहे त्यात आपण मराठीत काम करतो. हा,
2: आणि मला सांभाचं काम दिलं.
1: बरं.
2: त्यावेळेस असा बारीक कुडकुडा होतो आणि भारी वाटलं, अरे काहीतरी भारी राहू हे, काहीतरी होणार आहे आता. आणि काय घरचे पण यायचे तिथं पाहायला, त्यांना भारी वाटायचं, पोरगं आपलं शूटिंग करतंय, चांगलं चाललंय, काहीतरी हे आहे. आणि प्रत्येकाचे आई वडील काहीतरी स्वप्न घेऊन यायचे. 7-8 दिवस शूटिंग झाले आणि ते म्हणले की आता आपण जरा ब्रेक देऊ, तुम्ही घरी जाऊन आराम करा 5-6 दिवस आणि आपण परत उरलेलं शूटिंग सुरू करू, आपल्याला जवळच लगेच रिलीज करायचं आहे. सगळे गेले घरी, आता 5-6 दिवस झाले, चला आता निघायचं, तर त्यांचे फोनच आहे ना, तर मग प्रत्येक जण फोन लावायला लागला, मग ते फोन त्यांचा बंदच लागला डायरेक्ट. सगळ्यांना कळलं की अरे काहीतरी घोळे, आपल्यासोबत स्कॅम झालाय. मग सगळ्यांनी सांगितलं की आईला मला माझ्याकडून एवढे पैसे घेतले, तुझ्याकडून किती घेतले काय, सगळ्यांचे धागे कळले. जो लीडला होता का मुख्य भूमिकेत, तो जवळपास 70,000 म्हणा, 1,00,000 म्हणा, असे त्याचे पैसे असायचे. जो जास्त पैसे देतो
1: त्याला मोठा रोल दिला जर.
2: आणि म्हणलं बरं झालं आपण 5 मध्ये धाडकलो, बाकी यांचं काय. म्हणजे काही कलाकार असे होते ना, त्यांना काहीच नाही नाटक म्हणजे काय, काहीच नाही माहीत स्किट काय आहे, कसं असतं अभिनयाचे नवरस म्हणा, हे काय काहीच नाही माहीत. पण त्यांच्याकडे पैसे होते काही, एक जणाने त्याचा काहीतरी प्लॉट काहीतरी विकला होता का गाणं ठेवलं ते माहीत नाही, पण काहीतरी त्याचं देऊन तो आला होता पैसे गोळा करून, कारण त्याला त्याचं सिनेमाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. ते पण नगरमध्ये करायला भेटते. आणि तो पण लांबचा होता, म्हणजे बीड देवराय त्या भागातले नाही का.
1: बापरे. म्हणजे आणि नगरमध्ये आला होता.
2: हा, इतकं खेडेगावातले लोक, खेडेगावात तिकडे काही पोचलेलंच नाही ना, त्याला वाटलं तर काहीतरी होईल. मग सगळ्यांना सगळं कळलं. आता ह्या माणसावर जर केस करायची म्हणली तर त्यांनी सांगितलं की अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं एक कार्ड असतं,
1: ते कार्ड पाहिजे.
2: ते कार्ड असलं ना तर तुमच्या उद्या कुणी तुम्हाला फसवलं, तुमचे पैसे नाही दिले, तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट नाही दिली, किंवा शिवीगाळ झाली, किंवा भांडणं मारामारा जे काही झाले असतील, तुम्ही त्याला त्या कार्डवर तुम्ही ते महामंडळाकडून त्याच्याकडून काहीतरी कारवाई करू शकता बाबा. आणि ते मिळते 80,000 त्यांनी सांगितलेलं, जेने आम्हाला स्कॅम केला त्यांनी सांगितलं.
1: म्हणजे परत एकदा स्कॅम होता.
2: हा, मग आता पोरं म्हणते त्याच्या आईला एवढे पैसे दिलेत, कसतरी रोल भेटतो ना, आपल्याला कोण फसवणार आहे, हे पैसे देऊनच आपण एवढं याला कुठं कार्ड एवढं काढलं हे करता. हे कार्डचं ते सांगितल्यामुळे कुणाची डेअरिंग होईना ना आपण
1: कार्ड काढण्याची.
2: नाही नाही, आपण केस कशी करू, कारण त्यांनी सांगितलं ना तुम्हाला जर कुणी फसवलं तर हे कार्ड दाखवा, आणि कार्ड त्याच्याकडेच भेटत. तर मग शिकलो जरा.
1: नाही पण हा किस्सा जर तसं पाहिलं तर आयुष्यातला एक वेगळाच किस्सा होता. पण त्यावेळी एक कळालं असेल की सिनेमामध्ये काम करताना कोणाला पैसे नाही द्यायचे, एवढं तर शिकला असेल त्या किस्सेमधून.
2: तेवढं समजलं. त्याच्यावरून हे पण कळलं की आपल्याला काहीच माहित नाही, कमीच वय होतं माझं, तरी असं 17-18 वय होतं.
1: हा, म्हणजे 9वी-10वीला म्हटलं.
2: आणि जे काही लोक होते ना आलेले, जे फसली होती, कुणाची लग्न झालेली,
1: बरं,
2: कुणाची लग्न होणार होती, मुली पण होत्या ज्यांचं लग्न होऊन झालेलं होतं, सगळ्या गोष्टी त्यांना काहीच नाही माहीत. मी तरी लहान असताना मी सगळं पाहिलं
1: हो.
2: त्याचा मला आत्ता भविष्यात फायदा हो. ते झालं, स्कॅम झाला. त्याच्यानंतर मला नाटकापर्यंत अजून आलोच नाही मी. मला परत मी ऑडिशनचा मला लय नाद होता. मला तिथं कळलं ना ऑडिशन, आपण जे बोलतोय ना त्याला ऑडिशन म्हणतात. पण मला हे नाही म्हणलं तुला एवढंच येते, पण तुला तुझा बेस पक्का करायला पाहिजे, तुला नाटकात काम करायला पाहिजे, असं कुणीच नाही म्हणलं. जे म्हणतात ना ते ओरिजिनल लोक, जे नाही म्हणत ना तू ग्रेट आहे भैया, मग ते डुप्लिकेट. ते कळायला लागलं, कारण मला कुणीच नाही म्हणलं. मी इतक्या ऑडिशन दिला. एका ऑडिशन मध्ये मी सिलेक्ट झालो.
1: बर.
2: परत मला एक हिंदी सिरियल मिळाली.
1: परत एकदा म्हणजे नाटक सोडून सिरियल सिनेमा याकडेच.
2: हा, ते स्वप्न होतं तेच इकडं मी. आणि इकडं सुरू झालं माझा विषय. ऑडिशन दिलं, मला फोन आला की चांगलं झालं तुमचं, आपलं शूटिंग लगेच सुरू होते 8-10 दिवसात. आणि झालं ते शूटिंग सुरू. मला घरापाशी गाडी यायची घ्यायला, 4-व्हीलर. घरच्यांचे स्वप्न बघा ना, म्हणजे आपण 5,000 याला दिले, हा इकडं गेला आणि इकडं त्याला स्कॅम झाला, पण तरी थांबत नाही. आणि परिस्थिती अशी होती की वडिलांची नोकरी गेलेली, सगळ्या गोष्टी, घरच्या रडगाड माझं वेगळं आहे. मी अनेक पॉडकास्टमध्ये सांगितलंय, मी तर काही जास्त सांगत नाही त्यावर. आणि ती गाडी ह्याची दारात बसली सर, की सर निघाले. सगळ्यात लहान मीच सेम आता तिथं, फक्त तशीच गोष्ट आहे, फक्त घटना वेगळ्या आहे, घटनाक्रम बदलला. इथं पुण्यात वाघोली शूटिंग होतं, आता मी सिरियलचं नाव पण नाही घेत, टी व्हीला यायची ती. आणि जो लीड अभिनेता आहे का, त्याच्या बायकोच्या भावाचं कॅरेक्टर मला, आणि ते पण हिंदी सिरियल. म्हणजे आज आज मला मराठी चांगलं येतंय सगळ्या गोष्टी, पण मी हिंदीला आजही घाबरतो. जास्त वर्चस्व नाही. त्यावेळेस कसं होतं की शून्य माहिती असणारे लोक फसवेगिरीतले, त्याच्यामुळे ते वाट अरे भारी करतोय रे मी, असं झालं. मग ती हिंदी सिरियल सुरू झाली, ती करायचो रोज. पर डे मला आहे ना 500 रुपये मिळायचा. आता त्या साली म्हणजे 12-13 साली जर धरायचं झालं तर 500
1: चांगलं आहे.
2: म्हणजे आताचे किती वर्ष धरायचे आपण, 3-3.5 का 4
1: हो, 4000 पर्यंत,
2: 4000 रुपये पर डे त्यावेळेसचा. आणि भारी वाटायचं तेवढं, घराला जरा एक आधार होता माझा.
1: नाही म्हणजे पर डे रोज मिळायचं का?
2: रोज म्हणजे आता एकदा जर गेलो ना तर सलग 3 दिवस थांबायचोच मी. माझं कामच असायचं तेवढं, माझं जरा विनोदी काम होतं. 3 दिवस थांबलो की 3-3.5 हजार रुपये मिळायचे.
1: म्हणजे पैसा मिळत होता, पैसे जात नव्हते.
2: जात नव्हते ते होतं, मी म्हणलं ना ते आहे पण जरा वेगळं आहे. पण इथं असं झालं, आवते भोवते ज्या मुली वगैरे होते ना, त्यांच्या बरोबर वेगळा स्कॅम व्हायचा.
1: ओके.
2: जे की मला पटत नसायचं, अरे काहीतरी चुकीचं चाललंय. आणि ते मुलींना वेगळा स्कॅम होता ते, आता मी शब्द नाही वापरत, पण मी अरे मी परत चुकलोय. म्हणजे अगोदर तिकडे फसलो पैशांना, तिकडं आपल्या बरोबर त्यांनी घोळ केला लय मोठा, इथं आलोय इथं काम आहे,
1: पैसा मिळतोय,
2: पैसा मिळतोय, काम आहे. पण पैसा शांत बसायचा मिळतोय का काय हे असंच असतं, ही इंडस्ट्रीत हेच का, या मुली तशाचे, डिरेक्टर तसेचे का, दृष्टिकोनच चेंज झाला माझा. मग मी ते सोडलं, मी 32-33 एपिसोड केले. बघा माझ्या जागेवर आत ह्या काळात जर कोणी असताना
1: नसतं सोडलं
2: चाललंय. पण विचारांचं होत आहे काहीतरी वेगळं म्हणून आपल्याला आता हॉल होता.

0: सिनेमा सिरियल गेलो ते पण नाही, पण तसं काय नाही, हे सगळे वेगळे पोरं होते, कुणी नाटकात काम चांगलं, मग मला तिथं परत ऑडिशन आहे समोर, असे सगळेजण 100-150 पोरं बसले, त्यांच्यासमोर दिलं ऑडिशन, तेच केलं जे मी पिक्चरच्या याला केलं होतं, आणि त्यांनी मग सगळ्यांनाच घेतलं आम्हा सगळ्यांनाच. मग ते महानाटकाची प्रॅक्टिस सुरू झाली, रोज प्रॅक्टिस सुरू होती, संध्याकाळी 5 जायचो, रात्री 10 घरी जायचो, अशी प्रॅक्टिस. हे जे झालंय का ते आपल्याला ओळा असो, म्हणजे बरंच काय बघा
1: गावकरी,
0: 3 हे होतो नाटक झाले, तो प्रयोग हा दिवस असेल ते काम, ते झालं. अनेक नाटकातली दिग्ग दिसली हे त्यांना माहीतच नाही बाकीचं काय, इथून लोक सरांशी. मग माझं अर्थ अक्षर अंकिका स्पर्धा होती, त्यात आमची एक अंकिका होती शंड सूर्य नावाची, आणि तिथं त्यात मला पहिल्यांदाच लीडचं काम मिळालं.
1: बर,
0: पहिलंच नाटक होतं माझं, आता महानाट्य आहे.
1: म्हणजे एकांकिका करत असताना पहिलीच एकांकिका ज्यात तुला मुख्य भूमिका भेटली.
0: मुख्य भूमिका आणि ती केली मी, त्यात मला अभिनयाचं पण पारितोषिक मिळालं.
1: काय बात,
0: तिथून हा प्रवास सुरू झाला.
1: पण मला एक यामध्ये प्रश्न असं विचारायचा आहे की महानाट्यमध्ये सुरुवात झाली तसं जर पाहिलं तर नाटकाची सुरुवात
0: बरोबर,
1: की आपल्या सारख्या अशा कलाकारांना आधी खूप स्ट्रगल करावं लागतं किंवा एकांकिका वगैरे करावं लागतं, मग महानाट्य चान्स मिळू शकतो.
0: बरोबर,
1: तुला आधी महानाट्यात चान्स मिळाला मग एकांकिकेमध्ये?
0: उलट झालेलं आहे सगळं.
1: मला असं विचारायचं की जेव्हा पहिली एकांकिका होती, कलाकार म्हटलं की एक गोष्ट कायम घडते आपल्या आयुष्यात, पहिला प्रवेश आणि व्यंगेत छातीत धडधड होतं, जे खूप काम केल्यानंतरही जर मध्ये गॅप पडला आणि परत एकदा रंगमंचावर यायचं असेल तर छातीत धडधड होती. त्या व्यंगेत एक काहीतरी वेगळंच नाटक चालू असतं, स्टेजवर वेगळं चालू असतं. तर असा काय एखादा किस्सा आहे का की विंगेत थांबला आहे तुला माहिती आता एंट्री घ्यायची आहे आणि धडधड धडधड चालू आहे?
0: म्हणजे प्रत्येक प्रयोगाला तसं होतं माझं. मी एका एकांकिकेचे ना जवळपास 52 प्रयोग केले, त्यातही मी लीडलाच होतो. मग प्रत्येक प्रयोगाला मला अभिनयाचं पारितोषिक आहेच, म्हणजे आहेच, पण इतकी प्रॅक्टिस होऊन जवळपास 2.5 प्रॅक्टिस होऊन पण अनेक प्रयोग झाले, पण प्रत्येक प्रयोगाला ना विंगेत आहे ना ते चालूच असतं, म्हणजे छातीत असं दडपण येतं, अख्खा लोड येतो की आता काहीतरी होणार आहे, आणि सुरू राहतात की आता गणलं तर गणला, म्हणजे काय झालं तर काय करायचं काय करायचं, पण ते स्टेजवर गेलं नाही होत. ते रंगदेव
1: शेवटी,
0: हा ती जादूच वेगळी. इकडं किती आपण हे केलं ना की काहीतरी होतंय होतंय होतंय, पण ते नाही. एकदा त्या कॅरेक्टरमध्ये गेलं म्हणजे गेलं. एक किस्सा असा झाला, एका एकांकिकेत माझे आहे ना 3 कॅरेक्टर होते वेगवेगळे.
1: बर,
0: पहिला सीन झाल्यानंतर एका मध्ये काहीतरी एका मिनिटाचाच वेळ असायचा, म्हणजे दुसरं कॅरेक्टर त्याचं काम असायचं, तर मी चेंज करून लगेच यायचं. बरं, हे असं आहे की आपण आता पण खूप कमर्शियल, म्हणजे कुठल्या मला व्यावसायिक नाटकाचा जास्त अनुभव नाही काय, की त्यांचे असे एवढे एवढे लोक असतात, कारण कमर्शियल काम करणारे कमर्शियल लोक असतात, कॉस्ट्युमला वेगळे, मेकअपला वेगळे. हौशी कलाकार असल्यामुळे आपलेच पोरं जो आतमध्ये नाही स्टेजवर ते विंगेता घालायचा. हा, तर मी शर्ट काढलं दुसरं असं खपकन दुसऱ्याच्या अंगावर टाकलं, तिने पॅन्ट दिली माझ्या हातात, मी अशी घाई घाईत घातली आणि ती नाडी जी बांधायची का ती नाडीच आत गेली.
1: बापरे, आणि प्रवेश करायचा
0: माझा तिकडं तिचं काम चालू, धडधड सुरू. आणि माझी ती होती, तिला समजणच काय करावं, आता काय करावं. तिने इकडं तिकडं बघितलं, तिला सुतुळी सापडली. म्हणजे हे असं घटना होतात, पण तिथे तिथं म्हणजे एवढ्या याच्यात सुतुळी पण दिसणं, बरं, सुतुळीचा आणि त्या नाटकात
2: संबंध नाही.
0: आपण काय नाटक असेल, माईक नावाचं एकांकिका केलं होते त्यास, आणि टेबल असायचे बरोबर, ते ठीक आहे बाबा,
1: त्याच्यामध्ये उल्लेख होऊ शकतो.
0: बरं, हे वेगळंच पौराणिक नाटक होतं, यात कृष्ण पेंद्याची गोष्ट ही, यात मावशी, यात काय नाडीचा संबंधच नाही, ते याचा सुतुळीचा संबंधच नाही ना. बरं, हे टेन्शन असं आलं की आता माझं हे आणि माझी इकडे चिडचिड, अरे आवर आवर आवर हे व्हायला लागलं, म्हणजे कळत नव्हतं काय चाललंय. तिला सुतुळी मिळाली, मी अशी चड्डीवरती गेली ती पायजमा, तिने रप पॅक बांधली की तरी एक मनात होतं की
1: गडबड नको,
0: स्टेजवर गेलो काय झालं तर काय करायचं, पण आता ती रंगदेवीची जी कृपा, ते झालं, बांधली, तसाच निघालो. ते पण मला उड्या वगैरे मारून जायचे होते, मी तसाच झालंच झालं, तसाच गेलो उड्या मारत मारत मारत मारत, आणि माझं कॅरेक्टर केलं, परत असं विंगेत आलो. शेवटपर्यंत ती बँड तशीच होती, काही त्रास नाही काय नाही काय
1: नाही.
0: एकदा एका एकांकिकेचं ना मी महाराष्ट्रातून माझ्या गर्लफ्रेंडशी बोलायचो फोनवर,

0: होती. तर नेहमी माझ्याकडे छोटा पोन असायचा आणि हा जवळपास 52-53 त्याचे प्रयोग झालेले. तर नेहमी मी असं कानाला लावायचो. तर मी कानाला लावला, आता मी डायलॉग बोलणार आहे, पण कानाला लावला आणि चुकून माझ्याकडून बटन दाबलं जातं आणि माझ्याकडून फोन लागला. आता कोणाला तरी
1: बर
0: ऑन स्टेज फोन लागलाय, रिंग वाजती ट्रंग ट्रंग, इकडं माझे डायलॉग चालू, माझी धडधड आहे, उचललं तरी याला काय वाटत? म्हणजे बघा ना, हे मेंदू किती वेगळा
1: घडलेलं आहे,
0: घडलेलं आहे. आणि ज्याला फोन लावलाय का ते अमित खातळ सर, ते माझ्या समोर नाटक बघायला बसलेत आणि मला माहित नाही मी फोन कोणाला लावलाय, म्हणजे कळतच नाही.
1: बापरे.
0: आणि ते म्हणजे हे सगळं झाल्यावरती ना, प्रयोग झाला व्यवस्थित, सगळं चांगलं झालं, पण बाहेरून मला ते म्हणले, मी पाहिलं ना मिस कॉल मी त्याला दिलेला, याला कसं काय गेला बाबा, गडबडीत झालं ते.
1: म्हणला
0: तू कस काय, असं कसं काय झालं, तू कसं काय, मी तुला पाहतोय वरती, तू फोन लावतोय मला काय, मला आयलं काहीच नाही कळत. मला भीती अशी होती की दुसऱ्याने जर उचलला फोन
1: त्याचा आवाज येईल
0: आणि वरती होतो ना मी,
1: माईक
0: घोडी होती, घोडीवरती चढून माझं ते कॅरेक्टर मी बोलत असतो बायकोशी तिकडं.
1: बापरे.
0: अशा लय गमती जमती.
1: मला यावरूनच आता तू एक जो किस्सा सांगितला की एका एकांकिकेत किंवा नाटकामध्ये तू 2-3 कॅरेक्टर करत होता, प्रॅक्टिस करताना जेव्हा आपण तालीम वगैरे करतो, तर मला हे विचारायचं होतं की असं कधी झालं का की तुला कॅरेक्टर सापडलंच नाही? कारण 3 कॅरेक्टर करतो, 3 वेगवेगळे कॅरेक्टर येतं आणि ते कॅरेक्टर सापडलं नाही आणि मग आता काय करावं? कारण बऱ्याच वेळा आपलं होतं ना की या कॅरेक्टरमधून या कॅरेक्टर जायचं, अरे पण हे तिसरं. कलाकार काय करतो की त्या कॅरेक्टरवर अभ्यास करतो, ते कसं असेल काय असेल, आणि कधी कधी कॅरेक्टर सापडत नाही. पण असं झालंय का कधी की तू कॅरेक्टर एक पकडलंय मनात तुझ्या की हे असं असं कॅरेक्टर मी करणार आहे, पण काहीतरी वेगळाच गोंधळ झाला आणि त्यात तुला ते कॅरेक्टर सापडलं, असा एखादा किस्सा?
0: मी भैयाचं जे करायचो ना कॅरेक्टर, ते आता मराठी, मी मराठी, ती पण आपली नगरी मराठी, त्याच्यात भैया म्हणजे आपला त्याचा काही संबंधच नाही, भैयांकडे आपण वेगळ्याची नाही पाहतो,
1: वेगळे नाही पाहतो.
0: माझ्या कसा आणायचा लय ज्या इथून सुरुवात होती माझी की कसं तिथपर्यंत पोहोचायचं आपण. तर आमच्या तिकडे आहे ना केडगावला पाणीपुरीवाले गँगी त्यांची, मग त्यांच्या जाऊन अभ्यास विरंगुळा की काय बोलतोय, कसा बोलतोय, काय चाललंय याचं,
1: त्यांच्यासोबत बोलायचं,
0: त्याची स्टाईल कशी, हा आपलं काय दुसरं काय काय आहे आपल्याला, ऑब्झर्वेशनचंच काम होतं. मग ते जाऊन गप्पा मारणे, तू काहीतरी बोलणार, तिचं काहीतरी पकड, ती करता येते का बघू, ते ट्राय केलं, हॅलो हा हमको नाही बोलणे का, अच्छा आहे, त्याचा जो टोन होता तो पकडण्याचा प्रयत्न केला. पण इकडं तिकडं न करता म्हणजे ते असं मध्ये कुठं तरी एक मिळालं मला,
1: बर
0: ते मिळालं आणि ते सादर केलं. आणि
1: मला वाटतं माईक मध्येच तू भैया करत मला तर त्या माईक वरून तुला एक प्रश्न विचारायचा की माईक एकांकिका केली, असं नाही की आपण फक्त नगर मधल्याच लोकांनी पाहिली, बाहेरच्या लोकांनी पाहिली असं, तर असा एखादा तू जर बिहारी कॅरेक्टर करत होता तर ते कॅरेक्टर पाहून तुला कोणी बिहारी भेटला का की अरे हा याने बरोबर केलं असं?
0: नाही, मला बिहारी नाही भेटला, पण लोक म्हणायचे तू बिहारचा आहे का, किंवा तू म्हणजे
1: खरंच बिहारचा आहे काय?
0: हा, जसं की आता मी कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतोय, तर आजही मला लोक, आता मी कॅरेक्टरच करतो
1: कॅरेक्टर,
0: पण भोळे भाबडे लोक आजही मला म्हणते तू दारू पिऊन काम करतोय का, आम्हाला तेलही आवडतं तुझं.
1: म्हणजे ही तसं जर पाहिलं की शाबासकी एक प्रकार की लोकांना तू जी करतोय सादर तुझी कला तर ती खरी वाटते. आणि मला वाटतं यापेक्षा वेगळं काय पाहिजे एक कलाकाराला?
0: बरोबर,
1: तेच पाहिजे असतं ना. मला तुला अजून खूप प्रश्न आहेत आपले अजून, त्यातला मला एक असा विचारायचं की ज्यावेळेस तू तालीम वगैरे करायचा किंवा नाटकाची प्रॅक्टिस असताना, तर असं एखादा किस्सा घडलाय का की डिरेक्टर लय चिडलेत की आता काय होईल माहिती, आणि वातावरण असं गंभीर झालंय आणि काही आता ते गंभीर वातावरणात प्रॅक्टिस होत नाही हे आपल्याला माहिती आहे.
0: बरोबर.
1: आणि एखादा असा काही किस्सा झालाय का की ते वातावरण 2 मिनिटात निवडलं आणि डिरेक्टर पण एकदम खुश होऊन करायला लागला? तुझ्याकडून विनोदीच अपेक्षित आहे कारण तू विनोदी भूमिका जास्त केलेली. आता
0: नाही, आता मी ज्या सरांकडे काम करायचो संदीप दंड होते, हे कधी चिडलेले नाही मला आठवतच नाही, कारण त्यांचा स्वभावच नव्हता तसा, ते व्यवस्थित शिकवायचे, व्यवस्थित सांगायचे आणि तसंच आम्ही चालायचो. म्हणजे माझ्या नशिबात तसं चिडलेले रागवलेले तसं कुणी आलंच नाही, म्हणजे मी ज्यांच्यासोबत काम करत होतो तसं घडलं नाही काही, म्हणजे नाहीच.
1: म्हणजे तुला दिग्दर्शक चांगले भेटले
0: असं म्हणा, नाही तर काहींच लय असतं
1: हो,
0: अरे इसको ये नाही आता इसको चेंज कर लो, मग इथं नाही तसं, इथं येत नाही तरी त्याला ते घासून घुसून तो तयार होतो.
1: तयार म्हणजे आपण म्हणतो ना की एका दगडापासून हिरा तयार करणं हे काम दिग्दर्शकाचं असतं तसं पाहिलं तर. आणि ते तसे दिग्दर्शक तुला भेटले म्हणजे आज आपल्या समोर एक रील स्टार म्हणूयात किंवा एक हिरा तो आज आपल्या समोर आहे तो दिग्दर्शकामुळे.
0: मी एक एकांकिका दिग्दर्शित करीत होतो. मी तुळजापूरला एक ग्रुप आहे त्यांची बसवत होतो तेव्हा मी तर म्हणून मी जेव्हा प्रेझेंट होत होतो ना तर माझी व्हायची ती चिडचिड. म्हणजे प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. माझं पहिलं काम होतं मला ते सगळं सांभाळून करायचं. एखाद्याला येत नसेल तर मग त्याला मी व्हायचं माझ्याकडून अरे इसको नाही आता. मग ते संदीप सरांचं तसं नव्हतं ते बरोबर ना ते हिऱ्याचे बारक त्यांनाच
1: आहे. आणि मला अजून एक विचारायचं की असं कधी झालंय का की स्टेजवर गेलाय काहीतरी एक गंभीर प्रसंग चालू आहे पण विंगेत पण एक माहिती आहे तुला की स्टेजवर एक नाटक चालू असतं आणि विंगेत एक दुसरंच नाटक चालू असतं आणि सिरियस सीनला तुझी नजर विंगेत गेली आणि तुला हसायला आली पण कंट्रोल झाला असं झालंय का कधी?
0: तसं झालं नाही पण तसं जर झालं असतं तर जरा अवघड झालं असतं. एक किस्सा झाला होता आमचा की एक जणाला आमच्या म्हणजे टीम मधल्या एक जणाला झोप आली होती. तो म्युझिकला होता.
1: बर
0: त्याचं नाव ना घेते तुझा पण मित्र आहे माझा पण मित्र आहे. आणि प्रयोग मला वाटतं सोलापूर का साताऱ्यात होता कुठंतरी. आणि ते काही स्पर्धा अशा होत्या ना की रात्री 10 नंतर सुरू व्हायच्या पहाटे 5 पर्यंत.
1: अच्छा म्हणजे जशी रंग पंढरी होते.
0: आमचा काहीतरी 2:45 प्रयोग होता रात्री.
1: बापरे
0: बर सगळे थकून गेलेले नगर मधून. आणि त्यात आमचा म्युझिक जो करायचा तो अचानक गायब झाला.
1: बापरे
0: आम्हाला कळलं आता झोपलाय कुठं तरी. पण आता 15 मिनिटात प्रयोग आहे ना.
1: हो
0: आपल्याला 10 मिनिटं दिले जातात लाईट सन
1: सेट वगैरे
0: करायला. त्याच्यात हाच गायब
1: म्युझिक वाला.
0: हा इकडं की नाही का ते असं ते डिझाईन बिझाईन सगळं त्याला साफ. तो पब्लिक मध्ये कुठं नाही तो तिथं भेटला
1: शोधला. मला अजून एक विचारायचं की असे किस्से खूप घडत असतात नाटक करताना. आपण एकांकिका वगैरे करतो जेवढ्या काही भूमिका पाहिल्यात त्या सगळ्या विनोदी पाहिल्यात. असं काही जसं नाटक करताना ते भूमिका करताना तू विनोदी राहतो जसे तुझे आता रील पण पाहतो आम्ही की विनोदीच असतात. सिनेमाच्या वेळी असा काही किस्सा घडलाय का तुझ्याकडून की काहीतरी डायलॉग सांगितलाय तू विसरला. तिथं रिटेक असतो पण नाटकात रिटेक नाहीये. आणि एकांकिका करताना आता समजा सिनेमाचा आपण नंतर विषय घेऊ पण एकांकिका करताना ऐनवेळी एकतर तू तरी विसरलाय किंवा समोरचा विसरलाय आणि पंचायत झाली आता असं झालंय का कधी?
0: सिनेमाचं म्हणता का नाटकाचं म्हणता
1: कोणतं दोन्ही पैकी कोणतं?
0: म्हणजे होतं माझं कधी कधी होतं
1: रिटेक नव्हतं.
0: तिथू जाय लॉज पाशी तीच एकांकिका होती. प्रयोग चालू आहे व्यवस्थित आणि मी पण डायलॉग घेतो आहे. मी त्या फ्लो मध्येच आहे पण जे माझे वाक्य होते ते सोडून मी वेगळेच घेत होतो आणि मला कळलंच नाही शेवटपर्यंत. आणि हे प्रेक्षकांना पण नव्हतं कळत कारण ते त्याला धरूनच होतं. अल्टीपल्टी डायलॉग होते. समजा मला तू मला तिकडं जायचंय तर त्याच्याऐवजी तूच येणं इकडं असं काहीतरी खालीवर होतं इकडं तिकडं होतं. ब्लँक नाही झालो कधी अजून. म्हणजे थांबलो तरी एक जरी सेकंद दोन सेकंद जरी थांबलो ना तरी मी चालून घ्यायचो. म्हणजे
1: काही
0: तेवढी प्रॅक्टिस असायची त्याच्यामुळे ते होऊन जायचं माझ्याकडून. तसं हे नाही झालं पण हे इकडं डायलॉग वेगळे आले. ते मला दिग्दर्शकांनी नंतर सांगितलं की बाबा
1: पण ती परिस्थिती हँडल झाली. कारण काय होतं की बऱ्याच वेळा म्हणजे 100% प्रेक्षकांना स्क्रिप्ट माहीतच नसते की जे आपण डायलॉग बोलतो त्यांना असं वाटतं की हे जे करतायत ते बरोबरच आहे.
0: त्याच एकांकिकेत काय झालं शेवटचा सीन असा होता की त्यात ना मी एका मुलीला लॉजवर घेऊन जातो. तिचा बाप येतो तिथं. बाबा आमचाच मित्र आहे आकाश मुसळे म्हणून तो. तर तो आल्यानंतर आहे ना त्याचा सीन असा होतो तो मला मारतो. तू एवढा कॅरेक्टर मध्ये गेला तिने लय मारलं मला
1: त्याच्यावरती. आणि ओरिजिनल मारलं.
0: ओरिजिनल मारला आणि मी ओरिजिनल बोलत बास अरे बास ना. आणि त्याच्या कर्टन होता. कर्टन पण नव्हतं जात.
1: बापरे
0: कर्टन पण नव्हतं जात. हा मला ओरिजिनल मारतोय आणि घेतलं पचून काय. आणि ते ओरिजिनल सगळं निघत होतं माझं. अरे बाबा थांब ना ये नको ना ये असं.
1: आपण आता हौशी कलाकार आहोत आणि नाटक एकांकिका करताना बऱ्याच वेळा असं होतं की पैशांची कॉन्ट्री वगैरे करतो आपण एकत्र जमवायचे सगळ्यांनी पैसे आणि मग ते सादरीकरण होणार. आणि बऱ्याच वेळा आपल्या स्पर्धा या बाहेरगावीच असतात. तर बाहेरगावचा एखादा किस्सा सांग ना की जो आठवणीत राहिला.
0: बाहेर गावाला जाऊन माझं घरचं सांगतो किस्सा मी.

0: तो अजूनही मला त्रास होतो त्या गोष्टीचा. मी अनेक पॉडकास्टला पण सांगितलं, इथं पण सांगतो आवर्जून, आम्ही मुंबईला एका स्पर्धेसाठी चाललो होतो आणि सगळेजण ठरल्यासारखंच कॉन्ट्री करूनच सगळ्यांचं हे होतं आणि सगळ्यांची जेमतेम परिस्थिती होती आणि माझ्या वाट्याला 500 रुपये, तसं प्रत्येकाच्या वाट्याला होते पैसे. तर आता परिस्थिती आमची जरा नाजूक होती. घरी सांगितलं म्हणलं मी उद्या परवा जाणार आहे नाटकाच्या प्रयोगाला मुंबईत, तर पैसे पाहिजेत. तर आई नाही बोलली, नाही म्हटली तू तुझं बघ. पहिल्यापासून विरोध होता, नाटकासाठीच विरोध होता. आणि मग मला माहिती आहे आईचं ठेवलं, ती बर्नी जी असते ना डब्बा, त्याच्यात किती पैसे कुठं काय कधी ठेवते काय सगळं मला माहीत. डब्बा घेतला, त्याच्यातून 500 रुपये काढले. ते म्हणले अरे गॅससाठी ठेवलेत, गॅस संपलाय आपला. म्हणलं ते मला असं वाटायचं घरचे विरोध करतात काय मला, मी जे करतोय ते उद्या माझा प्रयोग आहे तिथं काहीतरी होणार आहे माझं. आणि ते मला इकडं नादन आपलं वय, त्याच्यात आपण वेगळ्या झोन मध्ये, इकडं आपले पुरस्कार व्हायचे, इकडं आपले सत्कार व्हायचे आणि इकडं घरचे तू तुझं बघ हे होतं. आणि ती आई बोलली की गॅससाठी पैसे ठेवले, तरी मी ते घेतले आणि निघालो निघालो. मुंबईला प्रयोग सादर झाला आणि काय बक्षीस काही मिळालं नाही, कुणालाच काही मिळालं नाही आम्हाला. तर आम्ही सगळे नाराज झालो, नगरला यायचं चाललं. मग आम्ही याला गेलो, ते CST का काय, आयुष्यात पहिल्यांदा मुंबईला गेलो. भारी होतं सगळं वातावरण, पण ते प्रयोग जरा नाहीच आमचं मिळालंच नाही. त्यांनी त्यांच्या लोकांना म्हणजे आमचा गैरसमज येतो, आमच्यापेक्षा भारी भारी प्रयोग झालेच असतील, पण ते वय असं होतं ना, अरे काय नाही
1: बरोबर आपल्याला नाही दिलं,
0: आपल्याला नाही दिलं म्हणजे त्यांनी त्याच्याच विद्यार्थ्याला दिलं असं ते गणित आहे वेगळंच. तोपर्यंत कळत नव्हतं ना कसं असतं हे काय. इकडं आलो, मग इकडं कुणाकडं जाय, सगळे याच्यात येण्या जाण्यात पैसे गेलेले, तिथं लाईटला पैसे लागलेले, कुणाचं काय काय. आणि काहीतरी भुर्जी होती, काहीतरी 100-150 रुपयाची भुर्जी आणली एक जणाने, ती सगळ्यांनी आम्ही खाल्ली. पण तिथं मला क्लिक झालं, आईला आपण घरून आलोय, आपण 500 रुपये घेतलोय, आपण इथं भुर्जी खातोय, पण घरचं काय तिकडं काय चालू आहे. मग ते जरा मला वेगळं झालं की अरे आपण घरच्यांसाठीच करतोय आणि आपण घरच्यांना असं समजतोय की हे आपल्याला विरोध करतात, पण तसं नाही. त्या भुर्जीनी, त्या नाटकानी आणि त्या 500 रुपयाने डोळे उघडले की आपण आपल्या घरच्यांसाठी अजून काहीतरी करायला पाहिजे. असं म्हणायला नाही पाहिजे की हे 500 शेवटचे का काय, हे 500 कधी 50,000 टाकता येईल ना ते बघायला पाहिजे. मग तिथून मी आणखीन पेटलो की काहीतरी करू राहू बासातही रडगाणं.
1: म्हणजे नाटक शिकताना आपल्याला एक गोष्ट कायम शिकवली जाते की अर्धी भाकरी रेडी ठेवा, मगच नाटकात या. म्हणजे ते खरंच काय असतं की आपण त्या नाटकाच्या ओघात करत राहतो, आपण त्यावेळेस आपली घरची परिस्थिती पण पाहत नाही आणि सध्या काय चालू तेच आपल्याला फक्त झापड आपल्या डोळ्यावर असती तेच आपण पाहतो.
0: म्हणजे नशा आहे,
1: हा
0: दारू पिलेला माणूस कसा त्याच्या झोन मध्ये असतो, पण दुनियाला दिसतंय की तू वेगळ्याच्या चाललाय.
1: ते नाटक ही एक नशाचे
0: नशा आहे, पण त्या नशेचा पण चांगला वापर
1: करता येतो.
0: नाटकानंतर पुढे तुम्हाला सिनेमा सिरियल याचे पण दार उघडले पाहिजे, तिथं पण गेले पाहिजे. तुम्ही 15, 20, 25, 40 वर्ष तेच जर करत राहिले पण त्याचा अर्थ नाही. पण ते करून जर तुम्ही लोकांना जर प्रशिक्षण देत असाल, वर्कशॉप घेत असाल, कुठेतरी मोठ्या मोठ्या शोचं मॅनेजमेंट करत असाल, त्या लोकांना चान्स देत असाल तुमच्याच विद्यार्थ्यांना, तर ते ग्रेट आहे. नाही तर तसं काय मग
1: नाही. हौशी कलाकारांचं काय होतं ना की आपण फक्त हाऊस म्हणून आपण नाटक करतो,
0: बरोबर,
1: बऱ्याच वेळा होतं. आणि नवीन पोरांचं आत्ताचं कसं झालं की नाटकात आलं, एक दोन एकांकिका केल्या, एखादं बक्षीस मिळालंच कुठं, तर त्यांना असं वाटतं की नाही आपण आता सुपरस्टार झालोत आणि आपण आता सिनेमामध्ये वगैरे करू शकतो, पण असं नाही होत.
0: त्यासाठी त्याला मुंबईला जाणं गरजेचं आहे. मुंबईला जाऊन त्यांनी
1: पाहिलं पाहिजे.
0: एक चाळ अशी की तिथं अनेक अभिनेतेच राहतात, अनेक स्पॉट बॉय त्यांच्यातच राहतात, प्रोडक्शनचे माणसं त्यांच्यातच राहतात, पण कामं कुणालाच नाही. हा जावा इथून तिकडे जातो तेव्हा त्याला कळतं की आपल्याला बरंच काय करायचंय.
1: बाकी अजून मला एक शेवटचा प्रश्न घेतो तुला की असं झालंय का कधी की नाटकाचा प्रयोग चालू आहे आणि एखाद्याची घटना घडली आणि प्रयोग, कारण तो थांबला म्हणजे वाईट हेतूने नाही, पण एखादी घटना घडते आणि आपल्याला हसायला येतो ऑन स्टेज आणि थोड्या वेळ कळून आपल्याला थांबावं लागतं, असं घडलंय का कधी?
0: तसे 2-3 किस्से बरं का. एक सांगतो, मुंबईचा जो प्रयोग होता, बंडू नावाचा आमचा मित्र होता,
1: बंडू झुंझुरके, चांगला तर ललितला, ललित पासआउट येतो
0: त्यावेळेस त्याचं बिचारायचं म्हणजे तो तिथं शिक्षणाला नव्हता आमच्यासोबतच करायचं काम. तर त्याचा सीन असा होता, तो असा झोपलेला आहे, तो माझा भाऊ दाखवलेला आहे, तो झोपलेला आहे, तो मेलेला आहे, त्याच्यासमोर मी बसलेलो आहे आणि सिरियस आहे सगळं, तो मेला मी समोर आणि मी रडतोय. आणि अचानक ना लोक हसायला लागले,
1: बापरे.
0: आणि मी म्हणलं अरे मनात असं झालं मी गणलंय वाटतं माझं काहीतरी, तिथंच नव्हतं झालं. बंडूने ना झोप मेलाय ना तो पायाव पाय घडी होती त्याची,
1: बर,
0: आणि त्यो मेल्यामध्ये त्याने घडी मोडली, एक पाय उजवा वरती होता ना डाव्या पाव टाकलेला, त्याने उजवा पाय वरून उचलला आणि परत नीट ठेवला खाली,
1: बापरे.
0: आणि मला वाटलं मी गंडलो.
1: असं
0: छोट्या छोट्या गोष्टी हे कळत नाही आपल्याला, पण ते होतं. एकदा तर रितेश म्हणून मित्र आहे आणि तो समोर असतो माझ्या स्टेजवरतीच असतो, त्याचं कॅरेक्टर गेचं कॅरेक्टर असतं आणि मी पाठीमागून येतून त्याला छेडतो, तर तो काय करतो माझ्या असे डाव्या हाताने माझा माझं डोकं पकडतो, मला उचलून खाली, मी खाली पडलो की तो आहे ना किक मारतो माझ्या पायात, ती पण जोरात मारतो. तिने किक मारली माझा आवाजाला आ, मला उरी न लागली ती आ, आणि खालून प्रेक्षकांमधून माझ्या आजीचा आवाज ए, आजीचा आवाज आला
1: प्रेक्षकांमधून,
0: प्रेक्षकांमधून ए लय लागलं ग. असे किस्से. त्याच्यानंतर मी आजी बंद केली म्हणले
1: नाही नाही, पण ते आजीचं जे आलं होतं ते मनापासून आलं होतं,
0: ओरिजिनल होतं ना, माझ्या नातवाला लाज बसली.
1: आणि असं म्हणतात की नाटकातच असं घडू शकतं कधी पण,
0: लय मजा आहे, लय मजा.
1: आणि नाटकामध्ये रिटेक नाही सगळ्यात महत्वाचं, एकदा तुम्ही स्टेजवर गेले
0: गेले गेले
1: की स्टेजवरचीच तुम्ही, आणि तिथं त्यावेळेस दिग्दर्शक पण आपल्याला थांबवू शकत नाही. तर असा एखादा किस्सा आहे का की काहीतरी घडलंय, दिग्दर्शक बऱ्याच वेळा खाली याचं बसलेलं असतं की म्युझिक आणि लाईटच्या वाल्या शेजारी, आणि दिग्दर्शकाला कळालं की हे घडलेले आहेत पण काहीतरी आता बोलता येत नाही, तर खालून इशारे चालू असते, असं काय घडलंय का?
0: तोच साताऱ्याचा सांगलीचा किस्सा होता तो, की स्टेजवरती ना आमचं ते माईकचं स्टँड असतं आणि त्याच्यात ना आम्हाला माईक लावायचा असतो, एका कॅरेक्टरला त्याच्यात माईक लावायचा असतो आणि हे चालू चालू मध्येच आहे सगळं. तर एक कॅरेक्टर होता मुंग्या म्हणून, तर तो त्याचा डायलॉग चालू आहे, आता बोलता बोलता त्यांनी माईक लावायला घेतला पण त्याला जाईनच, त्याच डायलॉगला माईक जाणं गरजेचं होतं म्हणून ते जाईनच, त्याला कळणच काय, ते इकडे तिकडे बघायला लागलं थोडस, जरा मध्ये कळायला लागलं लोकांना, म्हणजे आमच्याच स्टेजवरच्याच लोकांना कळायला लागलं काहीतरी गणेश गणेश. मग परत एक जण आला ज्याचा माईकचा काही संबंध नाही, हा पण तो स्टेजवरतीच आहे, म्हणजे काही कॅरेक्टर असे होते ना ते माईकला धरूनच खेळणारे होते,
1: बर,
0: पण जो एक कॅरेक्टर असा बाहेरचा होता जो म्हणजे फुलांच्या माळा वगैरे लावतो त्याचा माईकचा संबंध नाही, त्याने ऍडिशनल डायलॉग घातला
1: बर
0: छापमध्ये, म्हणजे ते होऊन जातं.
1: हो, कधी कधी आपण ती परिस्थिती हाताळायला जातो आणि ते निघतं ऑटोमॅटिक.
0: त्याने ऍडिशनल डायलॉग घातला, तो आला छापमध्ये माईक घेऊन, तो पण घालतोय त्याच्यात, सगळ्यांचं लक्ष त्या माईकवर, प्रेक्षकांचं लक्ष, आमचं ओरिजिनल लक्ष की हे माईक लावल्याशिवाय पुढची काही होणारच नाही, कारण त्याच्याशिवाय जातच नाही येणार. तो पण लावतोय त्याला जमाना,
1: बापरे.
0: पण मी पण तिथंच, मी पण एक दोन लाईन मारल्या याच्यात हिंदी भाषेतून, बिहारी कॅरेक्टर असल्यामुळं त्याच्यावर दोन तीन लोक म्हणजे लोक हसले, थोडीशी हशा झाली, कारण ते सगळं असं झालं ते की काय काय हायलाईट चालू आहे, म्हणजे जी एकांकिका आम्ही पाहायला आलो ना त्याच्यावर चालले, आणि ह्या स्क्रिप्टचा याचा काही संबंध नाही, हे फक्त लावून तेवढंच होतं, पण लागानच जे घडत होतं ना ते लोकांना वाटतं स्क्रिप्टचाच भाग आहे.
1: हा नाही, प्रेक्षकांना बरेच स्क्रिप्ट माहितच नसते.
0: आणि मग तो एक जण परत आला, त्याने इतके प्रयत्न केले, शेवटी लागला लागला लोकांनी
1: टाळ्या, म्हणजे त्या आपण एखादी चूक घडती त्यातूनही आपल्याला टाळ्या येऊ शकतात,
0: टाळ्या आल्या आमचे नाटक आमचं नाम रद्द झालं.
1: असं झालंय का कधी बघ, आता विनोदी भूमिका म्हटलं की आपले पंचलाईन असतात आणि टाळ्या येतात, आपल्याला ही एक गॅरंटी असते की आता टाळ्या येणार, आणि कधी असं झालं की टाळ्या आल्याच नाही आणि ज्या वाक्याला ते आपल्याला म्हणते ना इथं टाळ्याच घेणार, असं उलट झालंय का कधी?
0: होतं ना, होतं. ते आता त्या त्या समजा पुणे मुंबईचे लोक झाले किंवा आणखीन कुठं रत्नागिरीला गेलो आपण, त्या त्या लोकांचा माइंडसेट त्यांचं काय त्यांच्यापर्यंत आपण कसे पोहोचतोय त्याच्यावर अवलंबून आहे. कधी कधी गणतं आपल्याला माहिती आहे पुण्यातले लोक मुंबईतले लोक ह्या डायलॉगला हसणारच आहे किंवा आपल्याला एवढ्या 10 प्रयोगांचा आपल्याला अनुभव आहे की ह्या ह्या डायलॉग हसलेलेच आहे. तिचं जर नाही ना हसलं मग तो नटच गणतो.
1: हो
0: आईला म्हणजे काहीतरी काय काय कमी पडले असं होतं. आणि जिथं हसायची गरज नाही मग ती हसला का मग अर आपल्यात गोळ नाही प्रेक्षकांमध्ये काही जर दोष आहे असं होतं.
1: घडले असं
0: नाही म्हणजे एवढं नाही आठवत पण झालेलं आहे असं
1: बरं तुरळक तुरळक.
0: कधी कधी सिरियस सीनला पण होऊन जात ना सिरियस असतं काहीतरी रडारडीच होतं हे लोक हसो हसून मोकळे.
1: बर आज आपल्यासोबत अहिल्यानगरचा एक कलाकार विराज औचित्य आला होता आणि त्यांनी त्याच्या आयुष्यात घडलेले बरेचसे किस्से सांगितलेत जे काही हसवणारे होते काही डोळ्यात पाणी आणणारे पण होते. पण नाटकातले हे किस्से घडतच राहतात आणि घडतही राहतील अशाच आपण वेगवेगळ्या किस्से आपण घेऊन येणार आहोत. आपल्या शोचं नाव आहे किस्से नाटकातले. आज विराज आपल्यासोबत आला त्याचे मनापासून आभार आणि तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात वेगवेगळे पण चांगले किस्से घडत राहो.
0: रेडिओ नगरचे मी पण आभार मानतो आणि महेश तुम्हाला बोलवलंच खरं मला छान वाटते. इथून पाठीमागं आपण सिरियलला सिनेमाला नाटकाला भेटलोय पण ह्या ठिकाणी तू माझा इंटरव्ह्यू घेतोय मी मला कधीच म्हणजे वाटलं
1: आपण एक वेगळाच किस्सा आहे का
0: वेगळाच किस्सा आहे. नमस्कार मी विराज सयाजी औचित्य आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: मंडई किस्से नाटकातले या शो मध्ये आपण ऐकत होता अहिल्यानगर येथील डिजिटल क्रिएटर अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विराज औचित्य यांच्याशी महेश खता यांनी मारलेल्या गप्पा. या गप्पा कशा वाटल्या नक्की कळवा 90113290 या संपर्क क्रमांकावर. आणि असेच नाटकातले किस्से ऐकायचे असतील तर पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी सायंकाळी 6 वाजता किस्से नाटकातले या शो मध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आज आपण जागतिक दूरसंचार दिवस साजरा करतोय. आज आहे 17 मे 2024 आणि दूरसंचार विभाग जो खूप महत्वाची भूमिका निभावत असतो एकमेकांना वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्ट करण्यासाठी आणि भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL मध्ये कार्यरत असणारे सहाय्यक महाप्रबंधक

0: अजय पिंपरकर सर आज आपल्यासोबत आहेत. आणि सर, सगळ्यात आधी या शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: मी रेडिओ नगर आणि स्नेहालय परिवाराचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आजच्या या माझ्या कार्यरत विभागाच्या दृष्टिकोनातून जो आजचा महत्वाचा दिवस आहे त्यासाठी निमंत्रित केलं, काही चर्चासत्र आयोजित केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
0: नक्कीच सर. सर, जसं आज मी म्हणाले की जागतिक दूरसंचार दिवस आज आपण साजरा करतोय आणि हा साजरा करण्यामागे काही ना काही उद्देश आहे, उद्दिष्ट आहे, महत्व आहे, तर सगळ्यात आधी या दिवसाचं महत्व तुम्ही नगरकरांना काय सांगाल?
1: जागतिक दूरसंचार, आपण सर्वजण ज्ञात आहोत की कम्युनिकेशन हे खूप आहे. वेगवेगळ्या कम्युनिकेशन माध्यमामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे जर दूरसंदेश वहन जर कुठला करायचा असेल तर टेलिग्राफ पण आली होती. 1965 इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियनची स्थापना करण्यात गेली, तोही 17 मेचाच दिवस होता, 1766. त्यानंतर टेलिग्राफचे वेगवेगळे ऍक्ट्स तयार झाले आणि टेलिग्राफमधील प्रगती आणि उन्नतीनंतर 17 मे 1969 जागतिक दूरसंचार दिवस म्हणून त्याला मान्यता देण्यात आली आणि आपण तेव्हापासून हा जागतिक दूरसंचार दिवस साजरा करतो. यामध्ये निश्चितच मला नमूद करावं वाटतं की जागतिक दूरसंचार कम्युनिकेशन नंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर दूरसंचार विभाग माझं भारत संचार निगम, आम्हाला निश्चितच सांगायला आनंद वाटेल की 2000 कालखंडानंतर 2005 जो काही आपला रिव्हॉल्युशनरी टेलिकॉम इरा होता 1998 to 2004 त्यामध्ये साहित्य, इन्फॉर्मेशन, माहिती ही समाजापुढे उपलब्धता करण्यासाठी ह्या विभागाचं खूप मोठं योगदान होतं. त्यामुळे 2006 आजच्याच दिवसाचं नामकरण झालं की जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन, ज्याला आपण वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे असं 17 मे आपण साजरा करतो. तुम्ही विचारल्याप्रमाणे त्याचा इतिहास तर मी तुम्हाला जसं आता सांगितलाय की ITU स्थापना झाली, त्याच्यामागे काही महत्वाचे घटक होते आणि जेही आतापर्यंत हे आजच्या दिवशी तरी त्याचं निश्चितच अवलोकन किंवा त्याची विचारधारा आपल्यासमोर असायला हवी. आणि सध्या परिस्थितीमध्ये ज्याला काही आम्ही डिजिटल डिव्हाइड म्हणजे ग्रामीण आणि अर्बनमधली जी डिजिटल कम्युनिकेशनची जो मोठा गॅप आहे तो कमी व्हावा, माहिती तंत्रज्ञानाचं जे प्रगतशील आता आपली झेप आहे प्रगतीकडे, त्याच्यामध्ये समाजव्यवस्थेमध्ये संचार प्रणाली अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात जागरूकता येणं गरजेचं आहे. इंटरनेट वापरता, कॉम्प्युटर वापरता, मोबाईल वापरता, आजकाल सगळ्या गोष्टी तुमच्या हँडहेल्ड आहे, तुमच्या सगळ्या हातात तुमच्या समोर आहे आणि त्या तुमच्या हँडहेल्ड इक्विपमेंटला दुसऱ्या कुठल्या इक्विपमेंटशी किंवा संस्थेशी निगडीत असलेल्या घटनेशी तुम्हाला जे काय हवंय त्याच्याशी जी जोडण्याची प्रणाली आहे त्याच्याबद्दल समाजाने निश्चितच जागरूक असणं गरजेचं आहे. आणि अति महत्वाचं हे ज्याचा जसा आपण वापर करतो तसं ते सुरक्षित आणि योग्य डिजिटल स्वरूपातलं नेटवर्काचं माध्यम आपण वापरलं गेलं पाहिजे. आणि त्यात तुम्ही मला बोलावल्यामुळे मी तर बोलेलच की माझं भारत संचार निगम हे शासकीय 100% गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमचं ऑर्गनायझेशन आहे. इथे सिक्युरिटी हा सर्वात मोठा रोल प्ले केला जातो आणि त्या सगळ्या ज्या बॉन्डिंग्स आहेत गव्हर्नमेंटच्या त्या या खात्याअंतर्गत पाळल्या जातात. या दिवसानिमित्त एक महत्वाचं म्हणजे सांगायचं राहून जाईल नंतर चर्चासत्रामध्ये, प्रत्येक टेलिकॉम आणि इन्फॉर्मेशन डेला एक थीम दिली जाते, डिक्लेअर केली जाते की हा दिवसाचं आता ह्यापुढील ह्या वर्षामध्ये कुठल्या थीमवर लोकांनी विचार करावा कुठला, तर ह्या वर्षीची जी आहे ती डिजिटल लाईफलाईन, म्हणजे आपली वाहिनी आहे डिजिटल माध्यम आहे, त्याच्यामध्ये इंटरकनेक्टिव्हिटी, लवचिकता तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आज जो संवाद चाललेला आहे, जो आज रेडिओच्या

0: हा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आज व्यवस्थेमध्ये जाईल. त्याच पद्धतीने त्याच्यात लवचिकता आणि ते आदान प्रदान करण्यासाठी असणारी सिक्युरिटीचं मजबुतीकरण हे खूप मोठं आहे आणि त्या थीमवरच हा या वर्षीची आपण दूरसंचार दिवस साजरा करतोय.
1: नक्कीच सर, जसं आजची जी थीम आहे 2026 या वर्षाची, तर ती आपल्याला डिजिटल वाटचालीकडे नेणारी जास्त आहे आणि सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. काळानुरूप यामध्ये बदल होत गेले आणि या डिजिटल युगाला ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि या सगळ्या डिजिटल युगामध्ये आत्ताच्या घडीला दूरसंचार विभागाची भूमिका किती महत्वाची झाली आहे किंवा सेवा
0: त्याअंतर्गत जर खूप भूमिका कुठली महत्वाची असेल तर आता आमचं सगळं हे मिशन आमच्या माध्यमातून पण तुम्ही सगळ्या दूरसंचारांना हे सगळं ऑनलाईन तुमच्या मोबाईल पासून अँड्रॉइड बेस्ड काही इक्विपमेंट असतील या त्यामध्येच सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेक्नॉलॉजी जनरेशन गॅप हा फुलफिल करणे. जसं रिव्हॉल्व आम्ही तर खूप जुना व्हॉइसचा टेलिकॉम इरा, आज व्हॉइस मधनं आता व्हॉइस आहे आणि डिजिटल इरा हा चार्जेबल इरा हा किती महत्वाचा. त्यांनी लिहिलेला शब्द साठी तुम्हाला काही लागला भारतामध्ये खूप कमी तंत्रज्ञान त्यासाठी वापरलं जातं. म्हणजे जे काही तंत्रज्ञान मोबाईल सेवे संदर्भात नोट्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, उशिरा का होईना पण या आत्मनिर्भर भारत प्रोजेक्टच्या अंतर्गत सर्व आपल्या भारतामध्ये तयार झालेलं इक्विपमेंट आपण नेटवर्क आज भारतभर उभं केलेलं आहे आणि त्यामधून आपण ही मोबाईलची सेवा आणि डेटा कम्युनिकेशन इम्प्लिमेंट करतो.
1: नक्कीच, ग्रामीण भागामध्ये जर बघायला गेलं तर बऱ्याच दूरसंचार सेवा पोहोचवताना तुम्हाला काही चॅलेंजेस येत असतील किंवा काही गोष्टी समोर येत असतील, काही अडथळे येत असतील, तर ते कोणते आहेत आणि कशी त्यावर मात केली जाते किंवा काम केलं जातं?
0: खूप छान प्रश्न आहे हा आणि माझ्या विभागाशी BSNLची खूप निगडीत आहे सध्या. कारण भारत सरकारचे जे उद्दिष्ट आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागात दूरसंचार सेवा प्रदान करणे आणि भारत संचार निगम हे दूरसंचार विभागाचाच एक व्यावसायिक कॉर्पोरेटेड सेक्टर आहे. त्यामध्ये आम्ही तर सध्या मिळण्यात आलेलं आहे. जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेल की ज्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये कुठल्याही प्रदात्याचं म्हणजे त्या ठिकाणी बोलण्याची किती त्यामध्ये भारतभर 40 आलेत नगर जिल्हा केलेत जे सगळ्यावर भारत DBN प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण ती देतोय. आता तुम्ही म्हणाल की अडचण काय आहे, अगदी थोडक्यात जर संक्षिप्त स्वरूपात जर सांगायचं झालं तर डिफिकल्ट इन टेरेनची डिफिकल्टी, भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी कशी आहे त्या पद्धतीने. आज आपल्याकडे अकोला आहे, दुर्गम भाग आहे. तुम्ही आज जामखेडचा काही भाग जर पाहिला तर त्या ठिकाणी ती परिस्थिती सापडेल तुम्हाला. असे जे रिमोट प्लेसेस आहेत अशी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आमच्या विभागाने जी काही आमच्या मिनिस्ट्रीनी आयडेंटिफाय केलेली होती त्या ठिकाणी आपण म्हणजे मी तर म्हणेल की हाय कॉस्ट अँड लो ROIच्या अंतर्गत मी का हे आमचा विभाग काम करतोय की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली गेलेली आहे की जिथून मला रिटर्न ऑफ इंटरेस्ट जे येणं आहे तेही मुबलक कमी उत्पन्न राहणार आहे. शहराच्या निगडीत सप्लायचे डिफ्लिसिट्स हे तर सगळ्यांना माहीतच आहे पण आम्ही आता सोलर तंत्रज्ञान वापरतोय की जेवढी काही आमची जी टॉवर्स आहेत खेडोपाडी ज्या ठिकाणी लाईटच्या विजेच्या समस्यांचं वारंवार अडचणी होत्या त्या ठिकाणी आता सोलर इंटिग्रेशनचं काम चालू आहे. त्यानंतर तांत्रिक देखभाल ते तर क्वाईट बट नॅचरल की रुरलमध्ये मेंटेनन्सला थोडंसं हार्डशिप असतेच पण त्याहीमध्ये बऱ्यापैकी जो काही वेळ लागतो यंत्रणा सुनिश्चित आणि पुन्हा सुरळपदावर आणण्यासाठी बंद झाल्यानंतर तो थोडा कालावधी अजूनही कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि काही दुर्गम भागात शासकीय परवानग्या वगैरे आपण आता हे गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन असल्यामुळे तशी परवानगीची काही तशी अडचण कधी येत नाही. आपल्याकडे आत्ता शासकीय आपल्या जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आपण ह्या ज्या काही 168 नवीन मोबाईलच्या साईट्स किंवा नवीन उपकरणं लावली आहेत यामध्ये त्यांचा खूप मोठा योगदान पण आहे.
1: आज आपण पाहतो आहोत की सगळेच इंटरनेटचा वापर करत आहेत आणि मोबाईल तर प्रत्येकाकडे आहे, अँड्रॉइड्स प्रत्येकाकडे आहे. या सेवांमध्ये काळानुरूप कसे बदल होत गेले? म्हणजे सुरुवातीला मला आठवतंय की लँडलाईन असायचे, त्यानंतर

0: मग बटनाचे कीपॅड असणारे मोबाईल असायचे आणि आता अँड्रॉइड फोनचा वापर वाढतोय आणि त्यामुळे जसं तुम्ही सांगितलं की डेटा जो आहे त्याचे चार्ज आता आपण देतो किंवा त्याचे पैसे आपण मोजतो आणि कुठेतरी कॉलिंग फ्री झालेला आहे, अनलिमिटेड झालेला आहे, तर हा जो बदल आहे हा काळानुरूप कसा सेवेमध्ये ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये कसे बदल?
1: नाही, ग्राहक ह्या नेहमी जास्त. मी एक विचाराने जर तुमच्याशी आपण जर काही अद्ययावत हवी होती, मला हे मला नेहमी काही हवं होतं. आपल्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट प्रमाणे मी असं म्हणेल की 1980 आपण जर मोबाईलच्या सेवेबद्दलच जर आपण बोलायचं झालं, कॉपर आणि फायबर ऑप्टिक्स आता हे दोन माध्यमं जे लँडलाईन टेलिफोनच्या बाबतीत सध्या आहेत आपल्या नगरमध्ये, पण आता आपण ऑप्टिकल फायबरवर सगळी सेवा प्रदान करतो आणि कॉपर नेटवर्कवर जी काही जुनी नंबर्स आहेत ती चालू आहेत. आणि मोबाईल सेवा देताना ज्या काही तुम्ही आता मला वेगवेगळ्या बदल विचारले, निश्चितच दशकांच्या नुसार आपण बदल झाला असं म्हटलं तरी चालेल. 1980 जे दशक होतं जे मोबाईल कम्युनिकेशनमध्ये अॅनालॉग टेक्नॉलॉजीवर चालत होतं, त्याच्यानंतर तुम्ही 1990 दशकाचा विचार केला तर जिथून पुढे 1995 नंतर आपल्या कडे मोबाईल सेवा सुरू झाली, जी पण प्रायव्हेट ऑपरेटरनी त्यावेळेस सुरुवातीला सुरू केली, त्यावेळेस त्या प्रणालीला आपण जनरेशनच्या नावाने ओळखत गेलो. सुरुवातीला अॅनालॉग जे 1G त्याला 1G म्हणायचो, ती काही टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट केली नाही कारण अमेरिकेत ती वापरली जात होती. पण आपल्याकडे ज्यावेळेस मोबाईल प्रणालीची सुरुवात झाली भारतामध्ये आपल्या अहमदनगरमध्ये, तर ती 1995 काय झालं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठलीही देवाणघेवाण करण्यासाठी जे माध्यमामध्ये मला डेटाचा स्पीड हवा होता, म्हणजे मला जे काही बकेट हवी होती ट्रान्सपोर्टची मिळायची, होत गेल्या. आणि दोन रत्नपाठ संचार विभाग प्रायव्हेट सेवा यांनी पण ती टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केली, ती 2 MBPS स्पीड पर्यंत तुम्हाला ती मिळत होती. म्हणजे पाहत जाल तुम्ही नंतर आता आजचं जे आजची जी सिच्युएशन आहे, आपल्याकडे 4G आहे, BSNL सगळं 4G अपग्रेड केले, 2G 3G सेवा चालूच आहे आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारतामध्येच तयार केलेली आमच्या अलाइन इंडस्ट्रीच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स असेल, तेजस असेल आणि TCSला जे काही काम इंटिग्रेशनचं दिलं गेलं त्या माध्यमातून आम्ही सगळे 4G 4th generation नेटवर्क आम्ही उभं केलेलं आहे. तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की त्याला स्पीड जी काही तुमची रिक्वायरमेंट होती, डे बाय डे बोलण्याचं माध्यम कमी झालं आणि डेटाचं युटिलायझेशन वाढत गेलं. मग ते वाढल्यानंतर मग स्पीडची गणितावर सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली आणि मग 4G मध्ये 100 MBPS ते 1 GBPS टेक्निकली सिस्टम्स अशा डेव्हलप केल्या गेल्या, नवीन इक्विपमेंट अशी डेव्हलप केली गेली की ती तेवढी बँडविड्थ जी काही डेटा कॅरी करायचा त्याला बँडविड्थ म्हणतो ट्रान्सपोर्ट कॅरियरमध्ये, तर ती उपलब्ध करून दिली की ज्याला आम्ही आता हाय स्पीड इंटरनेट म्हणतो की ऑनलाईन स्ट्रीमिंग. तुम्ही व्हिडिओ पाहता, युट्यूब पाहता, हे पाहता, हे ऑनलाईन स्ट्रीमिंगचे माध्यम आहे जे 3G पण होतं. 3G नंतर 3.5 पण इरा होता आणि 4 पण होता, तर त्या इरामध्येही होतं. पण स्ट्रीमिंगचा स्पीड वाढण्यासाठी जी निगडीत गरज होती ग्राहकाची त्याच्यासाठी 4G आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सगळ्यांचं लक्ष असलेलं 5G. 5G तंत्रज्ञान इतर सेवा प्रदात्यांनी इम्प्लिमेंटेशन त्यांच्याकडे चालू आहे आणि मी जसं आधी अधोरेखित केलं की भारत संचार निगम दूरसंचार विभाग आम्ही स्वतः डेव्हलप केलेली जी टेक्नॉलॉजी आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत 4G ही माझी 5G+ कम्पॅटेबल टेक्नॉलॉजी आहे. माझं त्याच्यावरच टेस्टिंगचं काम आता त्या टेक्नॉलॉजीवर चालू आहे. लवकरच 5G हे सगळे जे काही बेस्ट ट्रान्समिशन स्टेशन्स आहेत, BTS आहेत, ही अपग्रेड होतील आणि निश्चितच जो काही लॅटन्सीचा पिरियड होता, म्हणजे एक घटक आहे लॅटन्सी की तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये काही अडचणी येतात मिली सेकंदामध्ये, त्या कमी होण्यासाठी 5G नेटवर्कचं एक 10 GBPS पर्यंत तरी डेटा कॅरिंग कपॅसिटी त्याची असावी अशा पद्धतीने डेव्हलपमेंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला आपण 5G याला तुम्ही आमच्या दूरसंचारच्या प्रणालीमध्ये आम्ही लेटन्सी हा शब्द वापरतो. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की 3G म्हणजे डेटा, 4G म्हणजे

0: वेग स्पीड आणि 5G म्हणजे लेटन्सी. आणि याही पुढच्या जनरेशनवर आता रिसर्च चालू आहे ITU आणि दूरसंचार विभागाचा, की ते याला 6th generation म्हणूया आपण, जे 2030 दशकात निश्चितच समोर येईल. त्यालाही युबिकिटी या नावाने आपण संबोधतो, ज्याची सर्व व्यापकता अशी भूमिका आहे की ज्यामध्ये स्पीड तर 100 MBPS दरम्यान तर निश्चितच GBPS पर्यंत नेण्याची कपॅसिटी इक्विपमेंटमध्ये असेल. आणि नवीन तंत्रज्ञान जे अवगत आणि तुम्हा आमच्या समोर मांडलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जागतिक कनेक्टिव्हिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, याचा सगळ्याचा वापर करून त्याही प्रणाली आता इम्प्लिमेंटेशन मध्ये आहेत.
1: त्याचबरोबर सर, हळूहळू आपण डिजिटल इंडियाकडे किंवा या मोहिमेमध्ये दूरसंचार विभाग सुद्धा आहे, येतो आहे, आणि याचं योगदान नक्कीच ग्राहकांसाठी खूप महत्वाचं असणार आहे. तर हे योगदान ग्राहकांसाठी किती उपयोगाचं असेल, किती फायद्याचं असेल?
0: जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होते आणि त्याच हे टेक्नॉलॉजी डेव्हलप होते ही बेस्ड ऑन युजर्स आहेत. युजरची म्हणजे ग्राहकाची, वापरत्याची, जो यूज करतोय त्याची गरज काय आहे, नीड काय आहे, नीड बेसवर टेक्नॉलॉजी पण डेव्हलप होत गेल्या.

0: टेक्नॉलॉजीचं की हवं ते इन्स्टंट एका क्लिकवर तुम्हाला उपलब्ध आहे. आरोग्यात खूप मोठा बदल झाला आहे. सगळी ऑनलाईन प्रक्रिया तुमची झालेली, आरोग्य आधार कार्ड वगैरे वगैरे हे जे काही हे सगळा त्याचाच भाग आहे. आणि फायद्यात स्पष्ट कॉलिंग, आधुनिक शिक्षण, डिजिटल आरोग्य सेवा असं तुम्ही म्हणाल, किंवा वाहतुकीमध्ये सुद्धा आता ही प्रणालीचा वापर होणार आहे. जसं माझं व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम्स वगैरे ह्या तर बेसिक्स होत्या, पण त्याही आता पुढे लेटेस्ट आणि ऍडव्हान्समध्ये आपण जातोय.
1: नक्कीच. त्याचबरोबर सर, जसं आता तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांना किंवा जे काही शिक्षण घेत आहेत अशा मुलांना नक्कीच हे फायद्याचं असेल, तर विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ते खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा योजना असतील, त्या योजनांचं रजिस्ट्रेशन असेल किंवा

0: पाहत असाल की कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण हा एक मुद्दा तुम्ही पाहिलेला आहे. ग्रामीण भागात आता त्यासाठी आमचं काम चालू आहे. मॅक्झिमम ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधाची प्रोव्हिजन करण्याचे आमचं बीएसएनएलचं खूप मोठं योगदान आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांना हवे असलेली जी इन्फॉर्मेशन आहे आधी फक्त शाळा आणि पालकांच्या माध्यमातूनच मिळायची, ती आता तुम्हाला इंटरनेटच्या इरामध्ये तुमच्या फिंगरटिप्सवर तुमच्या कडे असणाऱ्या हँडहेल्ड म्हणजे उपकरणांवर, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टॅब असेल, त्यावर तुम्हाला ती अगदी सहजपणे उपलब्ध होते. उदाहरणार्थ तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, फोरम ओपन फोरम आहे डिजिटलचा हा, त्याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी इन्फॉर्मेशन मिळते. आणि एक पर्टिक्युलर डिग्री ग्रॅज्युएशन वगैरे किंवा तुमची एक मूलभूत डिग्री तुम्हाला शिक्षण झाल्यानंतर काही कौशल्य विकासावर सध्या खूप भर आहे. म्हणजे कुठेही आपण अपॉइंटमेंटमध्ये जाऊ किंवा मला माझ्या स्वतःमध्ये जर काही बदल करायचा असेल तर माझ्यामध्ये माझ्यात किती कौशल्य आहे ते कौशल्याचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्रत्येक जनरेशनला म्हणजे कुठल्याही वयाची तिथं बांधिलकी नसताना कौशल्य विकास आधारित जो अभ्यास तुम्हाला माहिती जी आज या दूरसंचारच्या दळणवळणाच्या माध्यमातून इंटरनेट युगात मिळते ती एक खूप महत्वाची आहे. अशा भरपूर विद्यार्थ्यांसाठी सुविधा आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे सगळं आहे, ऑनलाईन एक्झाम्स होतात, त्यामध्ये दूरसंचार प्रणालीचं खूप मोठं योगदान आहे. शिक्षकांचा जो काही सगळ्यात महत्वाचा माझा अन्नदाता घटक आहे यांच्यासाठी आपल्याकडे बीएसएनएलमध्ये सांगायला मला निश्चितच वाटेल की महाकृषी प्लॅन आहे. कृषी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत कृषी प्लॅन आहे. हा जर तुम्ही विचार कराल तर मला सांगायला निश्चितच आवडेल की शेतकऱ्यांना त्यांच्या 7-12 चार मोबाईल सिम कार्ड त्यांच्या घरी दिली जातात आणि वर्षाला फक्त 1551 रुपयाचं रिचार्ज आहे. त्याला डेली 2 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस आहे. इतरही शेतकरी माध्यमातून या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आमच्याशी तर जोडली गेलेली आहेतच, परंतु तुम्हालाही माहिती आहे की शेतीविषयक सल्ला असे मोठे मोठे ॲप्स आहेत, प्रोफाईल्स आहेत की साईट्स आहेत की ज्याचा जो प्रगतशील शेतकरी आहे तो वापरतो. परंतु जो मेडिएटर आहे, आज बाजारभाव मी केलंय शेतीतनं पण मी कांदा घेऊन गेलो आहे बाजारपेठेत, तुम्हाला फिरणाऱ्या पुढील याच्यासाठी खूप महत्व, महा डीबीटी सरकारी योजनांची माहिती नोंदणी हे तुम्ही तुमचे वेल अक्वेंटेड आणि अवेअर आहेत. म्हणूनच ती दरी कमी करायचा आमचाही प्रयत्न आहे की ग्रामीण भागातला जो माझा शेतकरी आणि वर्ग आहे, ग्रामीण वर्ग आहे, त्या वर्गाने या नवीन ज्या काही तंत्रज्ञान आपण वापरतो त्याच्याशी अवगत व्हावं, जी काही डिजिटल डिव्हाइड आहे ते कमी होईल.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत, इंटरनेटचा वापर वाढतो आहे, डेटाचा वापर वाढतो आहे आणि बऱ्याच वेळा कुठल्याही लिंकवर क्लिक केल्यानंतर किंवा काही महत्त्वाचं काम करत असताना अचानकपणे सायबर फसवणूक आपली होते आणि बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही, ऑनलाईन गुन्हेसुद्धा होत आहेत. आपण स्वतः किती अलर्ट राहायला हवं किंवा यापासून नागरिकांनी स्वतःचं संरक्षण कसं करायला हवं किंवा काय काळजी घ्यायला हवी?
0: हा खूप महत्वाचा विषय आहे, कारण फास्ट डिजिटल युगामध्ये याची खूप काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक मी तर म्हणेल की तुम्हाला तुमचा निश्चितच अभ्यासही असायला हवा की ज्या ठिकाणी माझ्या काही महत्वाच्या असेट्सला धक्का बसेल, माझं कुठलंही असेट असू शकतं, फिनान्शियल असू शकतं, माझं स्वतःची रिप्लिका, माझं अस्तित्व काय आहे समाजापुढे, जे काय मी आहे, त्यामुळं मी नेहमी असं कधी कधी चर्चा जर कुठे झाली तर निश्चितच म्हणेल की सायबर फसवणूक आणि ऑनलाईन गुन्ह्यात सुरक्षित जर तुम्हाला राहायचं असेल तर जे काही हँडल इक्विपमेंट्स वगैरे ज्याचे जे काही तुम्ही वेगवेगळी माध्यमं वापरता, ॲप्स वापरता, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, इन से सोशल मीडिया, इव्हन दो मेल, बघा कुठलाही मोबाईल चालू करायचा असेल तर सगळ्यात प्रथम तुम्हाला जर मोबाईल चालू केल्यानंतर तुम्हाला जर मोबाईलला तुमची कुठली माहिती द्यायची असेल तर ती कुठली आहे? मेल. तुमच्या मेलच्या ऑथेंटिकेशन शिवाय पुढचं कुठलंही ऍप्लिकेशन तिथे मोबाईल रन होत नाही. मीन्स युअर बेसिक आयडेंटिटी इज युअर ईमेल, त्याची

0: तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचे पासवर्ड्स वगैरे मॅनेजमेंट महत्त्वाचे आहेत. आणि या सगळ्या फोरमवर तुम्ही ज्या वेळेस ब्राउज करता किंवा तुम्ही ऑनलाईन असता त्यावेळेस अनोळखी लिंक्सला क्लिक करणं नेहमी टाळा. काळजीपूर्वक स्क्रीनला वाचा. स्क्रीन टाइम कमी करा हे तर मी म्हणणारच आहे, पण जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते काळजीपूर्वक वाचा कुठेही क्लिक करण्यापूर्वी. अनोळखी कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. हे पहा, आज समाज व्यवस्थेमध्ये फुकट कोणी कोणाला काही देत नाही, त्यामुळे अशा लिंक्स पासून निश्चितच सावध रहा. एपीके डॉट एपीके फाईलचं मध्ये खूप मोठं होतं, बँकांच्या नावाने सुद्धा एपीके फाईल सर्क्युलेट झाल्या होत्या. असं डॉट एपीके एक्सटेन्शनची कुठलीही फाईल तुमच्या कुठल्याही सोशल फोरमवर आल्यानंतर ती सरळ सरळ डिलीट करणे आणि मोबाईल रिस्टार्ट करणे. आणि महत्वाचं, तुम्हाला स्वतःचं जर संरक्षण करायचं असेल, तुम्ही वेगवेगळ्या डिजिटल माध्यमामध्ये इंस्टाग्रामवर रजिस्टर असाल, फेसबुकवर रजिस्टर असाल, लिंक्डइनवर रजिस्टर असाल, ट्विटर असेल, तुमचे एक्स प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्या माध्यमातून तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करता जगासमोर. इट इज नथिंग बट यू आर गोइंग टू एक्सप्लोर युअर आयडेंटिटी ऑन अ सोशल मीडिया टू इन द वर्ल्ड. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी मेजर्स दिलेली आहेत. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असायला हवं, मी कोणाला माझे मित्र कोण आहेत दिसावेत की नाही, माझं प्रोफाईल दिसावे की नाही, ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही वापरता तर त्यात थोडं तुम्ही अद्यावतनी असावं. म्हणून एक थोडक्यात सांगायचं झालं तर फिशिंग लिंक्स पासून सावध राहा. यूपीआय ओटीपी पिन पासवर्ड कुणाला देऊ नका. आत्ता सांगितल्याप्रमाणे टू फॅक्टर टू एफ ए ज्याला म्हणतात, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ते करावं. आणि जनरली पब्लिक वायफाय मध्ये गेल्यानंतर शक्यतो महत्वाचे ट्रान्झॅक्शन जे काही सिक्युअर्ड आहेत ती टाळा. तुम्ही जिथे जिथे सिक्युअर्ड वायफाय आहे त्याचाच वापर करा. ऍप्स लावून, जी काही ऍप्स आहेत गुगल प्लेवर किंवा ऍपलवर, ही ऍप्स अनिकृत, म्हणजे कोणी तुम्हाला लिंक पाठवली त्याहून डायरेक्ट करण्यापेक्षा बेटर वे गो टू युअर गुगल प्ले, तिथे तुम्ही व्हेरीफाय करा ऍप स्टोअर, खात्रीशीर व्हेरीफाय करा. कारण एकाच प्रकारचे तुम्ही जर एखादं ऍप शोधायला गेलात तर सारख्याच लोगोचे तुम्हाला तीन तीन चार चार दिसतात. मग तुम्ही त्याचं जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे खाली, त्याचं जे रेटिंग आहे हे वाचा, हे खरंच मला युजफुल आहे का. देन अँड देन ओनली यू गो अहेड अँड युज दॅट. पण आर्थिक व्यवहार खूप काळजीपूर्वक करा. आणि सगळ्यात महत्व म्हणजे याच्यामध्ये सायबरमध्ये किंवा काही फसवणूक झाली तर आपल्याकडे 1930 नंबर आहे सायबर गुन्हे शाखेचा, त्याला इमिजिएट कॉल करून इंटिमेट करणे, अधिकृत पोर्टलवर रजिस्टर कंप्लेंट करायची. आणि सगळ्यात महत्वाचं, जर फिनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये असाल तर रिस्पेक्टिव्ह बँकेला अप्रोच होऊन आपलं सगळं जे काही व्यवहार आहेत ते बंद करण्यास सांगणे.
1: नक्कीच. त्याचबरोबर मोबाईल टॉवर बाबत ना नागरिकांमध्ये बरेचसे गैरसमज असतात. मोबाईल टॉवर नाही आहेत व्यवस्थित, किंवा त्यामुळेच रेंज येत नसेल, किंवा नेटवर्क समस्या त्यामुळे असेल. बऱ्याच वेळा कॉल ड्रॉप सुद्धा होतात, ही एक समस्या आहे. तर यासाठी काय करायला हवं किंवा याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: मोबाईल टॉवरच्या संदर्भात, म्हणजे ज्याला आम्ही बेस बीटीएस म्हणतो, बेस ट्रान्समिटर रिसिव्हर स्टेशन, की जे टॉवरवर अल्फा बेटा गॅमा हे तीन सेगमेंटमध्ये डिवाइड करून 360 डिग्रीमध्ये काम करतं, त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाचतही असाल. एक थोडक्यात जर सांगायचं असेल तर भारत सरकारचं दूरसंचार विभागाचं आणि BSNL आम्ही ज्या आगतागेत काम करतो, ह्या टॉवरचं रेडिएशनचं EMF मेजरमेंटचे फॅक्टर्स असतात. ही नेहमी EMF इमिशन जो फॅक्टर आहे तो त्याची अधिकृत तपासणी केली जाते. आणि असंही तुम्हाला जाणवले की बा नाही ह्या टॉवरपासून काही, तर असं एक पोर्टल आहे तरंग संचार म्हणून, त्यावरही तुम्ही टाकू शकता. पण एवढं निश्चित सांगेल की मोबाईल टॉवरच्या रेडिएशनपासून जे काही त्रास होतो वगैरे हे गैरसमज मतभेद असू शकतात. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे आपलं जे जागतिक आरोग्य संघटना आहे, आणि दूरसंचार विभाग यांच्या वैज्ञानिक संशोधनानुसार मोबाईल टॉवरचं जे रेडिएशन आहे, जी फ्रिक्वेन्सी सोडली जाते, ही ज्या कुठल्याही घटकामध्ये, म्हणजे कुठल्याही माध्यमातून तुम्हाला त्रासदायक नाहीये. कारण मोबाईल टॉवरमधून पडणारं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही रेज म्हणतो आपण, रेडिएशन म्हणतो, हे नॉन आयोनायझिंग फॅक्टरच्या स्वरूपात असतात. नॉन आयझिंग मोड म्हणून तुम्ही पहा मोबाईल टॉवरवर ट्रँग्युलर लावलेलं असतं पिवळ्या कलरचं, त्याच्यावर नॉन आयझिंग साईट झोन असं लिहिलेलं असतं. आणि जितका टॉवर जवळ असेल तितकं रेडिएशन जास्त वगैरे असं हे गैरसमज आहेत. टॉवरच्या खाली जर तुम्ही उभे असाल तर तुम्हाला सिग्नलची रेंज कमी मिळते, कारण टॉवरचं जे अँगल ऑफ अझ्युमिथ एलिव्हेशन जे काही सेक्टरचे असतात ते त्या पद्धतीने सगळीकडे विस्तार त्या रेडिएशनचा व्हावा अशा पद्धतीने असतात. घरात तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे मोबाईलला रेंज कमी येते म्हणजे रेडिएशन कमी असेल वगैरे वगैरे, पण ती नाही आहे. उलट तुम्ही प्रवास करत असताना पाहिलं असेल की तुम्हाला जर स्ट्रेंथ असेल तर तुमच्या मोबाईलची बॅटरी जास्त लवकर डिस्चार्ज होते. ऑब्झर्व्ड अँड सो मेनी पीपल्स हॅव माइट हॅव ऑब्झर्व्ड. म्हणजे उलट परिस्थिती आहे, फोनला रेंज कमी असेल, नेटवर्क क्षमतेपेक्षा जास्त उत्सर्जित करतोय मोबाईल, त्या पद्धतीने त्याला स्वतः ते फ्रिक्वेन्सी क्रॅप करण्यासाठी तो स्वतः जास्त प्रमाणात काम करतो. त्यामुळे तसंही नाही, वास्तवाने सुरक्षा मानकाचा निश्चितच BSNL दूरसंचार विभागाप्रमाणे दिलेले गाईडलाईन्स BSNL आणि इतर प्रायव्हेट सेवा प्रदाताही त्याचा पालन करतात. नेटवर्क समस्याबद्दल जर तुम्ही म्हणत असाल तर दूरसंचार विभागाअंतर्गत एक ऑटोनॉमस ट्राय म्हणून आहे, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे LSA अंतर्गत मध्ये सगळं मॉनिटरिंग सूक्ष्म पातळीवर याची पाहणी केली जाते. ती माही पाहिणी होते टॉवरची उभारणूक, त्याची पायाभूत सगळ्या सुविधा प्रॉपर आहेत की नाहीत, त्यांना क्वालिटी ऑफ सर्व्हिसच्या बेंचमार्कला हे उतरतात की नाही, ग्राहकांच्या काही तक्रारी ज्या काही ट्राय माय कॉल ॲप्स वगैरे असे जे काही फोरमवर येतात त्यांच्याकडे त्याची त्या पद्धतीने करतात. आणि मला ह्या ज्या तुम्ही कव्हरेजच्या बाबतीत म्हणाल तर सगळ्यांनी केलंय आणि माझ्याही BSNL आता व्हॉइस ओव्हर वायफाय ही सुविधा पण उपलब्ध झालेली आहे, ती आपण चालू केली गेलेली आहे.
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपत्कालीन परिस्थिती जी कधीही येऊ शकते, कशाही स्वरूपामध्ये येऊ शकते, या परिस्थितीमध्ये आपली व्यवस्था किती महत्वाची ठरली, एखादं उदाहरणही सांगू शकता.
0: आपत्कालीन परिस्थिती मध्ये दूरसंचार व्यवस्थेचं मी तर म्हणेल की लाईफलाईनच आहे. मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की कोळशाच्या खाणीमध्ये कम्युनिकेशन माध्यमातून सगळं उत्तराखंडातलं फ्लड असेल, आपले अल्निनो वगैरेने चेन्नई तामिळनाडू मध्यंतरी झालेला हाकार असेल, एक शासकीय गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये प्रणाली अंतर्गत काम करणारं भारत संचार निगम माझं जे ऑर्गनायझेशन आहे, तुम्ही कुठल्याही माध्यमामध्ये त्याला रेफर करा की फक्त आणि फक्त BSNL त्या ठिकाणी सेवा रिस्टोरेशन म्हणा आणि अखंडित सुरळीत ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करून देऊ केल्या गेलेल्या आहेत. अशा भरपूर घटना आहेत. आता तुम्ही एक 15 दिवसापूर्वी तुमच्या मोबाईलवर सायरन वाजला की नाही माहीत नाही, वाजला असेल तर ह्या सगळ्या टेस्ट ह्या DOT आणि ट्रायच्या अंतर्गत हे BSNL आणि इतर जे प्रायव्हेट सेवा प्रदाता आहेत त्यांना सगळ्यांना हे आहे. आणि महत्वाचं म्हणजे सॅटेलाइट कम्युनिकेशन जे काही डिपार्टमेंटच्या अंतर्गत आमच्याकडे आहे, सॅटेलाइट टेलिफोन आपल्याकडे सेवा आहे BSNL कडे, जी आज खूप चांगली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संदेशाचं सगळं उपलब्धता आहे.
1: तरुण पिढीचा विचार जर आपण केला तर युवकांनी दूरसंचार किंवा या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये करिअर करावा का, किंवा करिअरच्या कुठल्या नवीन संधी त्यांना भविष्यात उपलब्ध आहेत का?
0: दूरसंचार हा विभाग आता फक्त दूरसंचार नसून हा टेक्नॉलॉजिकली डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा आणि डिजिटल इरामध्ये सगळ्यात मोठं योगदान देण्याचं काम जर असेल तर दूरसंचार विभागाचं. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनियर म्हणून, नंतर फक्त टेलिकॉम इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण का शिकणी, IT इंटिग्रल पार्ट आहेत एकमेकांच्या दोघांचे. आज माझे स्विचेस पूर्ण आहेत, स्विचिंग प्लस राऊटिंग दोन्ही फर, म्हणजे IT फील्ड आहे, नेटवर्किंग, असे बरीच माध्यमं आहेत, भरपूर संधी आहेत. नेटवर्क आम्ही सॅटेलाइट कम्युनिकेशन आमच्याकडे आहे,

0: ऐकून आमच्याकडे आहेत की ज्या एकमेक देत नाही ती ह्या ज्या काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहेत या तर तुमच्या शिक्षणाशी निगडीत, सायन्स करा तुम्ही, इलेक्ट्रिकल करा, ह्या तर तत्परत कॉम्प्युटर्स मध्येच आज नवीन बरंच सायबर सिक्युरिटी आहे. मी जसं तुम्हाला कौशल्य विकास म्हटलं, सीडॅकचे सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस आहेत, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, खूप काही सांगण्यासारखं आहे की ह्या सगळ्या ऍप सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वगैरे ह्या सगळ्या युवकांसाठी पुढे ओपन केलेले या खूप मोठ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. आणि आपले बेसिक शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या अंतर्गत ही खूप मोठे योगदान राहील या डिपार्टमेंटचं.
1: नक्कीच सर. आज आपण जागतिक दूरसंचार दिवस साजरा करतो आहोत आणि भविष्यामध्ये BSNL ग्राहकांना काय देईल किंवा अपकमिंग काही भविष्यामध्ये प्रोजेक्ट आहेत का, काम सुरू आहे का?
0: आता आमच्याकडे भारत संचार निगमकडे BSNL सध्या मिनिस्टर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आलेल्या प्रोग्रॅमनुसार सगळी अशी काही लोकेशन्स आयडेंटिफाय केली गेलेली आहेत की जिथं कुठलंही संचार माध्यम नाही आहे त्या ठिकाणी आम्ही टॉवर उभे करतो, मोबाईल सेवा सुरू करतो. त्यामध्ये 4G 5G FWA फिक्स्ड वायरलेस ॲक्सेसची टेक्नॉलॉजी आम्ही पुढील 3 महिन्यात अडॉप्ट करतोय. ह्या सगळ्या संधी त्या ठिकाणी देतोय. म्हणजे रुरलच्या साठी खूप मोठं काम चाललेलं आहे. सगळ्या ग्रामपंचायती जोडणे, समृद्ध ग्रामपंचायत योजनेचे प्रोजेक्ट्स आहेत, ही सगळी त्या माध्यमातून आज आमच्याकडे मोठ्या प्रमाणात चालू आहे.
1: सर, आज जागतिक दूरसंचार दिवसानिमित्त आज तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, नगरकरांपर्यंत पोहोचताय. खरं तर BSNLच्या माध्यमात तुम्ही संपूर्ण जगभरामध्ये पोहोचत आहात, पण या माध्यमातून मात्र नगरचे लिस्नर्स आहेत, नगरच्या बाहेरचे लिस्नर्स आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचताय तर कसं वाटतंय?
0: ही मला रेडिओ नगर आणि स्नेहालय परिवाराने दिलेली खूप मोठी संधी आहे. त्याबद्दल मी रेडिओ नगर आणि स्नेहालयचे मनापासून आभार मानेल. आणि आजच्या या जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज व्यवस्थित दिनाच्या निमित्त जे काही चर्चासत्रासाठी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि समारोप करताना एवढंच सांगेल की या टेलिकम्युनिकेशन इन इन्फॉर्मेशन सोसायटीमध्ये टेलिकम्युनिकेशन हे माध्यम वापरताना काही महत्त्वाचे घटक किंवा संकल्प याचा निश्चितच यापुढे काळजी घ्या. स्वतःसाठी तंत्रज्ञानाची अवगत व्हा, त्याची जी तिच्यावर लक्ष, कौशल्य विकास स्वतःही प्रयत्न करा, सायबर सुरक्षेला प्राधान्य द्या. आणि खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे एजेंटिक AI, याचं निश्चितच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वागत करा. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता ही तुम्हाला एक पाठबळ म्हणून खूप मोठ्या प्रमाणात उभी आहे. तुमचा व्यवसाय असेल, तुमचं स्वतःचं डेव्हलपमेंट असेल, यासाठी तुम्हाला एक पाठबळ म्हणून हे मोठं व्यासपीठ उभं आहे. नवीन त्यासाठी अजून निश्चितच सांगू इच्छितो की डिजिटल वेलनेस हा एक कन्सेप्ट आहे, इंटरनेटचा वापर हा खूप जबाबदारीने करा. सोशल मीडिया हे आभासी जग आहे. या आभासी जगापासून गरजेपुरतच फक्त त्याच्याशी जोडून राहा. आपल्यामागे परिवार, आपले मित्र, परिवार जे काही आहे, तुमचं स्वतःचं आरोग्य याचा विचार करा. रात्री अपरात्रीचा स्क्रीन टाइम वाढवू नका. एवढंच सांगेल की स्क्रीन टाइमर नियंत्रण ठेवा, जे काही ॲप्स नाही तुमचे स्क्रीन टाइम्स. आणि सध्या तुम्ही माध्यमांमध्ये पेपर्स वगैरे किंवा इतर वाचत असाल की अफवांवर नियंत्रण ठेवा. तुम्ही सगळ्या सोशल फॉर्म मीडियावर असता, तुम्हाला कुठली तरी माहिती मिळते, पण कुठेही ती पुढे फॉरवर्ड करताना तिचं व्हेरिफिकेशन करा. अदरवाईज गेट इट, ऑप्ट इट. तुमच्याला गरजेची वाटली तर तुमच्यापुरती ठेवा. आणि जर वाटले की नाही ही शेअर करणारी आहे, खरी आहे, चांगली आहे, देन अँड देन ओनली यू गो अँड शेअर. डोंट जस्ट फॉरवर्ड ऑन अ मीडिया.

डिजिटल दरीसाठी आपण करूया आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी बोलवल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानून आजच्या या डिजिटल जीवनरेखा डिजिटल लाईफलाईन आमची जी आहे स्ट्रेंथनिंग ऑफ रिसलायन्स इन अँड कनेक्टेड द वर्ल्ड जोडलेल्या जगत जगाशी लवचिकता आणि मजबुतीकरण टेलिकॉम इराचं व्हावं त्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहूया. तंत्रज्ञानाचा वापर हा आपण एकमेकांना जोडण्यासाठी करूया आणि मला या ठिकाणी या संवादात उपस्थिती देण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा रेडिओ नगर आणि स्नेहालय पर्यायचे आभार मानतो. स्टे कनेक्टेड, स्टे सेफ. माझे सर्व संचार सेवा प्रदाते युजर्स महत्वाचे सर्व आणि तुम्ही सर्व परिवार तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक दूरसंचार व माहिती प्रधान समाज

0: उद्या याच वेळी याच ठिकाणी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातनं आपल्या अंतःकरणाला आहे आणि काम करतो आहोत. रेडिओ नगर प्रचंड अभ्यास असतो, त्याचं संशोधन असतं, त्यामुळे तो आशा ठेवा आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत तो आवाज कानात प्राण आणून आम्ही ऐकत, अशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: Nega.
1: स्वामी आणि तिला तुमचे जगणे बनवून टाका. तिचे स्वप्न बघा, तिचाच विचार करा आणि त्या कल्पनेसाठीच जगा. त्या भागात दोन शाळा होत्या. मैदानाच्या कडेची म्युन्सिपाल्टी शाळा नंबर 14 आणि मार्कंडेय विद्यालय नावाची दुसरी एक खासगी शाळा. शरीरविक्रय करणाऱ्या अनेक महिलांनी आपापल्या मुलांची नावं या शाळांमध्ये घातलेली होती, पण क्वचितच कुणीतरी शाळेत जायचं. आता या मुलांना शाळेत जाण्याकडे आकर्षित करण्यासाठी असा कोणता योग्य उपाय करावा की जो त्यांच्या आयांनाही बरा वाटेल? गिरीशच्या मनात एक कल्पना चमकली. त्यानं ठरवलं की जी मुलं संध्याकाळी 14 नंबरच्या शाळेच्या मैदानावर येतील त्यांना रोज ताजे पाव खायला द्यायचे आणि मग स्वतःच त्यांना काही चांगल्या गोष्टी शिकवायच्या. ते मैदान चित्रागल्लीपासून काही यार्डावरच होतं. तो 14 नंबर शाळेच्या शिक्षकांशी बोलला. ते मुलांना शाळेच्या मैदानावर खेळू द्यायला आनंदानं तयार झाले. शिवाय शिकवण्यासाठी त्याला एक वर्गसुद्धा द्यायची तयारी त्यांनी दाखवली. या उपक्रमाबद्दल तो एका स्थानिक बेकरीवाल्याशी सुद्धा बोलला. त्यानंही खुशीनं दररोज ताजे पाव आणि बिस्किटं पुरवण्याची जबाबदारी घेतली. गिरीश आणि त्याचे मित्र मुलांना मैदानावर खेळण्याचा आनंद घ्यायला शिकवणार होते. सगळ्यांचा एकमेकांबद्दल मित्रभाव वाढीस लागावा यासाठी त्यांनी मुलांच्या टीम्स करायचं ठरवलं. त्यांनी शाळेला नाव दिलं पाव शाळा. मोजक्या मुलांसह गिरीशची पावशाळा सुरू झाली. बहुतेक सगळी चित्रा टॉकीज मागच्या बोळीत राहणाऱ्या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची किंवा बीडी कामगारांची मुलं होती आणि सगळी ताजा पाव खाण्याच्या आशेनंच तिथे येत होती. असं असूनही मुलांची संख्या अगदी हळूहळूच वाढली. ही शाळा चालवण्यासाठी गिरीशचे काही मित्र त्याच्या मदतीला आले. सुरुवातीला मुलांना लिहायला, वाचायला आणि गणितं करायला शिकवण्यात आलं. काही मूलभूत गरजेच्या कृती कशा करायच्या आणि कोणत्याही शिव्या किंवा घाणेरडे शब्द न वापरता स्वच्छ मराठी कसं बोलायचं याचाही त्या शिक्षणात समावेश होता. मुलांच्यात होणारे बदल पाहून नगरमधले नागरिक चकित होऊ लागले. बरेच जण कौतुकानं मुलं देऊ लागले. मुलं गट करून मैदानावर खेळायची. जेव्हा खो खो, कबड्डी यासारखे मैदानी खेळ खेळताना मुलं उत्साहानं आरोळ्या ठोकायची तेव्हा गांधी मैदान प्रतिध्वनींनी दुमदुमून जात असे. एवढं सगळं होतं, पण शाळा संपल्यावर ती मुलं पुन्हा गल्लीत जाऊन त्यांच्या जुन्या सवयींकडेच वळत. आता गिरीश पूर्वीपेक्षा जास्त वेळा लालबत्ती भागात जाऊ लागला. तो अगदी सकाळी जायचा, दुपारी जायचा, रात्री जाऊन मुलांना त्याच्या शाळेत त्यांचं नाव जाण्यासाठी होती वस्तीतली मोठी मुलं. तिथल्या त्या खरबरीत धसमुसळ्या जीवनशैलीत अगदी मुरून गेल्यामुळे ती मुलं गिरीश आणि त्याच्या मित्रांशी उद्दामपणे बोलायची. तो आणि त्याचे मित्र यांना टकल्या, ढोल्या अशी नावं ठेवायची आणि त्यांची टिंगल करायची. काही मोठ्या मुलांनी शाळेत यायला सरळ नकार दिलेला होता. गिरीश आणि त्याच्या मित्रांना अशी भीती वाटत होती की लहान मुलंसुद्धा त्यांचंच अनुकरण करू लागतील. छोट्यांना शाळेकडे नेण्यामध्ये ही एक समस्याच उभी राहिली होती. एक दिवस गिरीशनं एक भयानक दृश्य पाहिलं. एका संध्याकाळी उशिरा लालबत्ती भागात चक्कर मारत होता. मुलगी एका वेश्यागृहातून पळतच बाहेर आली. कमालीच्या वेदना होत असल्यासारखी ती खिंचाळत होती. जणू काही तिला कुणीतरी पेटवून दिलं असावं. पण नाही, कुठे ज्वाळा दिसत नव्हत्या. तिच्या शरीरावर जखमा किंवा रक्तही दिसत नव्हतं. मारल्याचे वळ सुद्धा नव्हते. तरीही ती तोंडानं असंबद्ध बडबड करत एखाद्या घायाळ जनावरासारखी पाण्याच्या हापशाकडे धावत गेली. इतक्यात चार धट्टेकट्टे पुरुष आले आणि त्यांनी तिला तिथून लांब ढकललं. रस्त्यावर उताणी पडून ती असहाय्यपणे विव्हळत राहिली. तिच्या भोवती बघ्यांची गर्दी जमली. गिरीश गर्दीतून पुढे गेला. नेमकं काय घडलं होतं ते त्याला जाणून घ्यायचं होतं. लोकांकडून जे कळलं ते त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. ती एक अजून लहान असलेली म्हणजे 18 वर्षांहून कमी वयाची मुलगी होती. त्यामुळे तिच्या वेश्यागृहाची दुष्टी माल होती. त्या दिवशी मुलीच्या भरल्यामुळे ती लक्ष्मी एक दिवस कामागत होती. ऐन टायमाला धावल्यानं लक्ष्मी भडकली आणि तिनं तिच्या पाळलेल्या सुरक्षा रक्षकांना दाबून मग स्वतः तिची यापुढे आत्ताच सांगा. लक्ष्मीबाईच्या पाळलेल्या धटिंगणांनी क्षणभर गिरीशचा अंदाज घेतला आणि ते तिथून पळून गेले. प्रत्यक्षात असं घडलं असलं तरी त्या संध्याकाळी काहीही घडू शकत होतं. समजा त्यांच्यापैकी एखादा सुरा काढून गिरीशवर चालून आला असता तर, किंवा सगळ्यांनी मिळून त्याला बेदम मारलं असतं, किंवा सरळ त्याचा खूनच, तेही शक्य होतं. त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिच्यावर योग्य ते उपचार झाले. पुढे तिची त्या कुंटणखान्यातून सुटकाही करण्यात आली. ज्या अनेकांनी गिरीशचा त्या मुलीला सोडवण्याचा निर्धार पाहिला होता त्यात होती वस्तीतली मोठी मुलं. दुसऱ्या दिवसापासूनच ती सगळी गिरीशच्या पावशाळेत येऊ लागली. गिरीशच्या या सत्कार्यात काही तरुण तरुणी उत्साहानं सामील झाले. हा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाणार याची त्यांना कल्पनाही नव्हती. मिलिंद चावरे, अनिल कुडिया, संजय लोढा, प्रशांत भोंग, दीपक पापडेजा, मार्गसिद्धा पवार आणि ममता जक्कम हे सगळे आपल्या नेत्याच्या मागे उभे राहिले. पावशाळेतल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी नवनवे मार्ग शोधण्याच्या कामी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्याचवेळी गिरीश राज्यशास्त्राचा पुढचा अभ्यास करत होता. पण दररोज सकाळी मुलांना पावशाळेत नेण्यासाठी लालबत्ती भागात यायला आणि ज्यांना नेहमीच्या शाळेत जायचं असेल त्यांना तिकडे नेऊन सोडण्यास तो कधीच चुकला नाही. त्यांच्यातलाच एक मुलगा होता यशवंत कुरापट्टी. गिरीश त्याच्या घरी जाऊन त्याला उठवायचा आणि मग त्याच्या आईच्या मदतीनं शाळेत जायला राजी नसलेल्या त्या मुलाला बळेबळे तयार करायचा आणि मग वारंवार अडणाऱ्या कुरापट्टीला तो चक्क ओढत ओढत मार्कंडेय विद्यालयात नेऊन सोडायचा. ते दररोज एक तास उशिरा शाळेत पोचायचे. शाळेतले शिक्षक कुरापट्टीला चांगलेच ओळखत होते. ते गिरीशला सांगायचे, तो कुरापट्टी काही ऐकणाऱ्यातला मुलगा नाही, तू कशाला तुझा वेळ त्याच्यासाठी वाया घालवतोस, त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यताच नाही. त्यावर गिरीश शांतपणे पण निश्चयपूर्वक म्हणायचा, बदलेल तो हळूहळू, शिक्षणानं माणसं बदलतात. कुरापट्टीसारख्या बऱ्याच मुलांना परत शाळेकडे नेण्यात यश आलं. त्यावेळेपर्यंत गिरीशच्या लक्षात आलेलं होतं की या देह विक्रय करणाऱ्या महिला आणि त्यांची मुलं यांना मदत करायची असेल तर त्याला अजून काहीतरी करावं लागेल. पण काय, पावशाळा सकाळी 2 तास चालायची आणि संध्याकाळी 2 तास, त्यानंतर ती मुलं पुन्हा त्या गल्लीत जायची, मग पुन्हा त्याच जुन्या सवयी, शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची दलाली, मिळालेल्या पैशातून गुटखा, बिड्या, तंबाखू खाणं, हशीश ओढणं, भांगेची न, लवकरच त्याच्या लक्षात आलं की त्याच्याजवळ पैसे जागेचीही आवश्यकता होती. यावर त्याला एक तात्पुरते छतावरून सुटलेल्या वाफ लोंबत होत्या, बाहेरच्या भिंतींमधून वेली उगवून आलेल्या होत्या, खिडक्यांच्या काचा फुटून गेल्या होत्या, कुणीतरी खिडकीचे लोखंडी गज काढ तिथे बसून लोक गांजा ओढत असत आणि शरीर विक्रय करणाऱ्या महिला तिथे आपला धंदा करत असत. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी त्या जागेचा वापर आपली पिलावळ वाढवण्यासाठी केलेला होता. संपूर्ण देशात म्युन्सिपाल्टीच्या शाळा आणि दवाखाने किंवा आरोग्य केंद्रांच्या ताब्यात असलेल्या अशा शेकडो जागा जीर्ण अवस्थेत पडून आहेत. भारतामध्ये सरकारी मालकीच्या मालमत्ता सांभाळल्या जात नाहीत, त्यांचा वापर नसतो, त्याला दरवाजे नसतात, आतल्या भिंती पडून सिमेंट चुन्याचा ढीग पडलेला असतो. गिरीश पहिल्यांदा कांताबाईला भेटला तेव्हाच ही जागा त्याच्या लक्षात आली होती. त्याला वाटलं होतं की आपल्याला संस्थेसाठी ही जागा मिळाली तर बरं होईल, कारण ही जागा चित्रा गल्लीच्या जवळसुद्धा आहे आणि त्याला आणि त्याच्या सहकारी मित्रमंडळींना पावशाळेवर आणि इतर गोष्टींवर लक्ष ठेवायला बरं पडेल. त्याने म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ते म्हणाले, आम्ही ती इमारत दुरुस्त करणारच आहोत,

पण कधी ते नाही सांगता येणार. मग गिरीशनं कुणाची परवानगी न घेता अगोदर त्या जागेचा ताबा घेतला. नंतर वेळोवेळी म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तिथं काय सुधारणा करून घेतल्या ते कळवत राहिला. तेव्हा त्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. मग स्नेहालयानं त्यांना वार्षिक रुपये 55,000 भाड्यापोटी द्यायला सुरुवात केली. अखेर म्युन्सिपाल्टीनं ती जागा अधिकृतपणे करार करून स्नेहालय संस्थेला भाड्यानं द्यायचं ठरवलं. या घटनेला इतकी वर्ष लोटल्यानंतर आजही संस्था म्युन्सिपाल्टीला त्या जागेचं घरभाडं देते. गिरीश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून पहिल्यांदा ते घर स्वच्छ केलं. मग खिडक्यांना लोखंडी गज बसवून घेतले आणि तिथं ऑफिस सुरू केलं. इथं प्रत्येक लहान मुलाची माहिती लिहिलेली रजिस्टर्स बनवून ती ठेवण्यात आली. जागेची दुरुस्ती झाल्याचं दिसून आल्यावर तिथे बेकायदा कृत्य करणारे लोक स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांना धमक्या देऊ लागले. कुणीतरी तिथं पुन्हा सामना गिरीशनं शांत आणि ठामपणानंच केलेला होता. गिरीश नेहमी सांगायचा, गुंडांवर गाठ पडते, गुंडाळूनच त्यांनी याबद्दल तज्ञान होतं. आधीच मेनाला ती जागा सगळ्या फायली ठेवायला आणि इतर कामासाठी पुरेशी होती, पण मुलांना राहण्यासाठी हव्या असलेल्या सुरक्षित जागेचा प्रश्न अजून सुटलेला नव्हता. अखेर सगळा धीर एकवटून एकदा गिरीश वडिलांपुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, बाबा, आमच्या संस्थेतली काही लहान लहान मुलं आहेत, त्यांना राहायला जागाच नाही हो. त्यांना प्रेमाचा आसरा हवाय, आईबापांची माया हवी आहे, पण या कामासाठी जागा भाड्यानं देण्याची कुणाचीच इच्छा नाही. त्यावर त्याचे वडील म्हणाले, अरे गिरीश, आपलं एवढं मोठं घर आहे, इकडं जाण त्यांना, काही हरकत नाही. त्यांचं हे बोलणं गिरीशला वडिलांसारखं नाही तर त्याच्या कार्यात मदत करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्यासारखंच भासलं. गिरीश त्याच्या आयुष्यात इतका आश्चर्यचकित कधीच झाला नसेल. झालं. त्या संध्याकाळी सगळीकडे नुसता उत्साह संचारलेला होता. गिरीशचे मित्र मोठ्या उत्साहानं गाद्या आणि चादरी आणून टाकत होते. त्या मोठ्या पारंपरिक वाड्यातली एक मोठी खोली जणू हॉस्टेलमध्ये रूपांतरित करण्यात आली. स्वयंपाकघर धान्य, किराणा माल आणि भाज्यांनी भरून गेलं. गिरीशनं पुन्हा एकदा लालबत्ती भागात जाऊन शरीर विक्रय करणाऱ्या सगळ्या महिलांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या मुलांना त्याच्यासोबत राहायला त्याच्या घरी पाठवावं. तुम्ही त्यांना फक्त 10 दिवस माझ्याकडे ठेवून बघा, 10 दिवसात मी हे दाखवून देतो की मी मुलांना चांगलं सांभाळू शकतो. त्यानं बायकांना हात जोडून विनंती केली. त्या बायकांना ते सगळं नवीनच होतं. मुलं पावसाळ्यात जात होती, रात्री धंद्याच्या वेळी मैदानात खेळत होती. हे सगळं असलं तरी त्या पाहिजे तेव्हा मुलांना पाहू शकत होत्या. पण आता गिरीश मुलांच्याच सुरक्षिततेसाठी त्यांना थोडा त्याग करायला सांगत होता. मुलांच्या आयांनी त्याला 10 दिवस दिले. गिरीशनं लगेच त्यांच्यासमोर दुसरा प्रस्ताव ठेवला, तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही आमच्या घरी येऊन त्यांना भेटू शकता, त्यांच्याशी खेळूही शकता. हे ऐकून त्या वेश्यांचे डोळे आश्चर्यानं विस्फारले. आत्तापर्यंत कोणीही त्यांना स्वतःच्या घरी आमंत्रित केलं नव्हतं. त्यातल्या काही आयांनी प्रस्ताव मान्य केला. त्यांनी पावसाळा पाहिलेली होती, त्यामुळं त्यांच्या हृदयात विश्वासाचं बीज पेरलं गेलं होतं. गिरीश काही मुलांचा चमू घेऊन घरी आला. सुरुवातीला घराच्या उभेत आल्यावर मुलं बुजल्यासारखी झाली होती. जेवण छान होतं, अंथरूण मऊ होतं, आंघोळीचं पाणी गरम होतं. मोठी माणसं त्यांच्या अंगावर एकदाही न ओरडता किंवा न खेकसता त्यांच्याशी प्रेमानं वागत होती. हळूहळू मुलांना त्यांची नवी जागा आवडू लागली. इकडे त्यांच्या आयांची अवस्था वेगळी होती. धंद्याच्या वेळेला होणारा अडथळा दूर झाला होता खरा, पण त्यांना त्यांच्या मुलांची खूप आठवण येत होती. काही जणींना इतर कारणांसाठीही मुलांची आठवण येत होती. धंद्याच्या वेळी त्यांच्या हाताखाली काम करायला कुणीच नव्हतं. बिड्या आणून द्यायच्या, दारू आणून द्यायची, गिराईकांना लाडीगोडी लावून आईकडे आणून सोडायचं, वगैरे वगैरे. काही दिवसांनंतर त्यांनी गिरीशला निरोप पाठवला, आम्हाला आमची मुलं परत पाहिजेत. त्यांना आठवण करून दिली, तुम्ही मला 10 दिवस कबूल केलेत. पण आया घायकुतीला आल्या होत्या. त्यांनी सरळ गिरीशच्या घरावर मोर्चा नेला आणि मुलांना पाहण्यासाठी घराबाहेर बसून राहिले.

जे दिसलं त्यानं त्यांना चकित करून सोडलं. त्यांच्या मुलांनी स्वच्छ कपडे घातले होते आणि गाणी म्हणत किंवा पळत पळत घराच्या आत ती खेळत होती. ती घरात सुखानं राहताना दिसत होती. मग बायांचा तो दिनक्रमच होऊन बसला. त्यांना वेळ मिळाला की त्या दिवसा घोळक्या घोळक्यानं गिरीशच्या घराकडे येऊन पोरांना डोळे भरून पाहू लागले. 10 दिवसांनंतर त्यांनी निर्णय घेतला की गिरीशच्या घरात मुलं सुरक्षित आणि सुखासमाधानात राहतायत, त्यांना तिथंच राहू देत. अर्थातच म्हणजे सगळं काही सुरळीत सुरू झालं असं नाही. आता गिरीशचे शेजारी खवळले. त्यांची ती प्रतिष्ठित कुटुंबवत्सल लोकांची वस्ती होती, जिथं ते सगळे सुखानं आणि शांततेने राहत होते. गिरीशला लालबत्ती भागात जायचं असेल तर त्यानं खुशाल जावं, पण आता त्यानं ती वस्ती त्यांच्या उंबरठ्याशीच आणून ठेवली होती. हे सहन करण्यासारखं नव्हतं. त्यांना ती घाण त्यांच्या घराशेजारी नको होती. शरीर विक्रय करणाऱ्या महिला आपल्या घराजवळ ठाण मांडून बसल्या आहेत हे दृश्य काही त्यांना फार सुंदर वाटत नव्हतं. यावर गिरीशच्या आईने उपाय शोधून काढला. त्या म्हणाल्या, या बायकांनी घरात यावं आणि त्यांच्या मुलांसोबत आनंदानं वेळ घालवावा. आता शेजाऱ्यांना तक्रार करायला जागाच राहिली नाही. जास्तीत जास्त मुलं गिरीशच्या घरी राहायला येऊ लागली. शेवटी तिथली जागा अपुरी पडायला लागली आणि त्यांना मोठ्या जागेची आवश्यकता भासू लागली. गिरीशला भीती वाटायला लागली. जागा नाही म्हणून जर मुलांना परत लालबत्तीत पाठवावं लागलं तर ते परत त्याच अंधारात लोटले जातील आणि आपण आत्तापर्यंत केलेल्या संघर्षाला काही अर्थच उरणार नाही. शिवाय तिकडे बाहेरच्या जगात अजून खूप मुलं अशी आहेत ज्यांना शोधून काढायचंय, शिक्षण द्यायचंय, मुक्त करायचंय आणि प्रेम द्यायचंय, हेही विसरून चालणार नव्हतं. यावेळेपर्यंत बिल्वदल हे गिरीश कुलकर्णीचं नगरच्या मध्यवर्ती वस्तीतलं घर शरीर विक्रय करणाऱ्यांच्या रस्त्यावर वाढणाऱ्या निराधार मुलांचं सुस्थापित वसतिगृह बनलं होतं. ज्या वेळेला हे पुस्तक आकाराला येत होतं तेव्हा गिरीशबरोबर माझ्या अनेक आणखी एक

स्थायिक झाल्या तेलुगू बोलणारा विणकर समाज. गिरीश हसून सांगत होता, मुलांची संख्या आता खूपच वाढलेली होती. या एवढ्या मोठ्या दंगेखोर बालसेनेला काबूत कसं ठेवायचं हा मोठाच प्रश्न होता. म्हणजे आता काय तुम्हाला मुलांसाठी आया ठेवाव्या लागणार होत्या? मीही हसतच प्रश्न केला. हो ना, पण ते फारच महाग पडलं असतं. माझ्याकडे तर पैसे नव्हते. पण मी तुला ओळखते, तू यावर नक्कीच तोडगा काढला असशील. हो, तो म्हणाला, मी त्या HIV बाधित आणि TB रोगी झालेल्या सगळ्या स्त्रियांना घरी बोलावलं. त्यांना नेहमी ताप, खोकला, वजन कमी होणं, पचनक्रिया नीट नसणं असे त्रास होत असल्यामुळे धंद्याला बसताच येत नव्हतं. मग माझ्या घरात राहणाऱ्या मुलांना सांभाळायचं काम मी त्यांना देऊ केलं. ते काम त्यांचं आवडीचं आणि फार कष्ट नसलेलं होतं. आजारी असताना सुद्धा त्यांना ते सहज करता येणार होतं. हे ऐकून माझ्यातल्या मायक्रोबायोलॉजिस्टनं डोकं वर काढलं. डोळे विस्फारत मी विचारलं, आर यू जोकिंग गिरीश? TB किती संसर्गजन्य असतो माहिती आहे ना? तेव्हा नव्हतं मला माहिती, पण त्यांच्यातल्या बऱ्याच जणी आल्या आणि मुलांसोबत राहू लागल्या. त्या सगळ्यांना क्षयरोग प्रतिबंधक औषधं सुरू होती म्हणून डॉक्टर म्हणाले की त्यांच्यामुळे रोगाचा प्रसार होणार नाही. घरच्या चांगल्या अन्नामुळं त्यांच्याही तब्येती सुधारू लागल्या. त्यांनी परत जाण्याचा विचार करू नये म्हणून मी घराच्या गॅरेजमध्ये एक चहाचं दुकान सुरू केलं. तिथं त्यांना थोडी कमाईसुद्धा करता आली असती. त्या बायका मुलांना प्रेमानं अगदी आईसारखंच सांभाळायच्या. त्या मुलांसाठी स्वयंपाक करायच्या, त्यांचे केस विंचरून द्यायच्या, आंघोळी घालायच्या आणि त्यांना शाळेला पाठवायच्या. अगदी लहान मुलांना त्या गाणी म्हणून झोपवायच्या सुद्धा. आणि जेव्हा मुलं शाळेला जायची तेव्हा त्यातल्या काही चहाचं दुकान चालवायच्या? मी विचारलं. हो, पण समस्या अशी उभी राहिली की जोपर्यंत त्या बायका आजारी होत्या तोपर्यंत त्यांना मुलांना सांभाळण्यात रस होता, आनंद होता. पण जशा रोगातून बऱ्या झाल्या तसं त्यांना परत वेश्यागृहात जावंसं वाटू लागलं. बऱ्याच जणी पळून गेल्या आणि परत आल्याच नाहीत. म्हणून मी त्यांना चहाचं दुकान टाकून दिलं की थोडे का होईनात, पण इथंच पैसे मिळायला लागले की त्या पळून जाणार नाहीत. तिथंच जवळ एक शरीर विक्रय करणारी महिला राहत होती, रिजवाना बेगम नावाची. पण धंद्यासाठी तिचं नाव कमल ठेवलेलं होतं. या धंद्यासाठी इथे हिंदू नाव असलेलं बरं पडतं, कारण जास्तीत जास्त गिराईक हिंदू असतात. गिरीशकडे राहायला आली तेव्हा रिजवाना उर्फ कमल आजारी होती, पण लवकरच तिची तब्येत सुधारली. त्यामुळे मुलं शाळेला गेल्यानंतर ती चहाच्या दुकानात काम करायची. त्याच भागात यतीमखाना म्हणजे मुस्लिम मुलांचं अनाथालय होतं. त्या संस्थेचे प्रमुख असलेले मौलाना नेहमी दुकानात चहा प्यायला यायचे. एकदा ते रिजवानाशी गप्पा मारायला लागले आणि जेव्हा त्यांना कळलं की ती मुस्लिम आहे तेव्हा त्यांना धक्काच बसला. ते त्यांच्या समाजाच्या काही लोकांना घेऊन गिरीशला भेटायला आले. त्यांची इच्छा होती की त्यांनी एकतर रिजवानाला कामावरून काढून टाकावं किंवा किमान या भागात तिनं तिचं हिंदूच नाव वापरावं. गिरीशनं विचारलं, का बरं? त्यावर मौलाना साहेब उत्तरले, ती मुस्लिम आहे हे कळलं तर फुकट आमच्या समाजाची बदनामी होईल. काही वेळ शांत राहिल्यानंतर गिरीशनं त्याच्या भोवती जमलेल्या त्या लोकांना शांतपणे सांगितलं, माझ्या घरात काय घडतं आणि माझ्या चहाच्या दुकानात काय घडतं तो सगळा माझा मामला आहे. त्यात मध्ये बोलायचा इतर कोणालाच हक्क नाही. यावर एक शब्दही न बोलता आलेली मंडळी चालती झाली. 1990-91 पर्यंत चित्रा गल्लीतल्या शरीर विक्रय करणाऱ्या महिला गिरीशवर विश्वास ठेवू लागल्या होत्या. काही जणी तर त्याला दादा म्हणून हाकसुद्धा मारू लागल्या होत्या. गिराईकांसमोर म्हणजेच परक्या पुरुषांसमोर कसलाही विचार न करता अंगावरचे कपडे उतरवणाऱ्या बायका आता गिरीशसमोर आदराचं आणि मर्यादेचं प्रतीक म्हणून साडीचा पदर डोक्यावर घेऊ लागल्या. त्यांचा त्याच्यावर पक्का विश्वास बसला. आपल्या मनातल्या गोष्टी त्या त्याला सांगू लागल्या. त्या सगळ्याजणी त्याच्याकडे इतक्या विश्वासानं पाहायच्या की त्या गोष्टीचं त्यालाही कधीकधी दडपण वाटायचं. त्यानं आपल्या वागणुकीतून त्यांचा विश्वास कमावलेला होता आणि त्याला कधीही तडा जाऊ देता कामा नये असं त्याला वाटायचं. आता पुन्हा एकदा मुलांच्या आणि पालकांच्या वाढत्या संख्येला त्याचं घर अपुरं पडायला लागलं.

0: त्यामुळे त्याच्या मनात सतत आपल्या वाढत्या कुटुंबासाठी आणखी जागा कशी निर्माण करावी किंवा वाढवावी हाच विचार असायचा. मग त्यानं मोठ्या जागेचा शोध सुरू केला. आठवडे गेले, महिने गेले तरी काही होईना. काही ना काही अडचण येतच होती. शरीर विक्रय करणाऱ्या महिलांची मुलं, शरीर विक्रय करणाऱ्या महिला आणि त्यातल्या काही तर इतक्या आजारी असलेल्या की त्या धंदासुद्धा नाही करू शकत. अशा समूहाला राहण्यासाठी जागा द्यायला कुणीही घरमालक तयार होत नव्हता आणि गिरीशकडे तर वाडा विकत घेण्याइतके पैसे नव्हतेच. त्याच्या देऊ शकेल. यावरच्या चर्चा सुरू असताना एका जमीन विकासकाचं नाव पुढे आलं. भारतातल्या प्रतिष्ठित अशा IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून इंजिनियर शरद मुथा. मग गिरीशनं दोघांचा समान मित्र असलेल्या सुनील दुधाट यांच्यामार्फत शरद यांच्यापर्यंत पोचण्याचा निर्णय घेतला. गिरीश सांगतो की तो दिवस मी कधीच विसरणार नाही. पाऊस पडत होता, वातावरण थंड झालेलं होतं, गल्ल्या निसरड्या झालेल्या होत्या, रस्त्यावरचे खड्डे चिखल पाण्यानं भरले होते. कुणीतरी सुचवलं की अशा वातावरणात त्यानं उगाच बाहेर जाण्याचं धाडस करू नये. पण गिरीशनं सुनील दुधाट यांना भेटायचं ठरवलेलंच होतं, पाऊस असो की नसो. सुनीलचं घर म्हणजे एक मोठा वाडा होता. अंगण पार केल्यावर एक छोटा रस्ता बैठकीच्या खोलीकडे जात होता. गिरीश हळूच आत जाऊन सुनीलच्या मागे ठेवलेल्या रिकाम्या खुर्चीवर बसला. सुनीलकडे आधीच कुणी गृहस्थ आले होते, त्यांच्याशी तो बोलत होता. सुनीलनं गिरीशशी त्यांची ओळख करून दिली. तेच होते श्री शरद मुथा. त्यांचं पहिलं वाक्य होतं, कुलकर्णी, तुमच्या कामाबद्दल मी ऐकलेलं आहे आणि मला कळलेलं आहे की सध्या तुम्ही जागेच्या शोधात आहात. माझ्याकडे 10,000 स्क्वेअर फुटाचा जमिनीचा तुकडा आहे, तो मी तुमच्या कार्यासाठी दान देऊ इच्छितो. पण पहिल्यांदा तुम्हाला तुमची संस्था रजिस्टर करून घ्यावी लागेल. पहिल्या 6 महिन्यात मला तुम्ही जमिनीचा योग्य उपयोग करून दाखवलात तर मी तुम्हाला आणखी जमीन देईन. गिरीशला काही बोलायला सुचलंच नाही. मुथा यांनी सांगितलं, शहरापासून दूर औद्योगिक परिसरातली म्हणजेच MIDC मधली नापीक खडकाळ जमीन आहे, तिथे काहीच उगवून येत नाही. गिरीशने मात्र ते ऐकलंच नव्हतं. त्याचं मन अगोदरच युद्धातल्या घोड्याप्रमाणे भरधाव धावायला लागलं होतं. आपल्या संस्थेचं नाव काय ठेवायचं या विचारानं येता होता एक हात अग्नी असलेला एका स्वरा.
1: मानवी तस्करीच्या विरोधी संघ त्यांच्या 28 प्रवास उलगडणाऱ्या अप सकाळ

0: संस्थेचं नाव काय ठेवायचं या विचारानं येता होता एक हात अग्नी असलेला एका स्वरा.
1: मानवी तस्करीच्या विरोधी संघ त्यांच्या 48 वा प्रवास उलगडणाऱ्या अपने सकाळ

0: संस्थेचं नाव काय ठेवायचं या विचारानं येता होता एक हात अग्नी असलेला एका स्वरा.
1: मानवी तस्करीच्या विरोधी संघ त्यांच्या 48 वा